कार्यक्रमात पुढे ऐकूया संत तुकाराम यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं, स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकणार आहोत. रचना संत तुकाराम यांची तर स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शके 1948 दिनांक 8 जून 2026 पहाटेचे 5:55 होत आहेत. आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत मंगल संगीतानं.

गोविंद पोळे यांनी गायलेला संत रामदास स्वामींचा अभंग आपण ऐकत होतात. संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया, वीणा जोगळेकर यांच्या आवाजात.

0: ही पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकत होतात, अनंत भोईर यांच्या आवाजात. यानंतर संत ज्ञानदेवांचा अभंग, उषा अमोणकर यांच्या आवाजात.

0: मुंबई गायकवृंदांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं देशभक्तीपर समूह गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं होतं. याबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: मंडळी जगूया आनंदी कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुप्रभात. मंडळी, देव कुठे हो मुळात आहे का, म्हणजे हा वादाचा एक स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो, पण ईश्वर म्हणजे एक अज्ञात शक्ती असं आपल्यापैकी प्रत्येक जणच मानतो आणि आपापल्या परीने त्या ईश्वराचा शोध घेण्याचाही प्रयत्न करतो. या संदर्भात एक छोटीशी पौराणिक कथा आठवली. दत्तगुरू आणि मच्छिंद्रनाथ यांच्यामध्ये संवाद सुरू होता. मोठा कोण यावरून वाद चालू होता आणि त्यावर दत्तगुरू असं म्हणाले की आपण एक पैज लावूया आणि ही पैज जो जिंकेल तो मोठा. पैज काय होती? तर एकानी लपायचं, दुसऱ्यानी शोधायचं. जो शोधेल तो जिंकला आणि ज्याला शोधता येणार नाही तो हरला. मच्छिंद्रनाथांनी मान्य केलं. पहिली पाळी मच्छिंद्रनाथांचीच होती. मच्छिंद्रनाथांनी सूक्ष्मरूप धारण केलं आणि हिमालयातल्या एका अज्ञात अशा गुहेमध्ये लांब कुठेतरी जाऊन ते त्या ठिकाणी बसले. आणि मग दत्तगुरूंनी ध्यान लावलं आणि एका क्षणात त्यांना शोधून काढलं. दत्त म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, मच्छिंद्रनाथ मी तुला शोधलेलं आहे, आता तुझी पाळी. त्यानंतर मग दत्तगुरू त्यांनी ते अदृश्य झाले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ निघाले. मच्छिंद्रनाथांनी खूप त्यांचा शोध घेतला, म्हणजे पृथ्वीवर, पाताळामध्ये, स्वर्गामध्ये, सगळे पर्वत, सगळ्या नद्या, समुद्र, सगळीकडे दत्तगुरूंचा शोध घेतला. पण दत्तगुरू त्यांना काही शेवटपर्यंत सापडले नाहीत. आणि मग मच्छिंद्रनाथांनी आपली हार मान्य केली. त्यांनी दत्तगुरूंना आवाहन केलं की महाराज, मी माझी हार मान्य करतो, तुम्ही प्रकट व्हा. पुन्हा दत्तगुरू त्यांच्यासमोर दत्त म्हणून प्रकट झाले. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारलं की आपण कुठे होतात. त्यावर ते हसले आणि एवढंच म्हणाले की अरे, तू सगळीकडे माझा शोध घेतलास, पण मी तुझ्या हृदयामध्येच बसलेलो होतो, तुझ्या हृदयातच मी लपलेलो होतो. मंडळी, मच्छिंद्रनाथांनी आपली हार मान्य केली आणि यातून समस्त मानवजातीला एक संदेश दिला. आपल्या मनातली सद्भावना, निर्मळता, श्रद्धा, आस्था, विश्वास आणि प्रेम म्हणजेच ईश्वर. त्याचा शोध घ्यायचा तर इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. क्षणभर आपल्या अंतरामध्ये डोकवा, आपल्याला त्या ईश्वराचं दर्शन नक्कीच होईल.

0: बरे श्रोतेहो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमश

0: हा अभिवाचन भाग 29 आज सकाळी 9 वाजता लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. साहित्य सौरभ आज संध्याकाळी 6:30 यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ लेखक आणि वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं साहित्य या विषयावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांची मुलाखत ऐकता येईल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळात मनापासून मनासाठी योगसाधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मुलाखत. कृषीवाणीमध्ये कारली पिकाची लागवड याविषयी माहिती सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05. पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. परिसरमध्ये जैविक तालबद्धता भाग 4 लेखन कौमुदी जमखिंडीकर सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा सकाळी 7:55. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले सकाळी 7:40. NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30. सहज संवाद हा विशेष कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. आज संवादक असतील श्रीराम केळकर सकाळी 11:05. वनिता मंडळ दुपारी 12 वाजता. दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला निवेदन मैथिली जगताप. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझा शिवार मध्ये राज्यस्तरीय प्रसारण निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. लोकसंगीत रात्री 8:15 छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादरगतील शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकारी. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. नादब्रह्ममध्ये बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहार वादन राग जौनपुरी सकाळी 10:30. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास दुपारी 2:30. जयकृष्ण हिंगू यांचं बासरी वादन राग मारवा संध्याकाळी 5:02. विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग शुद्ध कल्याण रात्री 10:00. पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग खंबावती रात्री 10:30. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा 36 सांताक्रूज 35 किमान दोन्ही ठिकाणी 30° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 76%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान 35 आणि किमान 28° सेल्सिअसच्या आसपास राहील अशी अपेक्षा आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. 6:40 झालेली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कारल्याचे उगमस्थान आपला भारत देशच आहे. आशिया खंडातील पूर्वेकडील बहुसंख्य उष्ण आणि दमट देशात कारल्याच्या विविध जाती पाहायला मिळतात. रान कारली, गोडी आणि कडू कारली याच्या काही जाती प्रसिद्ध आहेत. तरीसुद्धा आज सुधारित वाणाची लागवड महाराष्ट्र आणि इतर राज्यात होत आहे. कारली हे निर्यातक्षम पीक आहे म्हणून काही मोठ्या शहरांच्या जवळपासच्या खेड्यात लागवड होत आहे. आज शेतकरी बंधू व्यापारी दृष्टिकोन ठेवून कारली लागवडीकडे पाहत आहे. या पिकाची मध्यम खोलीच्या कसदार जमिनीत तसेच मध्यम भारी आणि रेताड जमिनीतही लागवड केली जाते. डोंगरी भागातही लागवड करता येते. यासाठी जमिनीची आम्लता तपासावी आणि सेंद्रिय खताचा मारा द्यावा. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी अतिशय उपयुक्त असते. उष्ण आणि दमट हवामान, भरपूर प्रकाशात या पिकाची वाढ जोमाने होते. हवेत जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगाची भीती असते. बागायती शेतीमध्ये कारली लागवड फायदेशीर ठरू शकते. पूर्व मशागतीसाठी खोल नांगरट करावी. आडवी उभी नांगरट केल्यास उत्तम. त्यानंतर कुळवण, पाट मारणे आणि जमीन बारीक करून पालापाचोळा आणि सड वेचून रान स्वच्छ करावे. त्यानंतर शेणखताची मिसळण करावी. हेक्टरी 40 टनापर्यंत शेणखत वापरावं. उन्हाळी लागवड करावी. खरीपात जून जुलैमध्ये केली जाते. पेरणीपूर्वी बिया काही नियमित केलेल्या द्रावणात बुडवून घ्याव्यात आणि नंतर पेरणी करावी. त्यामुळे रोग जंतूंपासून बियांचे संरक्षण होते. आळे किंवा सरी पाडून या पिकाची लागवड केली जाते. पेरणीनंतर पाणी बेताचं द्यावं, नाहीतर बी कुजण्याचा संभव असतो. उगवणीनंतर रोपे विरळ करावीत. पेरणीसाठी 2.5 ते 4 किलो बिया वापराव्यात. तसंच आंतरमशागतही महत्वाची असून उगवणीनंतर खुरपण करून तण काढावी. 50 ते 60 टन शेणखत हेक्टरी वापरावं. त्याचबरोबर पोटॅश आणि नत्राचाही वापर करावा. रासायनिक खतांबरोबर जीवाणू खतांचाही वापर करावा. 40-40-40 खतमात्रा मिश्र खताचा वापर करावा. 3 ते 4 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फळे लागल्यानंतर पाण्याचा योग्य पुरवठा होणं महत्वाचं असतं. मात्र पाण्यापासून दलदल होता कामा नये. कारली वेल चांगला उगवल्यानंतर मांडव घालावा लागतो. द्राक्षाप्रमाणे मांडव आणि तारा पद्धतीचा उपयोग केला जातो. फलधारणेसाठी संजीवकांचा उपयोग करावा. तसेच मधमाशांच्या पेट्याही उपयुक्त होतात. साधारणपणे 2 महिन्यांनी कारल्याची फळे काढणीस योग्य होतात. त्यानंतर तोडणी करावी. कारल्याची साठवणी करता येत नाही. ताजी कारली बाजारात गेली पाहिजेत, नाहीतर कुजण्याचा संभव असतो. पुसा विशेष ही कारली मध्यम आणि लांब असतात. 55 दिवसात ती काढणी योग्य होतात. पुसादा मोसमी या वेली लांबीने कमी असल्याने वेलीची संख्या वाढवून उत्पादन वाढवता येते. फळं हिरवी, मध्यम, लांब आणि जाड असतात. लोणच्यासाठी उत्तम असतात. अर्कहरीत ही हिरवी, जाड आणि फुगीर असतात. हेक्टरी 125 क्विंटल उत्पादन निघतं. फळं सदाहरित असतात. बंगळूरमधील बागवानी संस्थेने ही जात विकसित केली आहे. कोईमतूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोईमतूर लॉंग ही जात आहे. याची फळे लांब आणि फिकट रंगाची असतात. कोकण विद्यापीठानेही ही जात विकसित केलेली आहे. ती फायदेशीर आहे. DPLBG 3 सर्वात जास्त उत्पादन मिळणारी कारली जात कोकण विद्यापीठाने विकसित केली आहे.
0: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकत होतात. वाचक स्वर स्वप्निता शिंदे, सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता ही माहिती पुन्हा ऐकता येईल. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही

0: मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतीशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो. स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं. त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते. त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी

0: उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्नग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्नग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. याउलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आधिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. अष्टमः भारत इण्डोनेशिया संयुक्त आयोगस्य उपवेशनम् ह्यः नवदिल्ल्यां सम्पन्नम्. विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण तस्य इण्डोनेशिया देशस्य समकक्षीयेण सुगियोनो इत्यनेन च सभायाः सहाध्यक्षता कृता. भारत इण्डोनेशिया देशौ राजनैतिक रक्षा सुरक्षा, समुद्रीय व्यापार निवेशः, औषधीय स्वास्थ्य सेवाः, डिजिटल ऊर्जा सम्पर्कः, अन्तरिक्षम्, शिक्षा, दूतावास संस्कृति क्षेत्रम् इत्यादीनां विविध क्षेत्रेषु सहकारं सुदृढं कर्तुं चर्चितवन्तौ. उभौ नेतारौ परस्पर हितानां क्षेत्रीयस्य वैश्विकस्य च विषयेऽपि विचाराणाम् आदान प्रदानम् अकुरुताम्. डॉक्टर जयशंकरः स्वस्य प्रारंभिक भाषणे उक्तवान् यत् उभयोः राष्ट्रयोः मध्ये संयुक्त आयोगः चतुर्णां वर्षाणाम् अन्तरालस्य अनन्तरम् आहूयते। अस्मिन् उपवेशने द्वैपाक्षिक सम्बन्धेषु महते प्रगति अभवत्। लोकसभायाः अध्यक्षः ओम बिरला वर्यः अद्य चण्डीगढ़ नगरे कॉमनवेल्थ संसदीय संघस्य सीपीए इत्यस्य भारतक्षेत्रस्य त्रिदिवसीय मण्डल द्वितीय सम्मेलनस्य उद्घाटनं करिष्यति। अस्य सम्मेलनस्य आयोजनं हरियाणा विधानसभया क्रियते। अस्मिन् कार्यक्रमे राज्यसभायाः उपसभापतिः हरिवंशः, राज्यस्य मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, हरियाणा विधानसभायाः अध्यक्षः हरविंदर कल्याणः, सम्पूर्ण देशस्य 15 विधानमण्डलानां पीठासीन उपपीठासीन अधिकारिणः, विधानसभायाः सदस्याः च उपस्थिताः भविष्यन्ति। राष्ट्रीय परीक्षा अभिकरणेन एनटीए इत्यनेन अस्मिन् मासे 21 दिनांके आयोक्ष्यमाणस्य 26,000 नीट यूजी पुनः परीक्षायाः कृते परीक्षा नगर सूचना पत्रं प्रकाशितम्। पुनः परीक्षाः अपराह्ने 2 सायं 5:45 पर्यन्तं भारतस्य 150+500 नगरेषु 14 विदेशेषु च भविष्यन्ति। एनटीए इत्यनेन स्पष्टीकृतं यत् परीक्षा नगर सूचना पत्रं प्रवेशपत्रं नास्ति, अपितु केवलं अभ्यर्थिनां परीक्षा केंद्र ज्ञानाय सूचना एव अस्ति। अभिकरणेन अभ्यर्थिनः प्रार्थिताः यत् ते परीक्षायाः प्रवेशपत्रस्य विमोचनस्य च विषये नवीनतमानां घोषणानां कृते स्वस्य आधिकारिक जालपटले अद्यतनीयाः भवेयुः। विश्वस्य बृहत्तमा सार्वजनिक वित्त पोषित स्वास्थ्य आश्वस्ति योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनायाः कार्यान्वयन राज्येषु पश्चिम बंगाल राज्यं 37वां राज्यं भविष्यति। राज्ये एबीपीएम जय इत्यस्य कार्यान्वयनार्थम् अद्य राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणं पश्चिम बंगाल सर्वकारश्च सहमतिपत्रे हस्ताक्षरं करिष्यतः। नवदिल्ल्यां केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मन्त्रिणः जेपी नड्डायाः तथा पश्चिम बंगस्य मुख्यमन्त्रिणः शुभेन्दु अधिकारिणः उपस्थितौ एमओयू इत्यस्य हस्ताक्षरं भविष्यति। भारतस्य पूर्वोत्तर राज्यैः सह सहकारं सुदृढं कर्तुं द्विदिवसीय यात्रायै यूरोपीय संघस्य उच्चस्तरीय प्रतिनिधिमण्डलम् अद्य असम राज्यस्य गुवाहाटी नगरम् आगमिष्यति। यूरोपीय संघस्य मतानुसारं चर्चाः तेषु विषयेषु केन्द्रिताः भविष्यन्ति यत्र यूरोप देशस्य तथा पूर्वोत्तरस्य च समानहितानि सन्ति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः श्वः नवदिल्ल्यां भूपत्तन प्रबन्धन व्यवस्थायाः उद्घाटनं करिष्यति। गृहमन्त्रालयेन उक्तं यत् एलपीएमएस इत्यस्य आरम्भः भारतस्य आधुनिक तन्त्रज्ञान सक्षम सीमा प्रबन्धन व्यवस्थायाः कृते महत्वपूर्णं सोपानं भविष्यति। भारतीय मल्ल क्रीडकाः ह्यः मंगोलियायां ओपन क्रीडायां भारतस्य कृते 2 स्वर्णपदके 2 कांस्य पदके च विजितवन्तः इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: एखाद्या विद्रूप प्रथेवरती तरल सिनेमा होऊ शकतो का? उत्तर आहे, जर मूळ लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील असेल तर नक्कीच उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते. अशा दोन कलाकृती मला आठवतात आहेत. त्याला एकाबद्दल मी बोलेन आणि दुसरं जमलं तर झलक देईन. कासारवल्ली यांनी यू आर अनंतमूर्ती आणि दुसरी भैरप्पा अशा कन्नड कथाकारांच्या कथा निवडल्या. एक आहे घटश्राद्ध आणि दुसरी आहे न्यायी नेरालू.

0: दोन्हीमध्ये तरुण विधवा ब्राह्मण स्त्रीचं जगणं आहे. 1920 मधल्या घटना आहेत. एका विधवेने कंटाळवाणे जगणं, फक्त घरकाम करत जगणं, तारुण्य सुलभ प्रणयावरती जणू तिचा हक्कच नव्हता किंवा तसं वागणं हा गुन्हाच होता, पण अखेर निसर्ग निसर्गच असतो. एक तरुण मास्तर तिला भूलथापात फसवतो. गावकऱ्याच्या कुत्सित नाजळा तिला फाडून खात असतात. रेकाम टेकडी लोक त्यांचा पाठलाग करत असतात. तिला दिवस जातात. तो तिला गर्भपाताचं औषधही आणून देतो. इकडे वडील मात्र बदनामीला चिडून ते मेल्याचं जाहीर करून तिचं श्राद्ध घालतात. ती बेघर होते. तिला आधार मिळतो तो महार वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये. ते लोक तिची देखभाल करतात. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरच्या मुलीची ही अवस्था बघून तिथले लोकच तिच्यावरच्या संकटांचं निवारण करत असतात. हे सारं एका मुलाच्या नजरेतून टिपलेलं आहे. तो छोटा मुलगा तिच्या बाळाला हात लावायला बिचकत असतो. आपण चालेल ना स्पर्श केला तर, ब्राह्मणाचा मुलगा येतो. आपल्या लोकांनी हिला साप किरड्यापासून वाचवलं, पण ब्राह्मणापासून वाचवणं शक्य नाही. दुसरा भैरप्पा यांच्या कथेतील सिनेमा आहे. इथंही तरुण विधवा स्त्री आहे. सासू सासऱ्यासह ती राहत असते. साऱ्या अहेवपणाच्या राहणी वाचून भग्न जीवन जगत असते. तिची मुलगी शहरात शिकायला असते. एकदा तिच्या सासऱ्याला कळतं की जवळच्याच गावात त्यांच्या मुलासारखा दिसणारा तरुण आपण अच्छय्याचा पुनर्जन्म आहोत असं सांगतो. आणि तो जुन्या गोष्टी पण बरोबर सांगत असतो. आई अंतरुणाला खिळलेली असते, ती मागे लागते, त्याला घरी आणा. तो आपलाच मुलगा आहे. सासऱ्यांना पटत नसतं, पण बायको पुढे चालत नाही. त्याला पाहून तिची खात्रीच पटते की हा आपलाच मुलगा आहे. सुनेला पण ती त्याचा स्वीकार करायला सांगते. जुन्या आठवणी तो अगदी बरोबर तंतोतंत सांगत असतो. तिच्या मनात आशा जागते. हळूहळू ती त्याच्या स्वीकाराच्या मनस्थितीत जागते. चांगली लुगडी नेसू लागतेस, सौभाग्याची लेणी लावू लागते. गावातील जे लोक तिचा स्वीकार करत होता तेच आता तिच्या वागण्याने तिच्यावर टीका करू लागतात. सुनेचा आनंद बघून सासरे त्या दोघांना दूरच्या गावी घर करून देतात. त्यांना तो तरुण लफंगाच वाटत असतो. दुसऱ्या गावी गेल्यावरती तो तरुण आपले ढंग दाखवू लागतो. तरुण मुलीशी संबंध ठेवतो. त्याच वेळेला तिची मुलगी येते तिथे आणि आईला समजावते, अगं हा माझा मामा नाहीये, आई ह्याने तुला फसवलंय, पण ती मात्र हा माझा जन्मोजन्मीचा पती आहे असं म्हणत असते. तो मात्र काही न करता उराळत असतो. अखेर मोठी मुलगी कोर्टात फसवणुकीचा दावा लावते आणि जिंकते. त्याला तुरुंगावास होतो. लेक तिला पुन्हा समजवू पाहते. त्यावर ती म्हणते, अगं हा माझा पती आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. माणसाच्या मनातल्या अनेक गुढांचं निरसन खरं तर आपणच करायचं असतं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आज दुपारी 1:55 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी कुणी

श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी.

0: सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: सात वाजून 7 मिनिटं होत आहेत। थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील।

0: 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: सात 7:10 होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी

0: सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमचा टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कुंडवाक समर्थ, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडे झॉन सायकल

0: कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजिक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर रिषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध, कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
7: मग
6: काय,
7: स्वतःपासून सुरुवात कर.
8: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा

0: घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, इंधन ही निसर्गाने मानवाला दिलेली अत्यंत दुर्मिळ अशी अनमोल देणगी आणि म्हणून तिचा वापर अत्यंत विवेकानं विचारपूर्वक करायला हवा. आपल्या माननीय पंतप्रधानांनी नुकतंच त्या संदर्भात आपल्याला आवाहन केलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आसावरी आगाशे यांनी एक सांगीतिक भेट आपल्या श्रोत्यांसाठी पाठवलेली आहे. इंधन वाचवा गीत. आसावरी आगाशे या संगीत शिक्षिका आहेत आणि आकाशवाणीच्या चाहत्या आहेत, श्रोते आहेत. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी त्यांची ही भेट. इंधन वाचवा गीत ऐकूया.

तर श्रोते, आपली श्रोता मैत्रीण आसावरी आगाशे यांनी आपल्यासाठी पाठवलेली ही विशेष भेट, अर्थात इंधन वाचवण्यासाठीचं आवाहन गीत, आपल्याला नक्कीच आवडलं असेल. धन्यवाद आसावरीताई. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर

0: मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळं खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंज जे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
0: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालयं असतील किंवा विद्यापीठं असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं.

0: पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये PhD आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच आणि KG to PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी

0: निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच, पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा, असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. सात वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर तयार मसाला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर लोणच्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बेडेकर हे नाव इतकं गाजलेलं आहे, मी तर माझ्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत।
2: तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकलंय असं म्हणाला, लोणचं बेडेकर लोण

0: विक्रीला सुरुवात होऊन 100 वर्ष होऊन गेली.
1: बाप रे.
0: 1921 साली आमच्या आजोबांनी पहिल्यांदा बेडेकर लोणचं विक्रीस काढलं. आणि ते काढण्याची गोष्ट सुद्धा अशी घडली होती, गिरगाव मधल्या एका छोट्या चाळीमध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं. तिथे माझे आजोबा, जे त्यावेळेला साधारण 20 वर्षाचे होते, आणि त्यांचे वडील असे मिळून ते दुकान चालवत होते. आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे आगे दुकान पिछे मकान अशा पद्धतीनेच ते पाठी राहून पुढे दुकान चालवायचं. मसाले कुठून विकायची सुरुवात ऑलरेडी झालेली होती, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या सामानाबरोबर विविध मसाले मिळत असत. एकदा असं झालं की खरेदीच्या कारणासाठी पणजोबा आमचे बाहेर गेले होते आणि माझे आजोबा, जे वयाने 21 वर्षाचे होते, ते आजारी पडलेले होते. ताप येत होता, अंगात कणकण होती, तोंडाची चव गेली होती, खाणं पिणं जात नव्हतं. तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती पण सगळं थकलेपण दिसत होतं, बरोबर नाही तब्येत. तरी पण ते दुकान उघडच होतं, गल्ल्यावरती बसून काम करत होते. नेहमी येणाऱ्या एका गिराईकांना हे सगळं बघितलं आणि विचारलं, अरे तुला काय झालंय? मग आपलं गाराणं त्यांनी त्या गिराईका समोर मांडलं की तब्येत बरी नाहीये, खाणं जात नाहीये. समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहणारा गिराईक असावं. त्यांनी एका वाटीतून थोडस लोणचं आणून दिलं, आणखीन सांगितलं, हे घा भाताबरोबर तर तुला जिवेला चव येईल. लिंबाचं लोणचं होतं आणि ते लिंबाचं लोणचं भाताबरोबर खाताना खरंच त्यांच्या तोंडाला चव आली. आणखीन त्यांना वाटलं की अरे, माझ्यासारखी एकटी राहणारी, ज्यांचं फॅमिली इकडे नाहीये, असे मुंबईमध्ये बरीच माणसं आहेत, तर ह्या माणसांच्या साठी आपण जर का लोणचं बनवून दिलं तर फार चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी 200 लिंबांचं लोणचं पहिल्या वर्षी बनवलं 1921 साली, आणि तिथून बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली.
1: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारे उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ, अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगितलं की लोणच्याची सुरुवात कशी झाली आणि अगदी 200 लिंबांपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय पुढे हळूहळू कसा वाढत गेला याबद्दल सांगा.
0: खरं आहे की पहिल्याच वर्षी जे 200 लिंबाचं लोणचं माझ्या आजोबांनी बनवलं, त्याला चांगल्यापैकी मागणी आली. कारण त्यांचं जे रिडिंग होतं की आपल्यासारखी खूप माणसं असतील की ज्यांची फॅमिली इथे नाहीये, त्यांना घरचं लोणचं कुठून मिळणार, तर ह्या घरच्या सारख्या चवीच्या लोणच्याला. आणि खरं म्हणजे बाजारात पहिल्यांदाच लोणचं ही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
1: अच्छा.
0: मुंबईत कुठेही लोणचं विकत मिळत नव्हतं. ते एकतर आपल्या काकूंनी बनवायचं किंवा मावशींनी बनवायचाच पदार्थ होता. आणि दुसरं एक, त्या काळी आमचा व्यवसाय वाढण्याची जी सुरुवात होती त्याच्यात आजोबांनी ठरवलं की एका दुकानामध्ये किती गिराईक येणार, त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणून त्यांनी दुकानं वाढवायला सुरुवात केली.
1: ओके.
0: आणि दुकानं वाढवल्यावरती जास्त गिराईक यायला लागले आणि आमचा व्यवसाय वाढला.
1: अरे वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: जोगले
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगलेकर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: तयार मसाला।
3: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:46 होत आहेत। सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा।

शोभा जोशी यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

0: AR, Indian Agricultural Research Institute. During the program, listeners can ask questions on the subject. To participate, simply dial the telephone numbers 011-2371-7106 and 011-2331-4444 from 9:30 p.m. onwards tonight. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. Top front page headline in the Statesman writes, Nepal signals pragmatic reset in ties with India during foreign minister's visit, backing bilateral route on border issue. Ministry of Home Affairs approves deployment of 670 companies of CAPFs, marking one of the largest ever multi-layered security arrangements for Amarnath Yatra, reports the Asian Age. An editorial in Hindustan Times states how SAARC offers India what other forums cannot. It empowers Delhi amidst global turmoil with no guarantee needed from any external actor in setting the terms of the organization. In an extraordinary arrangement, need paper setters to be in lockdown till re-exam, no phone, net, team housed at secret location, says the Times of India. The Economic Times states, lay old town to get heritage makeover to enhance infrastructure and improved public amenities. The Indian Express quoting the government says, despite second price revision of LPG gas cylinder since crisis in West Asia, oil marketing companies are still losing 700 rupees. And finally, in a historic first for Punjab, celebrated music composer and singer A.R. Rahman delivered a live performance at the Attari border on Sunday, paying tribute to the border security force through a stirring rendition of his patriotic song, Jai Ho, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now before we end the bulletin, the headlines once again. West Bengal set to become 36th state or union territory to implement Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana. National Testing Agency releases exam city intimation slip for NEET UG 2026 re-examination scheduled to be held on the 21st of June. Lok Sabha Speaker Om Birla to inaugurate Commonwealth Parliamentary Association India Region Zone 2 conference in Chandigarh today. New Delhi says Indonesia is a key pillar of India's Act East policy. Iran fires waves of missiles at Israel for first time since April ceasefire. And in tennis, Germany's Alexander Zverev secures his maiden Grand Slam title. And with that, we end the morning news. Have
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्ण पदकं. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सूक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं गीत.

आत्माराम सावंत यांचं गीत अपर्णा मयेकर यांनी गायलेलं होतं. भावधारा कार्यक्रमात चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता ऐकूया.

कार्यक्रमात आता ऐकूया उषा अत्रे यांनी गायलेलं यशोत कुमार यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम या गीता बरोबरच समाप्त होत आहे. हे गीत होतं पद्माकर कांबळे यांचं आणि गायलं होतं कौस्तुभ दातार यांनी. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: मुंबईला गव्हर्नर म्हणून लाभलेले सर हेन्री बार्टल फ्रियर हा मोठा द्रष्टा माणूस होता बर का. इंग्रजांच्या सर्व शत्रूंचा एव्हाना बंदोबस्त झालेला असल्यानं किल्ल्याच्या तटबंदीला काहीच अर्थ उरला नव्हता. गतकाळाच्या खुणा वागवत उभी असलेली ती एक अडचणच झाली होती. बार्टल फ्रियर ह्यांनी निरुपयोगी झालेली

0: तटबंदी तोडून तिच्या खालची जागा मोकळी करण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यातल्या वाढत्या गर्दीला वाट काढून देण्यासाठी किल्ल्याच्या या निरुपयोगी तटबंदीला तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अंमलातही आणला गेला. त्यामुळे तटबंदीच्या खाली असलेली मोठी जमीन मुंबई शहराच्या वाढीसाठी उपलब्ध झाली. मोकळ्या झालेल्या जागेवर पाहणाऱ्यांच्या मनावर ब्रिटिश साम्राज्याच्या ऐश्वर्याची छाप सोडणाऱ्या एकापेक्षा एक देखण्या इमारती उभ्या राहू लागल्या. या जागेवर सन 1869-70 मध्ये सर्वात पहिल्यांदा उभी राहिली ती काळा घोडा चौकातली डेव्हिड ससून लायब्ररीची इमारत. त्याच साली बरोबर उलट दिशेला क्रॉफर्ड मार्केटची वास्तू तयार झाली. हुतात्मा चौकातली सीटीओची इमारत 1870 साली सेवेत आली आणि पुढच्याच वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची वास्तू टोकं उंच काढून वर आली. पुढच्या काही वर्षात ब्रिटिश शासन, प्रशासन, शैक्षणिक आणि आर्थिक व्यापाराचं केंद्र असलेल्या फोर्ट विभागात ब्रिटिश साम्राज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक असणाऱ्या या दगडी आणि एकापेक्षा एक देखण्या इमारती तयार झाल्या. मुंबई प्रति लंडन दिसू लागली. आपण उभा करत असलेला राणीचा पुतळा मुख्य शहरापासून दूर भायखळ्याच्या राणीच्या बागेत बसवण्याऐवजी फोर्ट विभागात बसवला तर तो अधिक शोभून दिसेल असं मत झालेल्या खंडेराव महाराजांनी त्या पुतळ्यासाठी फोर्ट मध्ये जागा देण्याचा आग्रह धरला. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनाही त्यांचा आग्रह उचित वाटल्यामुळे त्यांनी त्या काळात मुंबईचं मध्यवर्ती पोस्ट ऑफिस अर्थात GPO मागे असलेला सुमारे 847 चौरस मीटरचा भूखंड पुतळ्यासाठी दिला. GPO प्रथम चर्चगेटच्या या इमारतीत सुरू झालं होतं. 1909-10 साली ते VT अर्थात आत्ताच्या CSMT स्टेशन शेजारी सध्याच्या भव्य इमारतीत हलवण्यात आलं आणि GPO आधीच्या इमारतीत CTO अर्थात सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस आलं. CTO पश्चिमेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि पूर्वेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा एस्प्लेनेड रोड म्हणजे आताचा महात्मा गांधी मार्ग म्हणजेच MG रोड हे दोन्ही महत्वाचे रस्ते CTO ऑफिसच्या मागे एकत्र येऊन जे जंक्शन तयार होतं तिथे हा भूखंड होता. अत्यंत मोक्याची जागा, फोर्ट विभागाचं मर्मस्थानच जणू.
1: राणीच्या या पुतळ्याचा अनावरण समारंभ याला जुन्या मराठीत पुतळा उघडण्याचा कार्यक्रम म्हणायचे तर तो झाला सोमवार दिनांक 29 एप्रिल 1872 रोजी. ब्रिटिश इंडियाचे व्हॉइस रॉय लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण खंडेराव गायकवाड यांच्या हस्ते करायचं होतं पण दुर्दैवाने तोवर त्यांचं निधन झालं असल्यामुळं त्यांच्या नंतर बडोद्याच्या गादीवर आलेले बडोदा नरेश मल्हारराव गायकवाड यांच्या हस्ते करण्याचं योजलं होतं. पण अनावरण प्रसंगी गायकवाड महाराजांना व्हॉइस रॉयच्या उजव्या हाताला जागा मिळणार नव्हती त्यामुळं मानापमान नाट्य रंगलं आणि महाराज या समारंभाला आलेच नाही. शेवटी लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या हस्तेच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. व्हॉइस रॉयनी तेव्हा एक लहानसं भाषण केलं, त्यात त्यांनी हा देखणा पुतळा बडोदा संस्थांतर्फे मुंबईकरांना भेट म्हणून दिल्याचं सांगून बडोदा नरेशांचे आभार मानले. केवळ ह्या समारंभासाठी म्हणून लॉर्ड नॉर्थब्रुक कलकत्त्याहून मुंबईत आले होते. त्यांच्या गौरवार्थ त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे खेतवाडी आणि गावदेवी पासून नजीकच मुंबईकरांच्या वतीनं एक बाग उभारण्यात आली होती आणि तिला नॉर्थब्रुक गार्डन्स असं नाव देण्यात आलं होतं. आज या बागेचं नाव दुर्गादेवी गार्डन असं आहे. सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या साहित्यात प्रसिद्ध केलेला बगीचा तो हाच बगीचा. फोर्टमध्ये राणीचा पुतळा बसवला गेला आणि त्या काळच्या मुंबईकरांना मनोरंजनाचं एक नवीनच स्थळ मिळालं. बघता क्षणीच मनावर छाप टाकणारा हा पुतळा मुंबईकरांच्या प्रचंड आकर्षणाचा भाग झाला. दिवसा शहराच्या कोणत्याही प्रहरी या पुतळ्याचं निरीक्षण करत तासन तास उभे असलेले अनेक लोक त्या काळात दिसून येत असं त्या काळात मुंबई भेटीवर आलेल्या काही इंग्लिश पर्यटकांनी नोंदवून ठेवलंय. त्या आकर्षणाचं रूपांतर काही काळानं कुतूहलात झालं. आणखी काही काळानं या कुतूहलाचं रूपांतर काही भोळ्या मुंबईकरांच्या मनामध्ये भक्तीच्या रूपात झालं. भव्य शोभिवंत मखरात बसलेली देखणी राणी काही मुंबईकरांना देवी स्वरूप भासायला लागली. वेगळ्या आकाराच्या दगडा झाडाच्या खोडात नारळाच्या किंवा अगदी बटाट्यातही जरासा आकार दिसला की त्याला देव मानायची आपली मनोवृत्ती वर्तमानातही टिकून आहे. तिथे देवाधर्माचा जबर पगडा असलेल्या त्या काळात हे खरोखरच झालं असेल तर नवल नाही. काही अधिकच देवभोळ्या मुंबईकरांनी या राणी देवीची पूजा करायला सुरुवात केली. अहो, क्वचित प्रसंगी नवसही बोलायला त्यांनी माग पुढं पाहिलं नाही. झालं, मुंबईकरांना आणखी एक देवस्थान मिळालं. आणखी एक देवस्थान मिळालं म्हणायचं कारण असं म्हणजे फोर्टमध्ये हा पुतळा बसवण्यापूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिचर्ड वेलस्ली यांचेही पुतळे उभारण्यात आले होते. हे मुंबई शहरात उभारलेले पहिले पुतळे होते. कोणतेही जेते नव्यानं काबीज केलेल्या प्रदेशावर आता आपलं वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी छाती दडपून टाकणाऱ्या टोलेजंग इमारती बांधणं, रस्त्यांना आणि इमारतींना आपल्या लोकांची नावं देणं, जेत्यांच्या राजेराण्यांच्या आगमन प्रस्थानाचे भव्य सोहळे आयोजित करणं, तोफांच्या सलामी देणं असे उद्योग करत असतातच. जिंकलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मनावर उठता बसता आपलं जेते पण ठसवण्याचा तो एक मार्ग असतो. आपल्या राजे राण्यांच्या आणि सेनापतींच्या भव्य आणि अलंकृत पुतळ्यांची उभारणी करणं हे देखील त्या मनोयुद्धाचा आणि वर्चस्व प्रदर्शनाच्या आविष्काराचंच एक प्रभावी अंग असतं. आपण देवापेक्षा कमी नाही, किंबहुना डेमी गॉड आहोत असंच सुचवण्याचा तो मार्ग असतो. मुंबईकरांनी मात्र हा पुतळा खरोखरच विलायती देव असं समजून पूजायला सुरुवात केली होती.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: अज्ञात मुंबई, आज आपण ऐकला राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा दुसरा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तक वाचन मालिकेचा भाग 29 आपण ऐकलात. उद्या सकाळी 9 वाजता भाग 30 आपण ऐकू शकाल. सकाळचे 9:11 आणि 10 सेकंद होत आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत गीतबहार.

0: शंकर महादेवन आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं होतं. संगीत अजित समीर यांचं होतं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने

0: नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रेमाची गोष्ट या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकूया. संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

0: चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया शंकर महादेवन आणि सहकलाकारांनी गायलेलं लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत, संगीत अजित समीर यांचं।

शंकर महादेवन आणि सह कलाकारांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट लोकमान्य एक युगपुरुष, संगीत होतं अजित समीर यांचं. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. आता 9:30 वाजले आहेत. ऐकूया उमंग, NCERTचा प्रायोजित कार्यक्रम.

0: देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं माहेरची माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं. हरीश चव्हाण यांचं संगीत होतं. गायिका अनुराधा पौडवाल आणि चित्रपट हिरवं कुंकू.
1: मन शुद्ध गोष्ट आहे.
2: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती. मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
3: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
4: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
4: मनासाठी मनापासून योग साधना.

थोरली जाऊ चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अनुराधा पौडवाल आणि सहगायकांनी गायलं होतं, सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गुलछडी चित्रपटातलं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बाबूलाल गंधर्व यांचं बेलाबहार वादन, राग जौनपुरी. विलंबित ख्यालाची गत एक तालात आहे, द्रुतगत तीन तालात आहे, त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची. ऐकूया बाबूलाल गंधर्व यांचं बेलाबहार वादन, राग जौनपुरी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बाबूलाल गंधर्व यांचं बेलाबहार वादन आपण ऐकलं. राग जौनपुरी, त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: भारत एक भारत श्रेष्ठ भारत रहे, मेरा यह शुभकामना।
1: राष्ट्रीय परीक्षा एजेंसी एनटीए ने 21 जून को आयोजित होने वाली नीट यूजी पुनर्परीक्षा के लिए परीक्षा शहरों की सूचना जारी कर दी है। पंजीकृत उम्मीदवार आधिकारिक वेबसाइट पर लॉगिन करके अपने आवंटित परीक्षा शहर की जानकारी प्राप्त कर सकते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज एक संस्कृत सुभाषितम साझा किया। इसमें उन्होंने कहा कि प्रकृति के साथ संतुलन बनाकर समस्त प्राणियों का कल्याण करना हमारी संस्कृति का मूल तत्व रहा है। सोशल मीडिया पोस्ट में प्रधानमंत्री ने कहा कि इसी व्यापक दृष्टिकोण के साथ भारत आज निरंतर प्रगति और समृद्धि के पथ पर अग्रसर है। चीन के राष्ट्रपति शी जिनफिंग 2 दिन की आधिकारिक यात्रा पर उत्तर कोरिया पहुंच गए हैं। ये पिछले 7 वर्ष में उनकी पहली उत्तर कोरिया यात्रा है। चीन का उद्देश्य लंबे समय से सहयोगी रहे और हाल के वर्षों में रूस के अधिक निकट हो रहे उत्तर कोरिया के साथ संबंध मजबूत करना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 11:05 झाली आहेत, ऐकूया सहज संवाद। श्रोते हो, मराठी संगीतात भावगीतांचा मुख्य प्रवाह आजही अविरत वाहतो आहे। या प्रवाहाला सुंदर कलात्मक वळण दिलं त्या कलाकारांमध्ये अग्रक्रमानं ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते गजाननराव वाटवे। 8 जून 1917 ही गजाननराव वाटवे यांची जन्मतारीख। आज त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं सहज संवादमध्ये आपण त्यांची माहिती घेणार आहोत, त्यांच्या गाण्यांची माहिती घेणार आहोत आणि अर्थातच गाणीही ऐकणार आहोत। पुण्यामध्ये गांधर्व महाविद्यालयात विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे गजाननराव वाटवे यांचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का झाला। पुढे देसाई मास्तरांकडे शास्त्रीय संगीत शिकण्याचं भाग्य गजाननरावांना मिळालं। मुळातच गजाननराव वाटवे यांना कवितेची उत्तम जाण होती। चांगल्या कविता निवडून त्यांना चाली लावून त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली। वयाच्या 18 वर्षापासून वर्ष 1935 फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला। गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळी गजाननराव वाटवे यांना तबल्याची साथ केली होती। नंतर ज्येष्ठ संगीतकार म्हणून जे नावारूपाला आले त्या दत्ता डावजेकरांनी। सर्वसामान्यांच्या भावजीवनातील सुख दुःख स्वप्न प्रेम विरह आशा आकांक्षा अधोरेखित करणाऱ्या कवितांची निवड वाटवेंनी केली। अचूक शब्दफेक भावानुकूल स्वररचना त्यामुळे त्यांची गाणी विशेष लोकप्रिय झाली। त्याकाळी महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक कौटुंबिक समारंभात वाटवे यांच्या भावगीत गायनाचा कार्यक्रम ठरलेलाच असे आणि आयोजकांसाठी त्यावेळी ती एक प्रतिष्ठेची बाब मानली जाई। आजपासून 86 वर्षांपूर्वी 1940 साली गजाननराव वाटवे यांच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका HMV काढली। ध्वनिमुद्रित झालेलं गजाननराव वाटवे यांचं हे पहिलं भावगीत।

गजाननराव वाटवे यांची प्रकाशित झालेली ही पहिली ध्वनिमुद्रिका. त्या ध्वनिमुद्रिकेच्या मागच्या बाजूला हे गाणं होतं. ही दोन्ही गाणी बाबूराव गोखले यांची आणि चाल अर्थातच स्वतः वाटवेंची.

गजाननराव वाटवे यांची जी पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली 1940 साली, त्यातली दोन गाणी आपण ऐकली. त्यानंतर त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या. कवी केशवसूत, कवी गिरीश, माधव ज्युलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, राजा बढे, मंगेश पाडगावकर अशा अनेक प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत गजाननराव वाटवे यांनी बांधल्या, रसिकांसमोर पेश केल्या. त्याकाळी त्यांनी केलेले काव्य गायनाचे कार्यक्रम हे खूप गाजले. ही गदिमांची कविता, जी त्याकाळी विशेष गाजली होती.

ज्येष्ठ गायक गजाननराव वाटवे यांचा आज जन्मदिन, त्या अनुषंगाने सहज संवाद या कार्यक्रमात आपण त्यांची माहिती जाणून घेतोय. त्यांनी गायलेली गाणी ऐकतोय. वर्ष 1955-56. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ग. दि. माडगुळकर रचित गीत रामायण प्रसारित झालं. संगीतकार सुधीर फडके. या गीतरामायणात एका प्रसंगाचं वर्णन जे गदिमांनी केलंय ते गीत गाण्यासाठी बाबूजींनी आमंत्रित केलं गजाननराव वाटवे यांना. तो प्रसंग असा आहे की राम, लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात सोडून दशरथ राजाचा मंत्री सुमंत हा पुन्हा राजवाड्यात येतो. त्यांना वनवासात सोडून राजवाड्यात परत येतो. त्यावेळी राजा दशरथ सुमंताला विचारतो की माझा राम काय म्हणाला. त्यावेळी सुमंतानं दिलेलं उत्तर सुधीर फडके यांनी त्या पात्रासाठी, त्या पात्राचं गीत गाण्यासाठी आमंत्रित केलं गजाननराव वाटवे यांना.

गीतरामायणातील हे गीत दशरथाचा मंत्री सुमंत या पात्राचं गजानन रावांनी गायलं होतं. गदिमांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार गजाननराव वाटवे यांचा आज जन्मदिन आहे. त्या अनुषंगाने सहसंवादमध्ये आपण त्यांची माहिती घेतोय, त्यांनी गायलेल्या गाण्यांचा आनंदही घेतोय. या कार्यक्रमासाठी गाणी शोधताना गजाननराव वाटवे यांनी गायलेली दोन चित्रपट गीतं सापडली. ती दोन्ही गाणी एकाच चित्रपटातली आहेत, दोन्ही युगलगीतं आहेत. आशाबाईंबरोबर त्यांनी गायलेत. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना, शंकरराव कुलकर्णी यांचं संगीत. त्यावेळी मधुसूदन कालेलकर यांनी एक प्रयोग केला मराठी चित्रपट संगीतात. या गाण्याचं ध्रुवपद कालेलकरांनी इंग्रजीत लिहिलं.

पहिलं प्रेम या चित्रपटासाठी वाटवेंनी हे युगलगीत आशा भोसले यांच्याबरोबर गायलं होतं. याच ध्वनिमुद्रिकेच्या मागच्या बाजूला आणखी एक युगलगीत होतं,

यानंतर आपण जे गीत ऐकणार आहोत गजाननराव वाटवे यांनी गायलेलं आणि संगीतही त्यांचंच आहे, त्या गाण्याला श्रोते हो एका घटनेची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुण्यातील एक तरुण रणांगणावर मृत्युमुखी पडला आणि वीरगती प्राप्त झालेल्या त्या तरुणाच्या आठवणीसाठी बाबूराव गोखले यांनी लिहिलेलं गीत वाटवेंच्या हाती पडलं.

श्रोतेहो, जाहीर कार्यक्रमात जेव्हा गजाननराव वाटवे हे गीत सादर करत असत तेव्हा श्रोत्यांमध्ये एक विलक्षण शांतता पसरत असे आणि अनेकांना अश्रू अनावर होत असत. वाटवेंनी आपल्या सुरेल गायनानं मराठीतील अर्थघन भावगीतांना एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. ते स्वतःची ओळख काव्य गायक अशी करून देत असत. भावगीत या गायन प्रकाराचा त्यांनी प्रसार केला. सुगम संगीताला मैफलीचा दर्जा मिळवून दिला तो गजाननराव वाटवे यांनी. कवितेला शोभेल अशी भावस्पर्शी चाल आणि केवळ तबला आणि पेटी या वाद्यांच्या जोडीनं माफक संगीताचा वापर करून भावपूर्ण मुलायम आवाजात सादरीकरण हे वाटवेंचं वैशिष्ट्य. याचा रसिकांवर वेगळा प्रभाव पडत असे. रसिक

भारावून जात. त्यांच्या गायनाचे कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले. यमक साधण्याकरता कवितेची अकारण मोडतोड त्यांना कधी पटली नाही. कविता भावपूर्ण, श्रवणीय, प्रेक्षणीय करण्याची किमया वाटवेंकडे होती, म्हणूनच त्यांचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले.

आपल्या कार्यक्रमात विविध गाणी सादर करणं, वेगवेगळ्या विषयांवरची, हे वाटवे यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमाची गाणी असायची, मातृप्रेमाची होती, प्रेमगीतं होती, पाऊसगीतं होती, विडंबन गीतं होती, असे वेगवेगळे प्रकार कार्यक्रमात असल्यामुळे सर्व प्रकारच्या रसिकांना त्यांचे कार्यक्रम आवडत असत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: ज्येष्ठ गायक संगीतकार गजाननराव वाटवे यांचा आज जन्मदिन. त्या अनुषंगाने सहज संवाद मध्ये आपण त्यांची गाणी ऐकतोय, त्यांची माहिती जाणून घेतोय.

कसं ग गडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैल आंबाडा. कवी मनमोहन यांचं हे गीत. संगीत स्वतः गजाननरावांचं, गायकही स्वतः वाटवे. श्रोते हो, ज्या काळात हे गीत लोकप्रिय झालं होतं त्या काळात शायर भाऊसाहेब पाटणकर यांनी या गाण्यावरती एक वेगळी प्रतिक्रिया दिली होती. कुणी ग बाई केला कसा ग गडे झाला राधे तुझा सैल आंबाडा. भाऊसाहेब पाटणकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. तू सांग वा सांगू नको आम्हासही सारे कळते, आंबाडा सैल व्हावया तसेच काही व्हावे लागते. त्या त्या काळात काही गाणी ही विशेष लोकप्रिय होतात. वाटवेंच्या ऐन उमदेच्या काळात त्यांची दोन गाणी ही फार लोकप्रिय झाली. सर्वच गाणी त्यांची गाजली, पण यानंतर आपण जे वाटवेंचं गाणं ऐकणार आहोत ते त्या काळी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झालं.

स्वतंत्र भावगीत गायनाचे कार्यक्रम करणारे गजाननराव वाटवे, कवितेची उत्तम जाण, मोजक्या स्वरांचा वापर आणि भावनांचं अप्रतिम सादरीकरण यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या मनाला थेट भिडली. चित्रपट संगीतात वाटवे फारसे रमले नाहीत. स्वतंत्र काव्य गायन या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.

शब्दांची उत्तम जाण, कवितेच्या भावाला अनुरूप स्वरयोजना आणि कवितेतील भाव अचूक प्रगट करणारे उच्चार, जनमानसाच्या रुचीची उत्तम जाण, ह्या सगळ्यामुळे गजाननराव वाटवे भावगीत युग निर्माण करू शकले. ते सामान्यांपर्यंत पोचले. रसिक हृदयाशी त्यांनी संवाद साधला. श्रोते हो, यथावकाश हा सायंतारा मावळला त्याचवेळी भावी काळातील शुक्रतारा उदयाला येत होता. त्याला मार्ग दाखवत हा सायंतारा अस्तंगत पावला.

ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा आज जन्मदिन, त्या अनुषंगाने सहज संवादमध्ये आपण त्यांची माहिती घेतली, त्यांच्या गाण्यांचा आनंदही घेतला. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ॲडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ॲडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा प्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, त्याला समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी

0: वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेजवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्नता राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रोग पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास देतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय, पण प्रसन्नतेला चिकटा तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतं, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींना समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं, विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा प्याला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात, जे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड, न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय? तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो. विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला

0: आजारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा, तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागे की माझं चुकलं व्हावं. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगितलं.
1: बर.
0: हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: तर योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते.

0: यम म्हणजे काय, तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण, प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलं आहे त्यातला, आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय, की अहिंसा, सत्य, अस्त्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे पाच यम आहेत, किंवा हे पाच गोष्टी ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्त्य म्हणजे काय, चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय, खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे काय, हिंसा, म्हणजे डोंट्स अँड डूज असतात बघा.
1: हो,
0: काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलं त्यांनी. आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे, पतंजलींनी समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम, म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे पाच त्यांनी नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच, संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला पण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. तर संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय, की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही. याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाही आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठलीच अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय, की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीने सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा, म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय, की ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फॉर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात, अहो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल, हे एक अंडरलाईन केलं.
0: महत्वाची गोष्ट काय, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय, नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं, आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्कं माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना, तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतं. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो,
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे पाच यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना, की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानंतर काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करतं का,
1: पोटासाठी,
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्यानी बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली सगळी, ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, ह्या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का,
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना, आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातली लोक पण सांगतात ना, काहीतरी माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. बरं, हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असताना ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा, ते पॅच केव्हा तरी गळून पडणार
1: आहे. हो, खरं.
0: त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली. आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काही. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप छोप्या छोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: बट द मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला अनुभव दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते,

0: असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्व्हॉल्व व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली आहे, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोकं प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिॲक्शन आणि प्रोॲक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिॲक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतो,
1: खतपणे घालतो,
0: सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधनं काय घडतं, युअर रिॲक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे एक विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यम नियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची, नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे, ह्याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असेल एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझी पाळतात पण मुलं नकोत. याने काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच, मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही त्या डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते. आणि त्याचे प्रचंड

0: लॉसेस झालेले आहेत लोकांना, व्यक्तिगत स्तरावरती
1: हो
0: सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं.
1: खरे
0: त्यामुळे
1: खरे.
0: हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे.
1: उल्टी काढून
0: हां, कसेही मोजा पण 10 मोजा.
1: बर,
0: त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते, ती प्रेरणा म्हणजे राग असतो, त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारीक गोष्टींचा येतो, त्यांचा कडेलोट झाला की संताप होतो, आणि संताप जेव्हा व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं, पहिला रागावरती आणलं पाहिजे. आणि राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा, आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याच्या करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. हा, माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या कुठल्या रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे, जिथे आपण जबाबदार असतो तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, ऍग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह असं डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर
1: तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वर तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
0: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना, तिथे सुद्धा. पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
1: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केलं, तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचं आहे, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेड्याकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल, ते काय पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचं आहे हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक, हे अनली रॅटरेस आहे. आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्ष्येमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे, स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
0: आज मी कुठे आहे
1: आणि उद्या कुठे असणार आहे,
0: बरोबर
1: आहे. ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच, ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
0: ते आपल्या हातात असतं,
1: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे, बाण सोडायचं काय करावं लागतं,
0: ताणावर
1: दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणलीत, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का,
0: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
1: आपला ताण कुठे असतो, तिथेच. प्रॉब्लेम इथे
0: पूर्वावस्थेत येणं
1: येतच नाही,
0: ते योग साधनेतून कसं येतं,
1: निश्चितपणे येतं. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची, त्यासाठी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते, आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं, ह्या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय, वर्तमान कापून टाकतोय,
0: वर्तमानात जगायलाच नाही
1: सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का, नाही बदलू शकत, बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का, एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही, तरी पण तुम्ही गजर लावता की नाही, याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय, दीर्घायुष्याचं, तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळ जगतो वर्तमानात. आपला भूतकाळचा वापर कसा करायचा असतो, मग टॉर्च, भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठं जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासात ह्या गोष्टी सहज होतात, त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही.
0: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
1: डिफेन्स मेकॅनिझम येतो.
0: हा,
1: मी कमकुवत आहे म्हटलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात.
0: हा,
1: साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारताना अरे काय रडतो रे बाबा तू, मुलं हसणार असेल तर काय करतो, आपण छान गालगुजे करतो पुढे जातो.
0: बरोबर.
1: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडनं ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय, सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर्भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात.
0: हो.
1: आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे.
0: मग
1: त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावत आहे. त्याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात. माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर्भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायणाच्या काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं की दोन प्रकारचे रोग आहे, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिले? औषध आणि मंत्र. मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठाने सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे. नशीब
0: हा
1: शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? तर म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
0: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
1: 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा. कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलला ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलेडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचाच आधार घ्यायचा आहे.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा, आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे. रात्री 10 ते सकाळी 5 जे काही असेल ती, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. त्यामुळे आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळते. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट 6:30 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12:00, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही

0: नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, दुपारी 1 वाजता जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे.
1: हो,
0: कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खायलाच वेळ मिळाला नाही, मला काय करू, काय करायचे, मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या 2 वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या 2 वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता. आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला 2 वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा, रात्री काय तुमचं जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर.
0: बरीच लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो त्याला.
1: ते लक्ष सगळं एकतर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काय उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 मिनिटं नाही टीव्ही बघितलं काय मोठा फरक पडणार?
1: बरोबर.
0: बरं, काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या OTT म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
1: हो,
0: मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवर्डनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
1: बरोबर.
0: बसला ना बस, म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का, इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवलीत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते.
1: बरोबर.
0: आता आपण खूप कॉम्प्लेट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं.
0: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगराची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
1: OCD आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येते?
0: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काळात मोरिझम हा मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे, त्यात समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, 2 पाहिजेत. माणसं घरात 2 असतात, दोघांना 2 वेळा गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर, पण राहतात 2 माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय, की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही मग योगामध्ये, की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणते, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच, हा स निघून जातो. स निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडेने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिले पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषक म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय दिसायला लागतं.

0: जे उजाडपण बघितलेलं नसतं कधी,
1: हो
0: तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला लागते, तुम्ही शांत बसल्यात घरात टिकटिक वाजते घड्याळीची, आत्तापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्वॉल्व्ह होता. स्वतःत इन्वॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोकं तर आत डोकं.
0: एक्झॅक्टली, आतमध्ये खूप काय भरलेलं आहे हो, प्रचंड मोठं
1: करणं खूप गरजेचं.
0: येस, ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो. किनारे करू म्हणतो ना आपण, मग मनातले विचारांना किनारे करा. डोळे मिटून शांत बसलात की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो, आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं, साधं सोपं. एन्झायटी ज्या बरोबर अँटी एन्झायटी,

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डोळे उघडल्यानंतर
1: निश्चितपणे त्याला कॅथार्सिस विमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचा म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळे वस्त्र घालायला पाहिजे, असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं म्हणजे परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग,
0: हा
1: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करतो, हा वापरतच नाही
0: आहे.
1: हा फुकट घालवते झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही आहे, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
0: त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन
1: त्याच्या मागे
0: धावताना दिसतात.
1: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय, त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिले 5 मिनिट शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराइज. ओम इज प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलंय ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
0: बरोबर.
1: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केलं पाहिजे कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकामधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला, 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 35 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन ऑर देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो. आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
0: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
1: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गम्मत आहे बघा, आपण जेव्हा लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
0: ऑफिसला
1: मला आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे जेव्हा जाताना त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली
0: आहे.
1: दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचं मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय.
0: हा
1: एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
0: ओके,
1: एजिंग म्हणजे काय? ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो, एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालं आहे तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला द्यायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, हो, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहिती आहे मी कसे दिवस काढायचे? कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. हे खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली. 65 ते 85 या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारचे कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट बसून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो एक तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
0: खरं खरं.
1: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही, पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे. मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळा अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळा अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे.

0: मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे.
1: हो
0: मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणे शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अग काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
2: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही वनिता मंडळ.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं

अवधूत गुप्ते आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जितेंद्र जोशी यांचं गीत होतं, अभिजित कवठाळकर यांचं संगीत आणि चित्रपट कुटुंब, गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट वंशवेल आणि संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागे

0: पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक

मत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोली भाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जूनपासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यावधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदुपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा 19 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गावनकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. दुपारचे 2:15 वाजत आहेत. सुगम संगीत भावधारा.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: एखाद्या विद्रूप प्रथेवरती तरल सिनेमा होऊ शकतो का? उत्तर आहे, जर मूळ लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील असेल तर नक्कीच उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच दोन कलाकृती मला आठवतात आहेत. त्याला एकाबद्दल मी बोलेन आणि दुसरं जमलं तर झलक देईन. कासारवल्ली यांनी यु आर अनंतमूर्ती आणि दुसरी भैरप्पा अशा कन्नड कथाकारांच्या कथा निवडल्या. एक आहे घटश्राद्ध आणि दुसरी आहे न्यायी नेरालू. दोन्हीमध्ये तरुण विधवा ब्राह्मण स्त्रीचं जगणं आहे. 1920 मधल्या घटना आहेत. एका विधवेने कंटाळवाणं जगणं, फक्त घरकाम करत जगणं, तारुण्य सुलभ प्रणयावरती जणू तिचा हक्कच नव्हता किंवा तसं वागणं हा गुन्हाच होता, पण अखेर निसर्ग निसर्गच असतो. एक तरुण मास्तर तिला भूलथापात फसवतो. गावकऱ्याच्या कुत्सित नाजळा तिला फाडून खात असतात. रेकाम टेकडी लोक त्यांचा पाठलाग करत असतात. तिला दिवस जातात. तो तिला गर्भपाताचं औषधही आणून देतो. इकडे वडील मात्र बदनामीला चिडून ती मेल्याचं जाहीर करून तिचं श्राद्ध घालतात. ती बेघर होते. तिला आधार मिळतो तो महार वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये. ते लोक तिची देखभाल करतात. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरच्या मुलीची ही अवस्था बघून तिथले लोकच तिच्यावरच्या संकटांचं निवारण करत असतात. हे सारं एका मुलाच्या नजरेतून टिपलेलं आहे. तो छोटा मुलगा तिच्या बाळाला हात लावायला बिचकत असतो. आपण चालेल ना स्पर्श केला तर? ब्राह्मणाचा मुलगा येतो. आपल्या लोकांनी हिला साप किरड्यापासून वाचवलं, पण ब्राह्मणापासून वाचवणं शक्य नाही. दुसरा भैरप्पा यांच्या कथेतील सिनेमा आहे. इथंही तरुण विधवा स्त्री आहे. सासू सासऱ्यासह ती राहत असते. साऱ्या अहेवपणाच्या राहणी वाचून भग्न जीवन जगत असते. तिची मुलगी शहरात शिकायला असते. एकदा तिच्या सासऱ्याला कळतं की जवळच्याच गावात त्यांच्या मुलासारखा दिसणारा तरुण आपण अक्षय्याचा पुनर्जन्म आहोत असं सांगतो. आणि तो जुन्या गोष्टी पण बरोबर सांगत असतो. आई अंतरुणाला खिळलेली असते, ती मागे लागते, त्याला घरी आणा. तो आपलाच मुलगा आहे. सासऱ्यांना पटत नसतं, पण बायको पुढे चालत नाही. त्याला पाहून तिची खात्रीच पटते की हा आपलाच मुलगा आहे. सुनेला पण ती त्याचा स्वीकार करायला सांगते. जुन्या आठवणी तो अगदी बरोबर तंतोतंत सांगत असतो. तिच्या मनात आशा जागते. हळूहळू ती त्याच्या स्वीकाराच्या मनस्थितीत जागते. चांगली लुगडी नेसू लागतेस, सौभाग्याची लेणी लावू लागते. गावातील जे लोक तिचा स्वीकार करत होता तेच आता तिच्या वागण्याने तिच्यावर टीका करू लागतात. सुनेचा आनंद बघून सासरे त्या दोघांना दूरच्या गावी घर करून देतात. त्यांना तो तरुण लफंगाच वाटत असतो. दुसऱ्या गावी गेल्यावरती तो तरुण आपले ढंग दाखवू लागतो. तरुण मुलीशी संबंध ठेवतो. त्याच वेळेला तिची मुलगी येते तिथे आणि आईला समजावते, अगं हा माझा मामा नाही आहे, आई ह्याने तुला फसवलं आहे. पण ती मात्र हा माझा जन्मजन्मीचा पती आहे असं म्हणत असते. तो मात्र काही न करता उराळत असतो. अखेर मोठी मुलगी कोर्टात फसवणुकीचा दावा लावते आणि जिंकते. त्याला तुरुंगावास होतो. लेक तिला पुन्हा समजवू पाहते. त्यावरती म्हणते, अगं हा माझा पती आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. माणसाच्या मनातल्या अनेक गुढांचं निरसन खरं तर आपणच करायचं असतं.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजलेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कारल्याचे उगमस्थान आपला भारत देशच आहे. आशिया खंडातील पूर्वेकडील बहुसंख्य उष्ण आणि दमट देशात कारल्याच्या विविध जाती पाहायला मिळतात. रान कारली, गोडी आणि कडू कारली याच्या काही जाती प्रसिद्ध आहेत. तरीसुद्धा आज सुधारित वाणाची लागवड महाराष्ट्र आणि इतर राज्यात होत आहे. कारली हे निर्यातक्षम पीक आहे म्हणून काही मोठ्या शहरांच्या जवळपासच्या खेड्यात लागवड होत आहे. आज शेतकरी

0: बंधू व्यापारी दृष्टिकोन ठेवून कारली लागवडीकडे पाहत आहे. या पिकाची मध्यम खोलीच्या कसदार जमिनीत तसेच मध्यम भारी आणि रेताड जमिनीतही लागवड केली जाते. डोंगरी भागातही लागवड करता येते. यासाठी जमिनीची आम्लता तपासावी आणि सेंद्रिय खताचा मारा द्यावा. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी अतिशय उपयुक्त असते. उष्ण आणि दमट हवामान, भरपूर प्रकाशात या पिकाची वाढ जोमाने होते. हवेत जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगाची भीती असते. बागायती शेतीमध्ये कारली लागवड फायदेशीर ठरू शकते. पूर्व मशागतीसाठी खोल नांगरट करावी. आडवी उभी नांगरट केल्यास उत्तम. त्यानंतर कुळवण, पाट मारणे आणि जमीन बारीक करून पालापाचोळा आणि सड वेचून रान स्वच्छ करावे. त्यानंतर शेणखताचे मिश्रण करावी. हेक्टरी 40 टनापर्यंत शेणखत वापरावं. उन्हाळी लागवड करावी. खरीपात जून जुलैमध्ये केली जाते. पेरणीपूर्वी बिया काही नियमित केलेल्या द्रावणात बुडवून घ्याव्यात आणि नंतर पेरणी करावी. त्यामुळे रोग जंतूंपासून बियांचे संरक्षण होते. आळे किंवा सरी पाडून या पिकाची लागवड केली जाते. पेरणीनंतर पाणी बेताचं द्यावं, नाहीतर बी कुजण्याचा संभव असतो. उगवणीनंतर रोपे विरळ करावीत. पेरणीसाठी 2.5 ते 4 किलो बिया वापराव्यात. तसंच आंतरमशागतही महत्वाची असून उगवणीनंतर खुरपण करून तण काढावी. 50 ते 60 टन शेणखत हेक्टरी वापरावं. त्याचबरोबर पोटॅश आणि नत्राचाही वापर करावा. रासायनिक खतांबरोबर जीवाणू खतांचाही वापर करावा. 40-40-40 खतमात्रा मिश्र खताचा वापर करावा. 3 ते 4 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फळे लागल्यानंतर पाण्याचा योग्य पुरवठा होणं महत्वाचं असतं. मात्र पाण्यापासून दलदल होता कामा नये. कारली वेल चांगला उगवल्यानंतर मांडव घालावा लागतो. द्राक्षाप्रमाणे मांडव आणि तारा पद्धतीचा उपयोग केला जातो. फलधारणेसाठी संजीवकांचा उपयोग करावा. तसेच मधमाशांच्या पेट्याही उपयुक्त होतात. साधारणपणे 2 महिन्यांनी कारल्याची फळे काढणीस योग्य होतात. त्यानंतर तोडणी करावी. कारल्याची साठवणी करता येत नाही. ताजी कारली बाजारात गेली पाहिजेत, नाहीतर कुजण्याचा संभव असतो. पुसा विशेष ही कारली मध्यम आणि लांब असतात. 55 दिवसात ती काढणी योग्य होतात. पुसादा मोसमी या वेली लांबीने कमी असल्याने वेलीची संख्या वाढवून उत्पादन वाढवता येते. फळं हिरवी, मध्यम, लांब आणि जाड असतात. लोणच्यासाठी उत्तम असतात. अर्कहरीत ही हिरवी, जाड आणि फुगीर असतात. हेक्टरी 125 क्विंटल उत्पादन निघतं. फळं सदाहरित असतात. बंगळूरमधील बागवानी संस्थेने ही जात विकसित केली आहे. कोईमतूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोईमतूर लॉंग ही जात आहे. याची फळे लांब आणि फिकट रंगाची असतात. कोकण विद्यापीठानेही ही जात विकसित केलेली आहे. ती फायदेशीर आहे. DPLBG 3 सर्वात जास्त उत्पादन मिळणारी कारली जात कोकण विद्यापीठाने विकसित केली आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार.

0: मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या

0: वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधिकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदरभागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अति थंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. भिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नर पक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात लोग चाहवा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये आहे. साडे नालावे. तबला साथ मिलिंद जोशी. संवादिनी सुप्रिया जोशी. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती. संवादिनीची साथ केली सुप्रिया जोशी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना। CBSE 12 परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा। ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी

विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची NEET UG परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे NTA ही परीक्षा रद्द केली होती. CBI सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. CBSEद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे. NSUI या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि CBSEकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. CBSE 12वीच्या परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तानविरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: तीन 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.

बरोबरच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पूर्व मध्य अरबी समुद्र, पश्चिम मध्य अरबी समुद्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात आज दाखल झाला आहे. राज्यामध्ये दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. दक्षिण कोकण, त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथे नोंदवलं गेलं, 46.2 सेल्सिअस. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भ, त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागांमध्ये तर उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तसंच दक्षिण कोकणाच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये आकाश काहीसं ढगाळ असेल, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. याच कालावधीत ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. किनारपट्टीपासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात येत्या 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर 40-50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात सोमालियाची किनारपट्टी तसंच नैऋत्य अरबी समुद्र, ओमानची किनारपट्टी या भागांमध्ये 45-55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि केरळमच्या किनारपट्टीवर तसंच लक्षद्वीप आणि पूर्व मध्य अरबी समुद्र, मालदीव्ज लगतचा भाग या ठिकाणी ताशी 40-50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग प्रति तास 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:14:40 झालेत. ऐकूया माझा आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026, आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत अंबरनाथ येथील उपकृषी अधिकारी बाळासाहेब माने सर. आजच्या कार्यक्रमात सर आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, ही जी स्पर्धा आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि ही स्पर्धा कोणकोणत्या संस्थांमार्फत घेण्यात येते?
1: एकट्या शेतकऱ्यामागे एका पाठोपाठ असे अनेक संकटे असतात. याच्यामध्ये बियाणं खराब मिळतं, दुष्काळ पडतो, त्याच्यानंतर शेतमालाचे भाव पडलेले असतात, आणि या संकटांना तोंड देण्यासाठी एकटा शेतकरी काहीच करू शकत नाही. म्हणून याला पहिली पायरी म्हणून आपल्याला गट शेती करणं गरजेचं आहे. गटाने येऊन एकत्रित शेतकऱ्याने शेती करणं आवश्यक आहे. आणि स्पर्धेचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्याचा प्रवास कर्जबाजारीपणापासून समृद्धीकडे व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. आणि ह्या जी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा जी आहे, याच्यामध्ये पाणी फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि उमेद यांनी सहभाग घेतलेला आहे. यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे.
0: गटशेती फार्मर कप स्पर्धेचे उद्दिष्ट काय?
1: हा, तर आता गटशेती फार्मर कपचे उद्दिष्टामध्ये गटशेतीतून शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकतात, आणि याचा प्रत्यक्ष अनुभव जे आहे ते शेतकऱ्यांनी त्यांना घडवून आणणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सामूहिकता प्रक्रियेची जी गोडी निर्माण करणे हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध पिकाचे SOP जे आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन जे आहे ते वेळोवेळी करणं हे महत्वाचं आहे, आणि त्यांच्याकडून अंमलबजावणी करून घेणं हे गटशेतीचा उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये बारीक लक्ष केंद्रित करून जमा खर्चामध्ये त्याचं जे काय आहे त्याचा हिशोब ठेवणं महत्वाचं आहे. तसंच गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करून पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे, आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे गट ओळखणे आणि त्या गटाला पुढे नेऊन त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण करणे, आणि या गटशेतीतून आपल्याला नैसर्गिक शेती करणे, तसंच विषमुक्त शेती करणे आणि सेंद्रिय शेती करून आपल्याला चांगला प्रतीचं उत्पादन काढणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे.
0: बरं, स्पर्धेतील गट बांधणी निकष काय आहेत?
1: हा, आता स्पर्धेतील गट बांधणी निकष जे आहेत, आपला जो शेतकरी गट आहे याला कोणताही शेतकरी हा शेतात काम करणारा असावा, त्याच्या नावावरती 7-12 असणे आवश्यक नाही, फक्त शेतात मध्ये काम करणारा गरजेचं आहे. आणि ही गट शेतीमध्ये एका गटामध्ये 11 सदस्य असणं आवश्यक आहे, आणि 11 सदस्यामध्ये ते शेतकरी एकच पीक घेणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खरीपाची पिकं घेण्यात येत आहेत सध्या, आणि याच्यामध्ये एकाच पिकासाठी कमीत कमी 11 सदस्य, जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांचं एकमेकाची मनं जुळतात असे शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे.
0: पण आता तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांच्या नावावर 7-12 असणं गरजेचं नाही आहे, तर मग जे 11 जणांचा समूह आहे किंवा जो गट आहे, तर त्यापैकी कुणाचाही 7-12 असणं आवश्यक नाही
1: आहे? याच्यामध्ये कुटुंबामध्ये बरेच वडिलांच्या नावावरती 7-12 आहे शेती आहे, आणि मुलं शेती करतात, आणि मग ह्याच्यामध्ये सहभाग वडिलांना घेता येत नाही परंतु मुलाला घ्यायचा आहे. मग मुलांना घ्यायचं असेल तर मग मुलांचं नाव इथं गटशेतीमध्ये देणं गरजेचं आहे, की ह्याच्यामध्ये 7-12 किंवा कुठलाही करार करून घेतला जात नाही. ह्याच्यामध्ये शेतामध्ये काम करण्याची इच्छा असावी आणि इथं एकत्रित येऊन शेती करणं गरजेचं आहे.
0: बरं, स्पर्धेतली पिकं काही ठरलेली असतात का?
1: हो, स्पर्धेमध्ये पिकं ठरलेली आहेत. आता सांगितल्याप्रमाणे की ही जी पीक स्पर्धा आहे ते सर्व खरीपातील मुख्य पिकं जी आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्रातील सर्व खरीप पिकं आहेत. त्याच्यानंतर भाजीपाला वर्गीय जे खरीपातले आहेत त्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोकणाचा जरी विचार केला तर याच्यामध्ये प्रमुख पीक भात आहे, त्याच्यानंतर नाचणे आहे, त्याच्यानंतर काय भाजीपाला वर्गीय पिकं घेतो त्याच्यामध्ये भेंडी घेतो आपण, पडवळ घेतो, दुधी भोपळा घेतो, अशा पद्धतीचे 36 पिकं या पीक स्पर्धेमध्ये ठरवलेले आहेत.
0: बरं, नफ्याची शेती करण्यासाठी पिकाचं उत्पादन लक्ष्यांक जे आहे ते कसं ठरवावं?
1: हा, तर अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. ही पीक स्पर्धेचाच उद्देश असा आहे की नफ्याची शेती करणे आहे, आणि शेतकऱ्यांनी आपल्याला ही जी शेती करत असताना आपल्याला व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला भात पिकाचं जर नफ्याची शेती ठरवायची असेल तर आता सध्या शेतकऱ्याला 32,000 रुपये प्रति एकरी खर्च येतो आहे, आणि 32,000 रुपये प्रति एकरी खर्च येत असताना त्याला आताच्या बाजारभावानुसार 2350 रुपये प्रति क्विंटल भाताचं दर आहे, आणि त्याचा जर विचार केला तर 11 क्विंटल प्रति एकर उत्पादन आलं तर ते ना नफा ना तोटा या बेसिसवरती शेतकऱ्याला शेती परवडत नाही असं म्हणून ते सोडून देतात. म्हणून आपल्याला नफ्याची शेती करायची असेल तर कमीत कमी वाण निवडताना भात पिकासाठी आपल्याला चांगलं वाण निवडून हे 15 क्विंटल प्रति एकर, 20 क्विंटल, 30 क्विंटल प्रति एकर उत्पादन येणं याचं जर लक्ष ठरवलं आणि त्या पद्धतीने जर शेतामध्ये काम केलं, एसओपी वापरल्या, तांत्रिक मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच 30 ते 31 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन भात शेतीमध्ये आलेलं आहे. आणि 31 क्विंटल जर भात पिकाचं उत्पादन आलं तर निश्चितच उत्पादन खर्च वजा जाता 50,000 रुपये प्रति एकरी नफा होऊ शकतो. तर शेतकऱ्यांनी यासाठीच आपण गट शेतीमध्ये सहभागी होणं आणि आहे त्या एसओपी वापरणं गरजेचं आहे.
0: बरं, याचं मूल्यांकन कसं केलं?
1: तर ही जे पीक स्पर्धा आहे याच्यामध्ये स्मार्ट ॲपवरती ह्या स्पर्धेचं मूल्यांकन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला वेगवेगळे गुण आहेत आणि त्या विभागामध्ये वेगवेगळे उपविभाग ठरवून दिलेले आहेत. आता पहिला विभाग जे आहे ती गटबांधणी आहे आणि गटबांधणीसाठी आपल्याला ही 100 गुणाची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये 5 गुण आहेत गटशेतीची तयारीसाठी. त्याच्यानंतर ज्ञान,

0: पाणी म्हणजे गटामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी पीक जी पेरणी केलेली आहे तर क्षेत्र जिथं आहे त्याचा फोटो काढून तो त्या ॲपमध्ये भरणं गरजेचं आहे की त्यांनी खरंच ती सुरुवात केलेली आहे म्हणून त्याला एक गुण आहे. अशा पद्धतीचे 5 गुण त्याला मिळतात. आणि ज्ञानामध्ये आपण आता SOP जे आहेत ते SOP वेगवेगळ्या ठरलेले आहेत. SOP निवड करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे त्यासाठी 20 गुण आहेत. आणि SOP चे व्हिडिओ कॉल्स म्हणजे स्मार्ट ॲपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप जे बनवलेले आहेत त्यांना प्रत्यक्ष जाताना आल्यामुळं त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉलिंग करून त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना 15 गुण आहेत. त्याच्यानंतर उत्पादन प्रक्रियेमध्ये एकत्र निविष्ठा खरेदी करणे, उदाहरणार्थ बियाणं खरेदी करायचं आहे तर एकत्र जर खरेदी केलं त्याच्यानंतर रासायनिक खतं आहेत, त्याच्यानंतर लागणारे फवारणीचे औषधं आहेत ती जर एकत्र खरेदी केलं तर त्यांना 15 गुण आहेत. तसंच ईर्जिक एकत्रित येऊन जर आपण काम केलं, उदाहरणार्थ मातीचा नमुना गोळा केला एकत्र येऊन, दसपर्णी अर्क एकत्रित केलं येऊन त्या सदस्यांनी तर त्याला 10 गुण आहेत. त्याच्यानंतर मूल्यवर्धन म्हणजे त्याचं प्रक्रिया काय करत आहात तुम्ही त्या आलेल्या उत्पादनाचं त्याच्यासाठी 5 गुण आहेत. त्याच्यानंतर शेतातील जोखीम कमी करणे ह्याच्यासाठी 5 गुण आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या पिकाच्या बांधावरती फळझाडांची लागवड करणं गरजेचं आहे, बांबूची लागवड करणं गरजेचं आहे किंवा उत्पादन जे मिळणार आहे ते हमीभावाने विकण्यासाठी त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आपण नोंदणी केली तर 5 गुण मिळतात. तसेच गटाचा प्रति एकर नफा जो आहे तो आकडेमोड करणे आणि वाढवणे, नफ्याची टक्केवारी काढणे, शेतीची माहिती भरणे अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे मार्क मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गटाने टीमवर्क कशा पद्धतीने केलेला आहे, त्याच्यामधला निमंत्रक कसा आहे, मेंटर कसा आहे, दूरदृष्टी त्यांची काय आहे त्या गटाची, याला 10 मार्क आहेत. आणि ही 10 मार्क जे आहेत ते पाणी फाउंडेशनची टीम आणि त्यांनी केलेले तज्ज्ञ या समितीने येऊन त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्यानुसार त्याला 10 गुण दिले जातात.
1: यासाठी पूर्वतयारी कशी केली जाते?
0: हां, गटबांधणीसाठी पूर्वतयारी जी आहे ते अशा पद्धतीने केली की पहिल्यांदा पाणी फाउंडेशनच्या मार्फत प्रत्येक तालुक्याने हे ग्रामीण भागातील जे तालुके आहेत 351 तालुक्याचा सहभाग याच्यामध्ये महाराष्ट्रातील केलेला आहे. आणि कृषीशी निगडीत आणि उमेदची लोकं अशा पद्धतीने शेतकरी आणि उमेदच्या महिला अशा मिळून तालुका स्तरावरती पाणी फाउंडेशनने प्रथम कार्यशाळा आयोजित केली 1 दिवसाची. आणि त्या कार्यशाळेमध्ये समजून सांगितलं की गटशेती का करावी, त्याचं उद्दिष्ट काय आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुढे तालुका स्तरावरून पुढे त्याच दिवशी 3 दिवसाचं प्रशिक्षणाचं नियोजन केलं निवासी प्रशिक्षणाचं. आणि ते निवासी प्रशिक्षणामध्ये जे शेतकरी इच्छुक आहेत, महिला इच्छुक आहेत उमेद आणि कृषी विभागाच्या, त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि त्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना गटाचं प्रमुख म्हणून काय आपली जबाबदारी आहे आणि कसे गटबांधणी करायची गावात गेल्यानंतर, आणि ह्याच्यामध्ये स्मार्ट ॲप आपला जो आहे जो गटप्रमुखाचा म्हणजे त्याला आपण निमंत्रक म्हणतो, निमंत्रकाने स्मार्ट शेती ॲप डाउनलोड करून तो स्मार्ट शेती ॲप कसा वापर करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि ते शेतकरी महिला गावात आल्यानंतर त्यांनी गटबांधणीची सुरुवात केली. आणि गटबांधणी झाल्यानंतर पुन्हा त्या निमंत्रकाचं एक तालुका स्तरावरती प्रशिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक कृषी विभागाचा, एक उमेदचा आणि एक पाणी फाउंडेशनचा अशा पद्धतीने मेंटर म्हणजेच मार्गदर्शन करणारी टीम तयार केली. आणि त्या टीममार्फत आता गटबांधणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचं मार्गदर्शन सुरू आहे.
1: अच्छा, आता तुम्ही स्मार्ट ॲप बद्दल म्हणालात तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हां, तर ती स्मार्ट ॲप म्हणजेच आपण जे आता नफ्याची शेती करतो आहे आणि याच्यामध्ये स्मार्ट शेती करणं गरजेचं आहे. आणि ही जी स्मार्ट शेती ॲप जी आहे ती पाणी फाउंडेशनने विकसित केलेलं असून हे गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ते निमंत्रकांनी डाउनलोड करायचं आहे. आणि निमंत्रकांनी डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे की हे स्मार्ट शेती ॲप जे आहे हे आपल्याला ही जी पीक स्पर्धा आहे ती 100 गुणांची आहे. आणि 100 गुणांची पीक स्पर्धा करत असताना ज्या वेगवेगळ्या शेतामध्ये राबवल्या जाणाऱ्या कामांची जी माहिती आहे ती वेळच्या वेळी आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करणं भरणं गरजेचं आहे. आणि जसजशी ती माहिती भरत जाईल तसे तसे त्यांना गुण मिळत जातात. आणि याच्यासाठी मार्गदर्शन तर केलेलंच आहे, याच्यासाठी जर काय अडचण आली तर त्यासाठी मेंटरला संपर्क केला की ते त्यांना माहिती देतात आणि गट जे काय कामं चाललेली आहेत ती त्याच्यामध्ये माहिती भरली जाते.
1: बरं, एसओपी सुद्धा आता तुम्ही म्हणाल, तर हे एसओपी काय आहे आणि ते वापरणं आवश्यक आहेच का?
0: हो हो, तर एसओपी म्हणजे की विद्यापीठाने केलेलं संशोधन जे आहे आणि जी

0: तांत्रिक माहिती जी तयार केलेली आहे ती पीकनुसार वेगवेगळे आहे आणि काही पिकामध्ये बियाणं पेरण्यापूर्वीच एस ओ पी जी आहे ती एकसारखीच आहे, तर ती एस ओ पी करणं गरजेचं आहे. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करणे, आता प्रत्येक पिकाची बीज प्रक्रिया वेगवेगळी आहे. भाताची बीज प्रक्रिया जर म्हणलं तर आता त्याला एस ओ पी जर म्हणायचं म्हणलं तर भाताची पिकाची एस ओ पी काय आहे, तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रियाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करणं आहे, त्याच्यानंतर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बीज प्रक्रिया जर आपण योग्य पद्धतीने तांत्रिक मार्गदर्शन घेऊन केल्या आणि त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण, ते व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या गटामध्ये पहिल्यांदा पाठवतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं बीज प्रक्रिया केली जाते किंवा आम्ही मेंटर म्हणून प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांना कशी बीज प्रक्रिया केली जाते किंवा एस ओ पी कशी वापरायची आहे त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं आणि त्या पद्धतीने एस ओ पी चालू असतात. याच्यामध्ये एस ओ पी ज्या आहेत त्या बऱ्याच एस ओ पी प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या आहेत. एका एस ओ पी साठी 2.5 मार्क आहेत आणि याच्यासाठी आपण जर विचार केला तर ह्या एस ओ पी आपल्याला जास्तीत जास्त वापरल्या की प्रत्येक एस ओ पी म्हणा किंवा प्रत्येक बाबीसाठी गुणांचं मूल्यांकन ठरलेलं आहे, त्याच्यानुसार त्याचे मार्क ते त्या शेतकऱ्याच्या गटाला मिळतात.
1: बरं, आणि इर्जिक म्हणजे काय आहे, त्याची उदाहरणं काय सांगता येतील?
0: हा, तर इर्जिक म्हणजेच आता जी एसओपी म्हटलं तुम्हाला, तर ती एसओपी किंवा जे तांत्रिक मार्गदर्शन आहे किंवा प्रात्यक्षिक आहे ते त्या गटातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन करणं गरजेचं आहे. मग गटामध्ये एखादा सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये इर्जिकसाठी किंवा एसओपीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते त्या सगळ्या सदस्यांनी जमा केल्यानंतर त्या एका ठिकाणी येऊन ते करणं गरजेचं आहे. तर इर्जिकसाठी सुद्धा मार्क आहेत. उदाहरणार्थ एकत्र येऊन काम करायचं आहे एस ओ पी कोणती की दसपर्णी अर्क, मग दसपर्णी अर्कसाठी 10 पानं जे आहेत वेगवेगळ्या वनस्पतीचे ती गोळा करणे, त्याच्यानंतर शेण गोळा करणं, त्याच्यानंतर गोमूत्र गोळा करणं, हे जे काम आहे ते सर्व सदस्यांना वाटप करून ते एकत्र एका ठिकाणी कोणत्या तरी शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या तिथे किंवा जिथं सावले आहे त्या ठिकाणी येऊन करणं त्याला आपण इर्जिक असं म्हणतो.
1: एकत्र येऊन सर्वांनी काम करणं,
0: हा, तर ते गरजेचं आहे की एकमेकाचा सहभाग निर्माण होतो आणि एकमेकाचं जे ज्ञान आहे ते एकमेकाला सहजासहजी मिळतं.
1: बरं, व्हिडिओ कॉलिंग मध्ये जे गटातले सभासद आहेत त्यांचे काही प्रश्न असतील मेंटरला तर त्याचं निवारण होत असतं?
0: हो, तर व्हिडिओ कॉलिंग मध्ये ते व्हिडिओ जो आहे तो विषय ठरलेला आहे, व्हिडिओ अगोदर पाठवलेले आहेत, त्याच्याविषयी जर काय प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तो व्हिडिओ कॉलिंग करणारा जो मेंटर आहे किंवा एस ओ पी दूत आहे त्याला त्याच्या स्तरावरती जर काय अडचणी सुटत असतील तर तो मार्गदर्शन करतो. अन्यथा तिथं जर त्याला मार्गदर्शन करता नाही आलं तर तो त्यांना वेळ देतो की आपण तुम्हाला सविस्तर याची जे संदर्भात जी काय माहिती आहे व्हॉट्सअपवरती याच्याविषयी माहिती पाठवण्यात येईल. मग त्यांना स्वतंत्र व्हिडिओ कॉल संपल्यानंतर त्याची माहिती आले की तांत्रिक जे मार्गदर्शन आहे त्यांना ते सविस्तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलं जातं.
1: बरं, जो गट मोठ्या सदस्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक क्षेत्र बंधनकारक आहे की त्यापेक्षा जास्त असू शकतो?
0: हीच आहे की सदस्य निवड करतानाच एका कुटुंबातील एक सदस्य, म्हणजे एकाच कुटुंबामध्ये 10 एकर आहे म्हणून 10 एकर त्यांचं घ्यायचं नाही. याच्यामध्ये कुटुंब वेगळा आणि त्यांचे चुले वेगळे की तो सदस्य होऊ शकतो. तर वेगवेगळ्या कुटुंबातील एक सदस्य अशा पद्धतीने एका सदस्याचं इथं निमंत्रक जो आहे त्याचं 30% क्षेत्रापर्यंत असलं तरी चालू शकतं, परंतु कमीत कमी 1/2 एकर आणि जास्तीत जास्त 30% म्हणजे 1.5 एकरापर्यंत त्याला भाग घेता येतो. आणि याच्यामध्ये जे कमीत कमी क्षेत्र ठरलेलं आहे आणि कमीत कमी सदस्य संख्या ठरलेली आहे तेवढी पूर्तता होऊन जर अजून सदस्य वाढत असतील किंवा क्षेत्र वाढत असेल तर चालतं, परंतु याच्यामध्ये व्हिडिओ कॉलिंग म्हणा किंवा इर्जिक म्हणा याच्यासाठी आपल्याला सर्व सदस्य एकत्र येऊन काम केलं आणि त्याचं जर आपण स्मार्ट ॲपवरती त्याचं फोटो जर अपलोड केलं तर त्याच्यामध्ये सगळे जेवढे सदस्य आहेत ते दिसणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अक्षांश रेखांशला महत्त्व आहे की तुम्ही ते कुठं करता आहात, त्याच्यावर तुमचा 7/12 घेतलेला नाही, ते तुमच्या गावातच करता आहे, तुमच्या सदस्याच्या शेतातच करता आहे, ह्याला बंधनकारक आहे अक्षांश रेकॉर्ड्स. याच्यामध्ये एक क्लॅरिटी महत्वाची आहे, याच्यामध्ये एक आपल्याला प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि त्याच्यानुसारच त्याला गुण दिले जातात. आणि हे गुण हे ॲप असंच बनवलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही मनुष्यांचा हस्त

0: आवश्यक न करता आपल्याला ॲपच त्याला गुण देत असतं आणि त्याच्यामध्ये गुण व्यवस्थित जसजसे यशस्वी करत जातील, जसजसे व्यवस्थित काम करत जातील, इर्जी करत जातील, त्या पद्धतीने वेळच्या वेळे जर इर्जी किंवा यशस्वी भरल्या त्या स्मार्ट ॲपमध्ये निमंत्रकाने आणि मेंटरने तर त्याला त्याची त्याला गुण मिळत जातात.
1: अच्छा.
0: आणि ते अपडेट होतात लगेच भरले की लगेच त्याला गट आपले किती मार्क वाढले कशाला किती मिळाले त्याची ती माहिती.
1: म्हणजे इथे कोणतीही व्यक्ती गुण देणारा नाही.
0: गुण देणार नाही.
1: स्मार्ट ऍप मध्ये सगळं होत जात.
0: होत जात.
1: अच्छा. या स्पर्धेसाठी बक्षीस असतात का?
0: हो. तर चांगला प्रश्न विचारलेला आहे. आणि स्पर्धा म्हणलं की बक्षीस असतच.
1: अच्छा. आणि याचं स्वरूप कसं असतं ते पण आम्हाला सांगा.
0: याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ग्रामीण 351 तालुक्यामध्ये ही फार्मर कप पीक स्पर्धा सुरू आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे की 36 पिकासाठी ही पीक स्पर्धा सुरू आहे. आणि आता जवळपास 25,000 गट बांधणी झालेली आहेत आणि या गटामध्ये पीक स्पर्धा लागलेली आहे. आणि ह्या पीक स्पर्धेमध्ये 100 गुणांचं स्मार्ट शेती ॲप जे आहे त्याच्यामध्ये 100 गुणांचं मूल्यांकन होणार आहे. आणि हे मूल्यांकन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गटाचा प्रथम क्रमांक येणार आहे त्या गटासाठी पहिलं बक्षीस आहे 50,00,000 रुपये.
1: बरं.
0: दुसरं बक्षीस आहे 30,00,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 20,00,000 रुपये. हे झालं राज्यस्तरावरती. राज्यस्तरावरती महिलांचे सुद्धा गट आहेत आणि 2026 वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनियनने घोषित केलेलं आहे. आणि महिलांसाठी या स्पर्धेतून जर बक्षीस द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र राज्याने प्रत्येक गटासाठी 10,10,00,000 असे 3 बक्षीस जाहीर केलेले आहे
1: फक्त महिलांसाठी.
0: फक्त महिलांसाठी.
1: अच्छा.
0: आणि जिल्हा स्तरावरती पहिला क्रमांक आला तर त्याच्यासाठी पहिलं बक्षीस आहे 5,00,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 3,00,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 2,00,000 रुपये. तालुका स्तरावरती 100 गुणांपैकी 50 गुणाच्या वरती जास्त मार्क पडले तर त्या गटाला प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याबद्दल बाळासाहेब माने यांच्याकडून माहिती करून घेतली. ही जी स्पर्धा आहे यामध्ये अनेक शेतकरी गट सहभागी झालेले आहेतच, त्यांना बक्षीसही मिळणार आहेत. पण यातून आणखीन एक फायदा होणार तो म्हणजे असा की शेतकरी एकत्र येतील, समूहाने काम करतील, उत्पादन वाढवतील आणि त्यातून नक्कीच त्यांचा आर्थिक नफा तर होईलच आणि आपली कदाचित निर्यातही वाढेल. तर सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि या फार्मर कप पीक स्पर्धा याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आताच आपण सत्यमेव जयते फार्मर पीक स्पर्धा याविषयी बाळासाहेब माने यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहोत. 3:35 झाली आहेत. गम्मत जम्मत.

नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत ह्या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का.

0: त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस, हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचो, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मम्मीने ऍक्टिंग क्लास लावला.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर? मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3.
0: 3 वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस? अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊसाहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचं. कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊसाहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम, कृष्ण, अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू, चिव, चिव, म्याव. यातूनच आम्हाला बहिजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. किंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाळ गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
0: वा वा वा, खूप छान, खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत, ॲडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस, बरोबर? तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस, बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
1: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण व्हॉइस शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
0: बरं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस, त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना?

0: तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला
1: हाँ
0: गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
1: हाँ अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिहो तंग गाऊनी अभंग, पायरी शिहो तंग गाऊनी अभंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग.
0: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एक पात्री अभिनय केला होतास बरोबर,
1: हो
0: त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली
1: हो
0: किंवा ते बोलतायत असं तो एक पात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात? खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
1: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे, त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळवून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात.
0: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो,
1: हाँ
0: तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
1: मी टीव्ही बघत होता
0: हाँ
1: तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसला, तर
0: हाँ
1: मी म्हटलं की लावूया, तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबडं बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास न तास, तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबडं आणि क्लिअर व्हायला लागलं.
0: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस,
1: हो
0: खूप मोठी असते ना ती गारद.
1: हाँ
0: बरं मला सांग की आपण बघ, शाळेमध्ये आपली परीक्षा असली की
1: हाँ
0: आपल्याला भीती वाटते ना थोडी
1: हाँ
0: अभ्यासाची, की
1: हाँ
0: आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी
1: हाँ
0: भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस,
1: हाँ
0: त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही
0: नाही वाटत?
1: नाही
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस हा, हो ना.
1: हाँ थँक यू.
0: बरं बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे,
1: हाँ
0: पण आत्तापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर
1: हो
0: करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचाच.
0: आई बाबांचा. आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी.
1: हाँ
0: मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी.
0: मम्मी करते. बरं बरं, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार
1: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला तर
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का रे,
1: माहिती आहे.
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम,
1: हो आवडतं.
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण.
0: बरं मग तू हे करत असताना सगळं, मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस,
1: हाँ
0: कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?

0: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग. तर
1: शाळेमध्ये कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
0: मराठीमध्ये केलं आणि क्विज कॉन्टेस्टमध्ये.
1: स्टोरी टेलिंगमध्ये केलं होतंस.
0: हां,
1: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
0: शाळेची पहिली घंटा.
1: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
0: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग शाळेची घंटा हो. शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खरं तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजनमुखाने नीटनेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवडनिवड, अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही. ही मनीषा पहिली घंटा, खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसं की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
1: मस्त, छान सांगितलीस गोष्ट. मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय? काही ठरवलंयस का?
0: ठरवलंय.
1: काय ठरवलंयस?
0: क्रिकेटर बनायचंय.
1: क्रिकेटर बनायचंय.
0: हा,
1: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
0: हा.
1: आवडतं तुला?
0: हा.
1: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेयर तुझा?
0: रजत पाटीदार.
1: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
0: 4-6 वगैरे मारतो.
1: हो ना, मग तुला पण असेच मारायचे आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय. बरं, आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला, म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
0: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञान्यालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराज की जय.
1: वा वा, छानच.
0: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे मी बोलू शकतो?
1: हो बोल ना, तुला येतं का?
0: हा
1: बोल ना मग.
0: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती अग्नि समबरसे में गभगवी हर बूंदती सही माँ के पेट माँ भवानी का सूत्रता चंचल प्रचंड मान व रुद्रता बिजली कड़की में गबर से मरहटों के नेतता से देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया शिवजी ने गुटकांश वसुधा को भेंट दिया हर घर में उत्सव हर पत्थर में उत्सव हर पर्वत पर उत्सव सर सर्वत्र उत्सव सबसे पहले से आया उस पे आदिशक्ति का पड़ा सामने एक तेजस्वी शक्ति पीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार लिए खड़ी कुछ जगदम्बा जिजाओं का अवतार लिए फतवा कप का पोच चुका शिवाजी राजे तपता पुत्र रत्न देखे बिन बाप कैसे रह सकता ऐसा कोई शस्त्र नहीं जो खाओ का मल समझ सके ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके बारिश बन राजे निकले हिंद वृक्ष की पर्ण की ओर जैसे निकले सूर्योदय रथ पे बैठे कर्ण की ओर

0: अपना ही अंश देख आके वह सेक रहे, खुद का प्रतिम भरा हाथों में देख रहे। तेजस्वी मुखमंडल माथे पर शिवगंध डोले, घुंघराले बाल जैसे जटा में भुजंग खेले।
1: वाह मल्हार, खूपच छान,
0: थँक यू।
1: खूप सुंदर तू हे म्हटलंस काव्य, आणि मला वाटतं आपले जे बालमित्र आहेत त्यांना सुद्धा हे खूप आवडलं असणार। बालमित्रांनो, खरोखरच एवढ्या लहान वयात इतकी मोठी कला जोपासणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। मल्हार, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या बालमित्रांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा।
0: थँक्यू।
1: खूप मोठा हो आणि या क्षेत्रात आणखीन मोठं नाव कमाव। आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, इतके छान गाणी वगैरे म्हणून दाखवलीस, गारद म्हणून दाखवलीस, त्याबद्दल मनापासून आभार।
0: थँक्यू।

0: बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादर करते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
1: गम्मत जम्मत.

बालदोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 4 वाजले आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सवाटा या चित्रपटातील गीत. शकुंतला जाधव आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं रमाकांत म्हात्रे यांचं आणि याला संगीत दिलं होतं यशवंत ठाकूर यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खतरनाक या चित्रपटातील गीत. प्रतिमा राव रंजना जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि याला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

धीर मोघे यांची आणि संगीत अरुण पौडवाल यांनी दिलं होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटचं गीत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातीलच आहे. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचं युगल स्वरातील हे गीत आहे. सुधीर मोघे यांचं आणि संगीत अरुण पौडवाल यांनी दिलेलं आहे.

0: सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. आता मालिका विशेष या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत वय वादळ विजांचं या मालिकेचा भाग 4. लेखक आहे प्राध्यापक प्रवीण टवणे आणि सादरकर्त्या उमा दीक्षित.
1: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. दोस्तांनो, आयुष्यच हे एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षात आपण खूप काही चुका करत असतो, परंतु त्या चुकांचा पश्चाताप न करता त्यावर मात करून किंवा त्यावर उपाय शोधून आपण आपलं आयुष्य यशाच्या पायरीवर नेण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. आज आपण संघर्षावर मात करण्याची वृत्ती हा गप्पांमधून चैताली कांबळे आणि विठ्ठल यांनी प्रवीण दवणे यांच्याशी साधलेला संवाद ऐकणार आहोत वय वादळ विजांचं या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचा भाग 4 आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया.
2: सुस्वागतम मित्रांनो, वेलकम. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. दवणे सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा आम्ही हा प्रोग्राम करून घरी जातो ना, घर म्हणजे एक पोस्ट ऑफिस बनून राहिले. अगदी पत्रांच्या ढिगाऱ्यामध्ये आम्ही आजकाल बसतोय.
3: बरं
2: विठ्ठल, तुला नाही का रे असं वाटत
3: की आपल्याला, मला काहीतरी वाटतं वेगळं टेन्शन काहीतरी, तुला काहीतरी वेगळं नकारात्मक पत्र आलंय का कुठले का?
4: सर असं नाही, पण सर मला माझी परिस्थिती तिच्यापेक्षा वेगळी नाहीये, पण मला एक वेगळं जरा टेन्शन आहे. माझा एक मित्र आहे हेमंत नावाचा, हुशार आहे चांगला, पण त्याच्याकडून परीक्षेमध्ये का कोणास ठाऊक अनावधानाने त्यांनी कॉपी केली आणि तो पकडला गेला. आणि आता तो इतका टेन्शनमध्ये की मी जेव्हा त्याला भेटायला जातो तेव्हा त्याला काहीही करण्याची इच्छा नसते. म्हणजे अगदी वेगवेगळे विचार त्याच्या मनात येतात. तर मी त्याला काही सांगणं म्हणजे मला तरी कळत नाही की मी त्याला काही सांगू. सर अशा माझ्या त्या मित्रांबद्दल म्हणजे मित्राला म्हणजे त्याच्यासारखे अनेकही असतील तर तुम्ही काय सांगाल?
3: तुझं टेन्शन समजू शकतो. आणि पुष्कळला काय होतं की आधी परीक्षेचा आणि नंतर निकालाचा असा हा जो काळ आहे ना तुम्हा मुलांचा, हा थोडा तणावाचा असतो. आणि त्याच्यामध्ये असा काही अपघात जर हातून घडला तर त्यानंतर आणखीनच वेगळ्या तऱ्हेचा तणाव येतो. पण मला असं वाटतं की ही कॉपी पकडली गेली म्हणून त्याला तणाव आला असेल तर तो एक भाग झाला, पण मुळामध्ये कॉपी करावीशीच वाटणं हाच केवढा मोठा अपघात आहे. हो की नाही? म्हणजे आपल्या मनामध्ये गुन्हा करून 4 मार्क जास्त मिळवावे असे वाटणं हीच मुळा मला वाटतं की मनोविकृती आहे. त्यामुळे आधीच जर आपण सबळ असू, आपला गृहपाठ उत्तम असेल, आयुष्यामध्ये आपली पूर्वतयारी उत्तम असेल, तर आपल्याला अशा तऱ्हेचं काही करावंच वाटत नाही. मग तुझा जो मित्र आहे त्याला आता जो तणाव आला आहे त्या तणावातून मोकळं होण्यासाठी त्याला हे सांग की बाबा रे, एक चूक तुझ्या हातून घडली आणि कदाचित एखादं वर्ष तुझं बुडेल, पण त्यांनी तू इतका निराश होऊ नकोस की सगळं आयुष्यच बुडून जाईल. त्यामुळे चुका घडतात आणि त्या घडलेल्या चुकांतून सुधारण्याची संधी मिळते. त्यामुळे आता एक चूक झाली ना, आता पुन्हा नवीन चूक करण्याची कुठल्याही तऱ्हेची मनामध्ये तू आतून सुरा विचारांची रेषही उमटू देऊ नकोस. कारण काय आहे की परमेश्वर नियती तुम्हाला एकदा संधी देते आणि मग ती संधी दिल्यानंतर पुन्हा पुन्हा नियतीची पण परीक्षा बघू नका. त्यामुळे मी सांगेन तुझ्या मित्राला, तुझ्याकडून सांगेन निरोप दे की ज्याच्याकडून अशी चूक झाली असेल त्याने आता अशी चूक पुन्हा करू नका. पण पश्चाताप जर झाला असेल तर पश्चातापाचा पुरावा काय आहे? आता भरपूर काम करा, भरपूर श्रम करा आणि जिद्दीनं सगळं जुनं अपयश भरून टाका. दुसरं काय सांगणार?
4: समय त्याच्यापर्यंत नक्कीच पोचवेन.
2: काही वेळा असं होतं की ह्या चुका ज्या घडतात कॉपीच्या वगैरे, नापास वगैरे मुलं होतात, ती एक भीती असते मनामध्ये की मी नापास होईन म्हणून मुलं कॉपी करतात. आणि ही भीती असते ती समाजामुळे, कारण घरातले तरी एवढे काही नाही म्हणत पण शेजारी पाजारीच भरपूर नावं ठेवतात आणि घरातले जे काही न म्हणणारे असतात त्या नावांमुळे आणखी नावं ठेवतात. मग या साऱ्या अडचणी आमच्या समजून तरी कोण घेणार?
3: काय माहितीये का, मुळामध्ये आता कॉपीचे प्रकार सुद्धा इतके आधुनिक होत चाललेत की आता ह्या अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये तर मी कॉपीचे प्रकार पाहून काय करावं मला कळत नाहीये. ही आधुनिक साधनं जी ना तुमची मोबाईलची, तर मी असा अनुभव घेतला या अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये, मुलं मेसेज म्हणून प्रश्नपत्रिका पाठवतात आणि एक एक करत सायलेंट मोडवर त्याची उत्तरं येत राहतात.
4: उत्तर येतात.
3: दुःख वाटतं. ही सगळी वैज्ञानिक साधनं निर्माण कशासाठी झाली आणि माणसाने त्याचा उपयोग काय केला. पण तुझं जे म्हणणं आहे की कॉपी केलेल्या मुलाला एकदा संधी समाजाने द्यावी, सुदैवानी अशा तऱ्हेची संधी त्याला मिळाली तर आजूबाजूच्या लोकांनी त्याला समजून
2: घ्यावं, आत्मविश्वास ढासळतो.
3: बरोबर आहे. आणि त्या मुलांनी हा विचार करावा. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या हातून अशा तऱ्हेची चूक घडल्यानंतर समाज लगेच विसरून जाऊन गुणी मुलासारखा वागेल असं पण नाही. तर केव्हा तरी तशा तऱ्हेचे लोक बघणार, कोणीतरी टोचून बोलणार, हा सुद्धा आपल्या गुन्ह्यातलाच भाग आहे, आपल्या चुकांच्या मधला भाग आहे. हा त्यांनी समजून घ्यायचा भाग आहे. कुणी त्या मुलाने की ज्याच्या हातून चूक झालेली आहे, लगेच काही समाज म्हणणार नाही अरे झाली का चूक तुझी, आम्ही समजून घेतो, पुन्हा करू नको असं बाळा, असं होणार नाही. त्याच्यामुळे लगेच कोणी समजून घेत नाही. हेही समजून घेतलं पाहिजे की कोणी समजून घेत नाही. हा एक भाग झाला. हा आपण स्वतः अंगीकारण्याचा भाग झाला. पण समाज आणि आई वडील यांना मी या माध्यमातून सांगेन की शेवटी अपघात घडतात. जेव्हा रस्त्यावरून वाहताना आणि धावताना कदाचित अपघात झाला, एखादा हातपायचा अपंग झाला, तर तो काही मुद्दामून करत नाही कोणी, चुकून घडतं. पण जिथे अपघात घडलाय तिथेच आपण थांबून राहतो का? नाहीये. प्रवास पुढे सुरू राहतो. ज्या दगडाला आपली ठेस लागली आहे किंवा आपल्याला आपण ठेस लागून थांबलोय, अंगठा रक्तबंबाळ झालाय, तिथेच आपण मी दुःखी आहे ठेस लागले असं म्हणत जर थांबलो तर प्रवास होणार
4: नाही.
3: त्यामुळे पुढे मात्र डोळसपणे मार्ग काढला पाहिजे. तेव्हा मला वाटतं की आई वडिलांनी, कारण सगळ्यात जवळचं काय असेल ना माणसाला तर ते घर असतं. मी काय म्हणतोय पा, माझा अनुभव आहे, किती मित्रमैत्रिणी असोत, भोवती कितीही नातेवाईक असोत, जगातलं सगळ्यात उबदार आणि सुरक्षित स्थान जर काही असेल तर ते घर. आणि मग अशा चुकून घडलेल्या चुकीबद्दल आईनं पोटाशी घ्यायचं नाही, बाबांनी हृदयाशी घ्यायचं नाही, तर कुणी घ्यायचं?
4: बरोबर.
3: त्यामुळे जर दुर्दैवाने कुणाच्या घरात असं काही घडलं असेल तर मी एक शिक्षक म्हणून, एक लेखक म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून अशा घरातल्या पालकांना सांगेन, वादळ विजांच्या वयात अशा काही चुका होतात. काही चुका लोकांना कळतात,
2: काही कळत नाही.
3: कदाचित आपल्या आयुष्यामधल्या कितीतरी चुका लोकांना कळलेल्याही नसतील, पण लोकांना कळल्या नव्हत्या म्हणून काही त्या झाल्याच नव्हत्या का? झाल्या होत्या. पण कुणीतरी आपल्याला समजून घेतलं होतं, आपणही आपल्याला समजून घेतलं होतं, त्यामुळे आधीच त्याला जखम झालीये. तेव्हा आणखीन टोच मारून त्याला घायाळ करून त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करणं हाही मोठा गुन्हा आहे. पुढे मी चैताली आणि विठ्ठल काय सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही आजूबाजूच्या मोठ्या माणसांना नम्रतेने हे सांगा. या माध्यमांतून आपण सांगतोच आहोत,
4: सांगतोय
3: की या चुकीला एक शिक्षा मिळाली, त्याचं वर्ष वाया गेलं, त्याचा पेपर वाया गेला, हे झालं ना, आता त्याला शिक्षा पुरेशी मिळालेली. मग आणखीन त्याला गर्तेत लोटून सगळं आयुष्य त्याचं फुकट घालवू नका. कारण 6 महिने वर्ष पुन्हा नव्या उमेदीने तो भरून काढेल. पण जर तुम्ही त्या जर ठेचतच राहिलात आणि जो जो निराशेच्या काळोखात गेला, तर मात्र त्याचं पुढे बहरणारं सगळं सुंदर आयुष्य हे वाया जाईल. त्यामुळे निदान तेवढं तरी करू नका. आणि मला वाटतं आपले श्रोते जे आहेत त्या गप्पांच्या मध्ये तुम्ही दोघे सहभागी आहातच, पण लक्षावधी लोक अतिशय मनापासून जे ऐकतायत ते सुद्धा त्यांच्या मित्रांना सांगतील.
2: नक्की.
3: काय सांगतील? की एखादी चूक झाली असेल तर क्षमा करा आणि पुढे चला.
4: सर, तुम्ही आई वडिलांबद्दल बोललात, त्यावरून आठवलं की मुलांना काहीतरी जीवनात वेगळं करायचं असतं. म्हणजे कवी, लेखक, चित्रकार असं काहीतरी कलाक्षेत्रात नाव जर कमवायचं असेल, पण त्यांच्या आई वडिलांची काही स्वप्न असतात की आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना बाबा डॉक्टरच व्हावं, इंजिनियरच व्हावं, पण त्या मुलाच्या मनाला काय वाटतं याचा विचार आई वडील करत नाहीत. आणि त्या मुलाच्या मनात एक असतं की म्हणजे जर आपण समजा डॉक्टर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर त्यासाठी ज्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा म्हणजे मुलांच्या मनातील सर्वात मोठी भीती. आणि त्या परीक्षा म्हणजे फक्त असतात ते MCQs, म्हणजे फक्त रिकाम्या जागा भरा, चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. पण ती परीक्षेची पद्धतच अशी असते की वर्षभर अभ्यास करा आणि त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाची तुमच्या 2 तासात त्या कसोटी लागते. मग ते 2 तास ठरवतात की तुम्ही त्यासाठी योग्य आहात की नाहीत. मग या बाबतीत मुलांनी आईवडिलांचं ऐकावं की स्वतःच्या मनाला जे वाटेल ते स्वतःच्या म्हणजे मनाचा आवाज ऐकावं की आईवडिलांची स्वप्न बाळगावीत.
3: चैताली, आज विठ्ठलचा मूड हा कुठल्या तरी वक्तृत्व स्पर्धेमधून तो आलाय असा दिसतोय. आणि त्या स्पर्धेचा विषय बहुधा काय असावा माहितीये का? ते म्हणजे पालकांचं चुकतं कुठे असं काहीतरी विषय असेल. आणि विठ्ठल इतका काही पालकांवर रुसलाय आणि रागावलाय, मला वाटतं काय माहितीये का, की तुमच्या पिढीचं हे जे गाऱ्हाण आहे ते पण पालकांनी म्हणजे माझ्या पिढीने पण ते ऐकलं पाहिजे. आणि त्यामुळे ते काही चुकीचं नाहीये. तुम्ही जेव्हा बोलता आणि आपलं जे माध्यम आहे ते माध्यम पण काहीतरी सांगण्याचं आहे. त्यामुळे तू जे दीर्घ बोललास आपल्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते मला खटकलं नाही. त्याचं कारण तुझ्या मनातलं ते आहे. मी एकच सांगेन की आईवडिलांनी जन्म दिलेला असला तरीसुद्धा त्याच्या सगळ्या आयुष्याच्या वाटचालीवर त्याचा हक्क निर्माण होत नाही.
4: नक्कीच नाही.
3: तुम्ही ते झाड अंगणामध्ये आलंय त्याचं स्वागत करा. आता त्याची जी फुलं आहेत ती त्या झाडाला हवी तशी येऊ द्या. त्याची सावली, त्या फुलाचा गंध, त्या फुलाला येणारी फळं, ही सगळी ही त्या झाडाच्या मनाप्रमाणे येऊ द्या. शेवटी मला हवं तेच फळ पाहिजे असं म्हणून जर एखाद्या कलिंगडाच्या वेलीकडे जर सफरचंदाचा आग्रह धरला तर चालेल का?
4: नाही.
3: झेंडूच्या फुलाकडून गुलाबाचा आग्रह चालेल का? हे कुठेतरी होत आहे चैताली आणि विठ्ठल. म्हणून तुमची जी खंत आहे त्या खंतीशी मी काहीसा सहमत आहे, काहीसा. आता तुम्ही मला विचारा ना असं की सर काहीच का पूर्ण का नाही, मला तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या डोळ्यात ते दिसत आहे. याचं कारण असं की स्वप्न जी पाहिली जातात ना ती पण आपल्या जवळच्या आपल्या काळजाच्या तुकड्याकडून पाहिली जातात.
4: बरोबर,
3: तुकड्यासाठीच पाहिली जातात. मलाही वाटतं की माझा मुलगा उत्तम व्यवसायात असावा, त्यांनी सर्वोच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं, त्यांनी पुढे आर्थिकदृष्ट्या सुस्थिर व्हावं असं मला पालक म्हणून जर वाटलं तर ते चुकीचं आहे का?
2: नाही.
3: काय माहितीये का विठ्ठल आणि चैताली आणि ऐकणारे जे आपले जे लक्षावधी जे श्रोते आहेत त्यांच्या घरातल्या तुमच्यासारख्या तरुणांच्या आईवडिलांची पिढी ही कष्टाळू आईवडिलांची पिढी होती.
2: हो,
3: घाम गाळणारी होती. आता ऐकणारे कितीतरी हमाल असतील, भाजीवाले असतील, रिक्षाचालक असतील, कितीतरी फळांचे दुकानदार असतील, कितीतरी हातगाडीवाले असतील. मला सांगा असे जे पालक अतिशय कष्टानी तुमच्यासारख्या तरुण पिढीला आपल्या पोटाला आपल्या भुकेला टाके घालून शिकवत आहेत, त्यांना जर वाटलं की माझा मुलगा शिकून सर्वोच्च पदावर जावा, मग आपण सुईसाठी काय म्हणतो, तो डॉक्टर व्हावा, तो इंजिनियर व्हावा सुईसाठी, असं जर त्यांना वाटलं तर ते वाटणं सगळं चुकीचं आहे का?
2: नाही.
3: अगदी खरं सांगा,
2: नाही सर.
3: म्हणजे असं वाटणं काही चुकीचं नाही. त्यामुळे मुलांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आई वडील आपल्या बद्दल जी स्वप्न बघतायत ती काळजीतून आलेली आहेत,
4: भल्यासाठीच. आपल्या
3: शाब्बास, काळजीतून आलेली आहेत, भल्यासाठी आलेली आहेत. कुठलाही आई वडील, कुठलाही मी पण असं, मी पालक आहे, माझाही मुलगा 10वीला आहे, मी असं नाही म्हणणार. त्यांनी मनासारखं जगताना काही होऊ नये, मोकळं फिरावं आणि सुंदर माणूस जगताना फक्त त्यांनी रानोमाळ भटकत राहावं, हिमालय पावेत. मलाही वाटतं हे सगळंसाठी त्यांनी करण्यासाठी आधी मुळात आर्थिक सुस्थिर व्हावं, त्यांनी सर्वोच्च शिक्षण घ्यावं, आधी मुळात त्यांनी दर्जेदार माणूस व्हावं आणि मग निर्णय घ्यावा.
4: बरोबर.
3: मुळात माणूस म्हणूनच तुम्ही घडलेले नसाल आणि तुम्ही म्हणाल आमच्यावर ओझं लादतायत, पण आई वडील कष्ट किती करतात, स्वप्न का पाहतात, त्यांचे कष्ट का गेलेत. आता समजा ऐकणाऱ्याचा जो कोणी जिथे ऐकत असेल, आई वडिलांच्या घरात पाणीच नसेल, आई वडिलांच्या घरात नळ नाहीत, विहीर नाहीत, पाणी नाही, आणि लांबून हंडे घेऊन येते आई, तर तिला वाटेल ना की माझ्या मुलीच्या घरामध्ये भरपूर पाणी असलेलं घर पाहिजे. समजा एखादा मुलगा आहे, त्याच्या वडिलांना अंगावर कपडा नसेल आणि असं वाटलं की माझा मुलगा ना सुस्थिर जगावा की त्याच्या अंगावर कपडा त्याला मिळेल, हे जे वाटणं आहे ती काळजी समजून घ्या. नुसतं आई वडिलांना दोष देऊन चालणार नाही. त्याचबरोबर जे आपले आई बाबा आहेत ऐकणारे, त्यांनी हा विचार केला पाहिजे की ती मुलं सुद्धा कष्ट करतायत, काम करतायत, भरपूर अभ्यास करतायत, पण भरपूर अभ्यास करून अपेक्षित यश नाही मिळालं तरी पण ते मुलाचं जे काही अस्तित्व आहे ते नाकारू नका। केवळ डॉक्टर आणि इंजिनियर होणं म्हणजेच आयुष्यामध्ये दिवे लागले, नाही तर आयुष्याला अर्थ नाही असं नाही। याच्या व्यतिरिक्त तो चांगला कवी होऊ शकतो, कलावंत होऊ शकतो, चांगला बासरीवादक होऊ शकतो, अतिशय चांगल्या प्रकारचा एखादा चांगला पहलवान, कबड्डीपटू, खेळाडू कुणी होऊ शकतो, हे सगळं तो होऊ शकतो ना। मग त्या अनंत शक्यता स्वीकारा, माणूसपणाच्या अनंत शक्यता स्वीकारणं हे सुद्धा आयुष्य असतं। आणि त्यामुळे पालकांना पण मी थोडंसं सांगितलं आणि तुमच्या वयाच्या मुलांनाही समजावलं, कारण एक लक्षात घे चैताली,
2: हो सर,
3: लादलं लादलं कोणी की ते काय होतं, ओझ,
4: ओझ होतं,
3: लादलं की होतं ओझ आणि स्वीकारलं की होतं कर्तव्य,
4: कर्तव्य
2: हो
3: म्हणून
2: बरोबर।
3: म्हणून मी सांगेन की थोडं कर्तव्य पण तुमचं आहे, तुम्ही कष्ट करा। अहो मी अनेकदा पाहतो की हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहेत, आई वडील अर्धपोटी राहून मुलांना मनी ऑर्डरी करतात,
2: हो,
3: आणि मुलं जर मॉलमध्ये जाऊन जर चित्रपट बघत असतील आणि पैसे उडवत असतील तर कुणाला फसवणं आहे, हे स्वतःला फसवणं आहे। त्यामुळे ही पण काळजी घेतली पाहिजे। म्हणून मी काय म्हटलं, एक प्रगती पुस्तक जर कागदावरचं असेल तर दुसरं प्रगती पुस्तक आयुष्याचं असतं। कागदावरचं प्रगती पुस्तक हे केवळ उत्तम गुणांनी भरून चालत नाही तर आयुष्याचं प्रगती पुस्तक सुद्धा भरलं
4: पाहिजे।
2: सर तुम्ही आता आई वडिलांबद्दल बोलला तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की काल रात्रीच माझी आई मला म्हणाली होती की माझ्या आईला भरपूर शिकण्याची इच्छा होती पण पूर्वी लवकर लग्न करतात त्यामुळे तिचं काही तिला करिअर करता आलं नाही।
3: खरंय,
2: पण ती जेव्हा मला म्हणाली की तुझ्या रूपामध्ये मी माझं करिअर करते, त्यावेळी तिचे शब्द मला इतके प्रेरणादायक होते, त्या तिच्यामुळे आम्ही मी आज इथंपर्यंत पोहोचू शकले असं सांगावं असं वाटतं। की तुम्ही म्हणालात की आई वडिलांनी कष्ट केले, हंडे वगैरे भरले, हे सर्वांचे आई वडील करतातच, पण केवळ शाळेचेच मार्क्स इम्पॉर्टंट आहेत का सर?
3: चैताली, आधी मी तुझं अभिनंदन यासाठी करीन, या सगळ्या गप्पांना तुम्ही दोघांनी फार छान खोली दिली, खोली दिली। एक मला खूप आवडलं की या सगळ्या गप्पा म्हणजे उगाच काहीतरी टाइमपास नाही,
4: टाइमपास नक्कीच नाही,
3: काहीतरी आपण मनातलं बोलतो आणि मनातलं बोलतो मनातल्या मनासाठी। आणि त्यामुळे आत्ता सुद्धा बोलताना तुझी आई जे तुझ्याबद्दल बोलली की चैताली बाई ग मला शिकता नाही आलं पण तू शिकावंस, कारण तुझ्या रूपानंच माझं आयुष्य हे पुढे जात आहे, आणि नकळतपणे बोलताना तुझा स्वर हा जरा कातर झाला, म्हणजे याचा अर्थ कातर होणारे सूर आणि पाझरणारे डोळे तुमच्या पिढीकडे आहेत, याचा आनंद होतो, ही गरज आहे या गोष्टी, नाहीतर मग आई वडिलांची पर्वा मुलांना नाही आणि मुलं काय होत आहे त्याची पर्वा आई वडिलांना नाही, असं जर झालं तर संपूर्ण कुटुंब म्हणजे एक लॉजिंग बोर्डिंग होईल।
4: म्हणतात ना, घर असावे घरासारं नको तर नुसत्या भिंती, घरात असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती।
3: अगदी योग्य कविता तू उद्धृत केलीस विठ्ठल, म्हणजे शेवटी भूक लागल्यानंतर अरे उन्हून भाकरी हवी का असं म्हणणारी आई असते,
4: आईच असते।
3: हॉटेल मधला वेटर आग्रह करत नाही, तुम्ही जरी जेवण अर्धवट टाकलं तरी सुद्धा तो ताट तसंच नेईल आणि बिल देईल। हॉटेलमध्ये असतं बिल आणि घरात असतं दिल, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्याच्यामुळे विठ्ठल आणि चैताली तुम्हाला हे वाटलं खूप महत्वाचं आहे, म्हणून तुझे आपल्या गप्पांच्या मध्ये जे विचारलंस आता पटकन की सर करिअरसाठी आणि काय होतं, तू मग काय म्हणाली होतीस,
2: करिअरसाठी केवळ शाळेचेच मार्क्स
3: इम्पॉर्टंट आहेत का? मला वाटतं की शाळेचेच नुसते इम्पॉर्टन्स मार्क असते असतील। आत्ता तुझा स्वर जो कातर झाला, तुझे डोळे जे पाझरले, हे पण मार्क्सच आहेत आणि कागदावरचे मार्क्स नाहीत, त्यामुळे माणूसपणाचे मार्क्स असतात। नुसतं काय आहे की यंत्राला पण गणित करता येतं, यंत्रसुद्धा गणित करतं, संगणकसुद्धा गुणाकार करतो, पण संगणक संध्याकाळी कुणाची वाट पाहत नाही,
4: नक्कीच नाही।
3: भाऊ बिझीला एखादी बहीण
2: हो
3: भावाची वाट पाहिली,
4: वाट पाहते
3: की भाऊराया अजून का नाही आला, वाट पाहते, पण संगणक कधी डोळ्यात पाणी आणून संगणकीची त्याच्या बहिणीची वाट पाहतोय असं मी काही पाहिलं नाही. हे मी का सांगतोय, तर काही जे मार्क्स असतात ते माणूसपणाचे असतात, चांगुलपणाचे असतात. एखादा मुलगा कदाचित 98% मार्क मिळवेल, एखादा मुलगा कदाचित 98% मार्क मिळवेल, पण तो कुणाला मदत करणार नाही, कुणी जर हाक दिली तर ओ देणार नाही. पण एखादा 65% असेल पण कुणी आजारी पडलं धावत जाईल,
4: धावत जाईल,
3: पटकन तो ॲम्ब्युलन्स बोलवेल, पटकन तो ॲम्ब्युलन्समधली जी जी काय म्हणतात त्याला स्ट्रेचर जे आहे ते ओढेल आणि पटकन तो त्या पेशंटला उचलून तिकडे नेईल. आजीबाई आजारी असेल तर तिच्या कपाळाला तो बॉम्ब लावेल. हे मार्क्स कोण धरणार? हे मार्क्स पण महत्वाचे आहेत. तुम्हाला भूक लागले आणि पटकन भूकेला कोणीतरी आलं, अरे मी माझ्या घरातच आहे, मी नंतर कदाचित खाऊ शकेन, त्याला पटकन वाढा. हे जे वाटणं आहे ना, हे याचे पण मार्क्स आहेत. हे कळत नाही, अरे मी बघतो काही काही वेळेला, काही काही वेळेला चाळींचं दृश्य मी पाहतो. मोठमोठ्या बंगल्यांच्या मध्ये जी माणुसकी नसते ती आणायचं साध्या चाळीत असते, साध्या चाळीत असते. शेजारी जर कोणी जर बाहेरगावी गेलं असेल किंवा आजारी असेल तर शेजारची बाई, शेजारच्या वहिनी, काकू.

0: सगळेच वाटीभर आमटी नेतात आणि दोन भाकऱ्या देतात. ही माणुसकी त्याचेही मार्क्स असतात.
1: ही माणुसकी सर मी स्वतः अनुभवली आहे.
0: हो का?
1: हो सर, मीही पूर्वी चाळीत राहत होते. आता आम्ही फ्लॅट घेतला.
0: बरं.
1: पण जेव्हा मी पूर्वी तिथे राहत होते ना, तेव्हा आम्ही प्रत्येक सण अगदी गोळ्या मेळाने साजरा करत होतो. पण जेव्हापासून आम्ही फ्लॅट मध्ये आलोय, मला वाटतच नाही मी जीवन जगतीये असं कंटाळवाणं. आणि मित्रमैत्रिणी सुद्धा नसतात हो. कोणी कोणाला वेळच मिळत नाही, कोणी दरवाजाच उघडत नाही, पण चाळीतलं जीवन मात्र वेगळंच असतं.
0: तुझं दुःख बरोबर आहे, पण आता मी तुला सांगेन चैताली, तू तर तुझं दुःख व्यक्त केलंस, पण तुझ्यासारखे फ्लॅट मध्ये राहणारे लाखो युवक पण आहेत, त्यांना मी तुझ्या रूपाने सांगेन की मग आता दरवाजा उघडण्याची आणि संवाद साधण्याची जबाबदारी तुझी आहे, म्हणजे तुझ्यासारख्या मुलीची आहे. प्रयत्न तर करायचा. कदाचित शेजारच्या कितीतरी मुली आणि मुलं मोकळं व्हायला उत्सुक
2: असतील.
0: तेव्हा मला असं वाटतं की आज जेव्हा तू घरी जाशील तेव्हा कधी न बोलणाऱ्या माणसांना हाय तर करून बघ.
2: म्हणजे सर, जेव्हा आपण आपल्या मनाचं दार उघडू तेव्हा समोरचा नक्कीच उघडेल.
0: बरोबर आहे, तर ते प्रयत्न तर कर. आणि त्यामुळे आजच्या आपल्या या गप्पांच्या मध्ये आपण प्रगती पुस्तक जे आहे ते केवळ कागदावरचं न पाहता संवादातलं आयुष्यातलं पाहिलं. गुण केवळ 100 पैकी 95, 96 किंवा 100 पैकी 100 एवढेच गुण नाहीत, त्यात चांगुलपणाचेही मार्क्स आहेत, हेही आपण पाहिले. आणि हे जर सगळे जर बाळांनो या वयात तुम्हाला कळलं, आत्ता या क्षणी वर्तमान तुमच्या उंजळीत आहे, भविष्य काळ तुमची वाट पाहतोय, आणि अशा वेळेला जर तुम्हाला जर कळलं ना तर तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच व्हाल. तेव्हा या गप्पांचा समारोप करताना मी सांगेन, कारण मला माहिती आहे तुम्ही बोलायला उत्सुक आहात आणि मी तर थांबायला तयार नाही आहे, पण तरी सुद्धा वेगवेगळी कामं आपल्याला असतात, ऐकणाऱ्यांना कामं आहेत. तेव्हा पुढे आपण नक्कीच भेटूया, काय वाटतं तुला?
1: हो सर, बरोबर आहे तुमचं.
3: आताच आपण ऐकलात वय वादळ विजांचं हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल आणि चैत्राली कांबळे. तर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सुनीता गावडे आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. तर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकलीत, संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. आणि यासोबतच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आता समाप्त होत आहे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या प्रसारण सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला म्हणजे ठीक 5 वाजता ऐकूया ठळक बातम्या।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 पेपर परीक्षेसाठी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी आज जाहीर झाली। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे। CBSEद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या NSUI या विद्यार्थी संघटनेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे। ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत। 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं। स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल। पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे। न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला। अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला। अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112 धावांवर आटोपला। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 719 अंकांची घसरण झाली आणि तो 73,524 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 244 अंकांची घसरण नोंदवत 23,123 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण। संध्याकाळचे 5:02 आणि 20 सेकंद झाली।

आहेत नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आता जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन प्रसारित करीत आहोत. राग मारवा. विलंबित गत मत्त तालात, द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ निषाद चिंचोळे यांची आहे. ऐकूया जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबलासा तर निषाद चिंचोळे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्त्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते, आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्यही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागे आहोत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवहीन असतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या, पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे, पण त्यात

अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे, कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही आहे, अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी। चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची

0: अद्भुत गाथा मानवीय उत्क्रांति। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

श्रोता हो, अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र वावा ऐसा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीत वसंत प्रभू यांनी दिलं आहे.

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मामा भाचे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर

0: अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा, मानवी उत्क्रांती. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोत्या, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. ठीक 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका साधना शर्मा. इदानीं मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना उक्तं यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां निर्धनजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेषु शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः. पश्चिमबङ्गालराज्ये आयुष्मान् प्रधानमन्त्री भारत जन आरोग्य योजना प्रवर्तिष्यते. दिल्ली उच्च न्यायालयेन CBSE बोर्ड इत्यस्य 12 कक्षायाः उत्तरपुस्तिकानां आंकिक मूल्यांकन प्रणाली विषये अनियमितता सन्दर्भे केन्द्र सर्वकाराय तथा CBSE बोर्ड इत्यस्मै सूचना पत्रं प्रदत्तम्. भारतेन पश्चिम एशिया क्षेत्रे पुनः प्रवृत्तानां आक्रमणानां विषये गभीरा चिन्ता प्रकटिता. आकाशवाणी सेवायाः 90 वर्ष प्रपूरणम्. अपि च क्रिकेट क्रीडायां भारतदलम् अफगानिस्तानदलम् एकेन वारेणैव 300+ धावनाङ्कैः पराजित्य स्वस्य बृहत्तमं 5-दिवसीय विजयम् अभिलेखितवत्. इदानीं वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य अवदत् यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां दरिद्रजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेषु शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः अभवत्. तेन उक्तं यत् अस्मिन् काले भारतदेशः बहूनि परिवर्तनानि अनुभूतवत्, येषां केन्द्रे निर्धनाः वञ्चिताश्च जनाः आसन्. प्रधानमन्त्री अवदत् यत् जनधनयोजना, प्रत्यक्षलाभहस्तान्तरणं, स्वच्छभारत अभियानं, PM आवास योजना, जीवन मिशन इति तथा आयुष्मान भारत योजना इत्यादीनां मुख्योद्देश्यम् अस्ति यत् जनानां कृते गौरवपूर्णं जीवनम् अवसराणां सुनिश्चयं कर्तुम् अपि आसीत्. निर्धनजनानां जीवनस्तरे स्वस्य उन्नयने प्रौद्योगिक्याः अपि महत्वपूर्णा भूमिका अभवत्.
5: पिछले 11 साल में देश में 25 करोड़ लोगों ने गरीबी को हराया है, गरीबी को परास्त किया है और गरीबी से बाहर निकल करके 25 करोड़ का एक बहुत बड़ा समूह नियो मिडिल क्लास के रूप में आज देश के अंदर बहुत बड़ी भूमिका अदा कर रहा है. इस नियो मिडिल क्लास की अपनी एस्पिरेशंस हैं, अपने सपने हैं.
4: अद्य आरभ्य पश्चिम बंगाल राज्ये आयुष्मान प्रधानमन्त्री भारत जन आरोग्य योजना प्रवर्तिष्यते. एतेन सा योजना सम्पूर्णेऽपि देशे कार्यान्विता भविष्यति. स्वास्थ्य सेवा विस्तार दिशि महत्वपूर्णं पदम् इदम्. राज्य सर्वकारः अद्य आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनायाः कार्यान्वयनार्थं राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणेन सह दिल्ली नगरे

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे यांनी. सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
1: गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये दोन वेळा प्रार्थना का असते, सकाळी आणि संध्याकाळी? तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कागदाचा कप्पा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत.
2: श्रोते हो, हे अतिशय तात्विक आणि अभ्यासू असे विचार आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसोपचार या क्षेत्रात तज्ञ असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्या विचारांमधून ते सतत आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आजच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्य समृद्धीविषयी. आणि याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टर ज्योती मॅडम या गेली अनेक वर्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यात काम करत होत्या. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा संपूर्ण साहित्यिक प्रवास. ज्योती मॅडम, आमच्या कार्यक्रमात, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: सुरुवातच अशी की तुमचा डॉक्टरांची संबंध कशा पद्धतीने आला?
3: पुणे वेध हा जो कार्यक्रम होतो, जो डॉक्टर आनंद नाडकर्णी वेध हा कार्यक्रम गेली 30 वर्ष 35 वर्ष ठाण्यात आयोजित करत होते आणि पुण्यात तो 2011 पासून सुरू होता. आणि मग डॉक्टरांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फॅकल्टीचा सगळा रिसर्च किंवा इंटरव्ह्यू डिझायनिंग आणि को अँकरिंग ही जबाबदारी मी माझ्या हाती दिली आणि त्यामुळे डॉक्टरांबरोबर 10-11 वर्ष मी सतत मुलाखती घेतल्या. त्यामुळे डॉक्टरांना जवळून बघायचा योग आला, त्यांच्याकडनं शिकण्याचा योग आला आणि अशा प्रकारे

0: मी त्यांच्या बरोबर काम केलं.
1: डॉक्टर खरं तर वैद्यकीय क्षेत्रामधले
0: हो,
1: पेशंट तपासणं किंवा उपचार करणं त्यांच्यावर हे असं सगळं करणारे, पण साहित्यिक म्हणून जनमानसात मध्ये ते मग कसे पोहोचले?
0: डॉक्टर मुळात एक सृजनशील व्यक्ती होती, प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या, आणि त्यामुळे लेखन, वाचन, वेगवेगळ्या कल्पना या त्यांच्या मनात अशा झरझर धबधब्यासारख्या साकारायच्या. मुळात डॉक्टरांचा जो उद्देश होता या सगळ्या त्यांच्या कार्याच्या मागे, तो डिस्टिग्मटायझेशन, म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राविषयी जे काही समज किंवा गैरसमज समाजात आहेत त्याच्यातली दरी कमी करणं, ते दूर करणं, हा डॉक्टरांचा उद्देश होता. आणि त्यात त्यांनी अनेक माध्यमं वापरली, त्यापैकी लेखन हे माध्यम वापरलं, आणि त्यामुळे ते त्या उद्देशाने समाजापर्यंत पोहोचले. डॉक्टरांचं एक पुस्तक आहे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, जे त्यांनी 1990 मध्ये लिहिलेलं आहे. मानसिक आरोग्य विषयाचं ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि समाजाची त्याबद्दलची वृत्ती बदलावी यासाठी वैद्यकीय अनुभवांचा साठा हा समाजासमोर खुला केला पाहिजे हे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवलं. आणि मग काय झालं, मेडिकल सायन्समधली जी काही वर्ड्स असतात त्याचा जंजाळ न वापरता अत्यंत सोप्या मराठीत ते समाजापर्यंत पोहोचायला हवं, सहज शैलीत पोहोचायला हवं आणि त्याबरोबर ते इंटरेस्टिंग पण हवं. हे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं, एका सायकियाट्रिस्टची डायरी, या पुस्तकामध्ये एक मनोविकार तज्ज्ञ दिवसभरात आलेले आपल्या पेशंट्स विषयीचे अनुभव किंवा त्यांच्या नातेवाईकांविषयीचे अनुभव कथन करतोय. जे यात विकाराची लक्षणं येतात, नातेवाईकांची मनस्थिती येते, पेशंटचं सहकार्य किंवा असहकार याविषयी पण काही अनुभव त्यांचे आहेत, आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची दिशा हे सर्व त्यांच्या या अनुभव कथनातून उलगडत जातं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक स्वतःच्या अनुभवाशी ते रिलेट करू शकतात. म्हणजे मनोविकार क्षेत्रात काम करणाऱ्या नवागतालाही एक विशिष्ट दृष्टी मिळते, एक नॉलेजचा खजिना खुला होतो. दुसरं असं आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे आपोआपच डॉक्टर हे जनमानसापर्यंत पोहोचतात त्या डायरीच्या रूपाने.
1: थेट पोहोचले. व्यसनाधीन लोकांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्याविषयीचं काही साहित्यिकात मध्ये त्यांचा काही उल्लेख आहे का?
0: नक्कीच आहे. डॉक्टरांनी ऍक्च्युअली कॉलेज जीवनातच गर्दच्या विळख्यात असलेल्या लोकांवर काम करायला सुरुवात केली, आणि मुक्तांगणमध्येही डॉक्टरांनी खूप जास्त योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याविषयी ते आहे मुक्तिपत्रे. सविताताई, मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे हा मानवी मनाचा एक हुंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्र संवाद आहे. या पुस्तकाचा नायक आहे प्रतीक. तो परदेशी गेला आहे, पण पत्राद्वारा पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअपसाठी तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे, आणि तिथनं परदेशातनं तो त्यांना पत्र लिहितो, आणि विशेष म्हणजे डॉक्टर त्याला उत्तर लिहितात असा तो संवाद आहे. जे व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची ती धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे, आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं. त्या प्रतीकच्या कुटुंबाचे आणि कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्या मुक्तिपत्रांमधून उलगडतात. या पत्रांमधली डॉक्टरांची काही वाक्य मला जशीच्या तशी उद्धृत करावीशी वाटतं.
1: जरूर.
0: आता मी एक तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगते की कोणतंही काम करत असताना, आयुष्य जगत असताना ते तन्मयतेनी करणं महत्वाचं, म्हणजे अगदी भांडी घासणं सुद्धा. हा प्रतीक आहे ना परदेशात गेलेला आहे, कुटुंबापासून एकटा राहतोय आणि तो पुन्हा उभा राहू पाहतोय. त्याला तिथे नोकरी मिळालेली आहे, कारण इथे असताना व्यसनामुळे त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता तो पुन्हा उभारी घेतोय. तर त्यावेळी तो म्हणतो की डॉक्टर मी तिथे भांडी घासतो, आधी मला राग यायचा पण आता मी मन लावून भांडी घासतो कारण एकटाच राहतोय ना. त्यावर डॉक्टरांची वाक्य आहेत, आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते.
1: ग्रेट.
0: ती समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. किती मोठा संदेश आपल्याला डॉक्टर त्याच्यातनं देत आहेत. या पत्रांमधल्या त्या संवादामुळे एक कौटुंबिक चित्रपट डॉक्टर आपल्या समोर उभं करतात, अक्षरशः आपले डोळे पाणवतात.
1: मला असं वाटतं ना की आत्ताही कोणी घरात व्यसनाधीन आहे किंवा त्यापासून त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर नक्कीच अशा पुस्तकांचा आधार अगदी जरूर घेऊ शकतो. कुटुंबातली सगळी लोक सुद्धा आणि ती व्यक्ती
0: निश्चित निश्चितच.
1: आता मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन या लोकांसाठी खूप डॉक्टरांनी काम केलं हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच
0: आहे,
1: पण सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्यासाठी साहित्यिक काय कार्य आहे त्यांचं?
0: मुळात हे जे व्यसनाधीन रुग्ण त्यांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविषयी जे साहित्य लिहिलेलं आहे ते आपण सुद्धा वाचावं ना. पण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच ते भाग आहेत, आणि जर हेच खरं आहे तर मग त्या लोकांसाठी सुद्धा सहसंवेदना क्रिएट व्हावी आणि त्यांना आपण समजून घ्यावं. या दृष्टीने जे काही आपल्याकडनं सहाय्य लागणार आहे हे आपण एक समाजाचा घटक म्हणून करू शकतो, म्हणजे ही आपलीही जबाबदारी आहे. मुळात डॉक्टर म्हणतात तसं कुठलीही व्यक्तीही वाईट नसते, त्याच्यातलं एखादं वर्तन हे चुकीचं असू शकतं, म्हणून त्याच्यावर आपण ठप्पा लावू नये की हा माणूसच वाईट.
1: आणि कधी कधी ते वर्तन घडण्यासाठी परिस्थिती सुद्धा
0: कारणीभूत असते
1: असू शकते.
0: त्यामुळे आपला लढा त्या चुकीच्या वर्तनाशी आहे, व्यक्तीशी नाही. ह्या जर सहसंवेदनेनी आपण जर वागलो किंवा त्या रुग्णांकडे पाहिलं तर आपण पण त्यांना उभारी द्यायला मदत करू शकतो. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने वाचावं. दुसरं असं आहे की डॉक्टरांनी सर्व वयोगटांसाठी अगदी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, प्रौढ लोक, तरुण व्यक्ती, नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्येष्ठ वृद्ध या सगळ्या वयोगटांसाठी डॉक्टरांचं साहित्य उपयोगी आहे, त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. वयोगटांबरोबर सगळ्या प्रोफेशन्ससाठी पण लिहिलेलं आहे, म्हणजे मग ते खेळाडू असोत, शिक्षक असोत, तुम्हाला सांगते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असोत, अधिकारी पदाच्या व्यक्ती असोत, या सगळ्यांसाठी त्यांचं साहित्य हे ऍप्लिकेबल आहे. तिसरा जर विचार केला तर सगळ्या नातेसंबंधांसाठी पण आहे, म्हणजे मुलं आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, बॉस आणि कर्मचारी, त्यानंतर पती पत्नी, सासू सून, दोन मित्र किंवा मैत्रिणी, या सगळ्यांमधली ही जी नाती आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा ते साहित्य त्यांचं जे आहे ते दिशादर्शक आहे. म्हणजे आपली नाती, आपलं जगणं आपण जास्तीत जास्त अर्थपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी कसं करू शकू याची दिशा डॉक्टरांच्या साहित्यात मिळते. स्वभाव विभाव म्हणून डॉक्टरांनी एक 2000 साली पुस्तक लिहिलं, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अजूनही ते पुस्तक खूप मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं.
1: मला वाटतं त्याला महाराष्ट्र शासनाचा
0: पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि काय आहे या पुस्तकात, तर डॉक्टरांनी जी आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली त्याची तत्व सगळ्यांसाठी सोपी करून सांगितलेली आहे. यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या किंवा करिअर संबंधी समस्या, नात्यांच्या दृष्टीने समस्या, या सगळ्यांचा उहापोह डॉक्टरांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या अनुभवातनं केलेला आहे. म्हणजे या समस्यांचं निराकरण कसं करायचं आरईबीटी वापरून, त्याचे टप्पे कोणते, आपण किती टोकाची भूमिका घेतो किंवा टोकाचा विचार करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो हे आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवतं, आणि मग ते पाहण्याची योग्य दिशा आणि मानसिक स्वास्थ्याचं रक्षण हे त्या आरईबीटीच्या तत्वांमुळे होतं. मग सांगा ते तुम्हालाही आवश्यक आहे, मलाही आवश्यक आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला ताण येतो किंवा आपला मूड जातो, आपल्याला नैराश्य येतं, चिंता वाटते, तर ह्यासाठीचं जे काही गायडन्स आहे तो आरईबीटी आपल्याला देते. ती आरईबीटी सामान्य माणसांनी स्वतःवर सुद्धा वापरावी अशा प्रकारे डॉक्टरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी जी वाक्य वापरली आहेत ना याच्यात, ती अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर चिकटून रोज त्याचं स्मरण करण्याची आहेत. काही सांगते गोष्टी, मला माझ्या आवाक्यातील गोष्टीवरच शक्ती पणाला लावायला हवी, म्हणजे यश मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर हे कुणाला म्हणतात, खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना, आपल्याला किती टक्के पडतील किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धेत आपण जिंकू की नाही हा स्ट्रेस घेऊन जर मैदानात उतरला तर त्याच्या खेळावर परिणाम होतो किंवा विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. पण हा जर विचार केला की माझ्या आवाक्यातल्या गोष्टी कोणत्या, आवाक्याबाहेरच्या गोष्टींवरचा विचार मी करणारच नाही, पण माझ्या आवाक्या

जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी पूर्ण फोकस करीन. तर मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टींवरच शक्ती पणाला लावायला हवी, म्हणजे मग यश मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं, बरेच वेळेला आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, दुःखी होतो आपण, त्रास होतो त्याचा, आणि वर्षानुवर्ष निघून जातात पण मनात कुठेतरी खोल जखम राहते. डॉक्टर काय म्हणतात, दुःख स्वीकारायचं पण त्याचं मळभ ठेवायचं नाही. मला दुःख झालंय हे पहिलं ऍक्सेप्ट करायचं की हे आणि मला दुःख झालंय, मला त्रास होतो, हे आधी पहिलं स्वीकारायचं, पण त्याच्या पुढे काय, त्याचं मळभ मात्र ठेवायचं नाही. आपल्या जगण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या इतरांशी वागण्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. किती सुंदर आहे ही कल्पना. अजून एक छोटंसं उदाहरण आहे. आता बरेच वेळेला असं होतं, मी एवढं करतीये पण त्याचं मला फळ मिळेल की नाही, मला यश मिळेल की नाही, कुणाला कदर आहे की नाही, असा आपला एक सेल्फ टॉक सतत सुरू असतो. त्यावर ते म्हणतात, मी जी कृती करेन त्यातून छान वाटणं महत्वाचं, त्यासाठी मी ती कृती जास्तीत जास्त छान, मस्त, सुंदर, अर्थपूर्ण, धम्माल, क्लासिक करण्याचा प्रयत्न करायचा. किती छान आहे. रिझल्ट तुमच्या हातात पूर्णतः नसतो, पण मग तुमच्या हातात काय असतं, तर 100% प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांचाही आनंद घेणं. अजून एक मला वाक्य मुद्दाम सांगावंसं वाटतं, मी बिनचूक नाही हे मला कळलं तर स्वतःला बनचुका या अहंभावनेपासून आपण दूर ठेवू शकतो. किती सुंदर आहे. ही स्वतःची स्वतः थेरपी आहे. स्वभाव विभाव वाचावं, आपली आपल्याला थेरपी केल्यासारखी वाटते. तसंच डॉक्टरांचं पुढचं पुस्तक आहे विषादयोग, ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. तर ते म्हणतात, विनोबांचा त्यांनी हे उद्धृत केलंय वाक्य, विषाद ही स्ट्रेसशी निगडीत भावना, योग म्हणजे जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची हातोटी. काय सुंदर आहे. या डॉक्टर आणि त्या विषादयोग या पुस्तकामध्ये बरं का, डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना मांडतात. म्हणजे फुल टेन्शन, अतिशय जास्त ताण, की म्हणजे हाताला घाम फुटणं, थरथरायला होणं, तहान लागणं, घशाला कोरड पडणं, आणि निल टेन्शन म्हणजे बेदरकारी, काय करायचंय, काही होत नाही, होईल सगळं. तर ह्या दोन्ही टोकाच्या भावना आहेत. त्या टोकाच्या भावनांमधनं तुम्ही फुल टेन्शन या लेवलला या. म्हणजे योग्य टेन्शन पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या हातनं कृती घडेल, पण इतकंही टेन्शन नको की ज्यामुळे त्या कृतीवर परिणाम होईल. यासाठी डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना देतात. अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी विषादयोग मध्ये दिलेल्या आहेत. डॉक्टरांचं देवराईच्या सावलीत हे पण एक खूप सुंदर पुस्तक आहे. आपण म्हणतो असं, डॉक्टर एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देवराई हा जो स्किझोफ्रेनियावर आधारलेला एक चित्रपट मध्ये आला होता, तर त्यासाठी त्यांनी एक डॉक्टर म्हणून काही इनपुट्स दिले होते. तर त्यानंतर त्या चित्रपटाचा रसास्वाद, त्याची प्रोसेस, हे सगळं त्यांनी त्या देवराईच्या सावलीत लिहिलेलं आहे. डॉक्टरांच्या आणखीन एका पुस्तकाबद्दल मला आवर्जून बोलायचंय, म्हणजे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट. 2010 साली डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय आहे, तर लहानपणी अनुभवलेल्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, त्यातून स्वतःला त्यांनी घडवणं, त्यांचं शालेय जीवन किंवा मेडिकल कॉलेजमधले दिवस, आणि इथपासून ते मनोविकार तज्ञ होण्याचा प्रवास, मग त्यांच्या मनात संस्था उभारायची, मन आरोग्य क्षेत्रात काम करणारी, हे त्यांचं स्वप्न हे कॉलेजच्या दिवसांपासून होतं. मग ते स्वप्न त्यांनी कसं साकारलं, ते साकारताना येणाऱ्या असंख्य अडचणी, तर ती संस्था नावारूपाला आणणं, मग त्यामागे टीम बिल्डिंग आलं, डिस्टिग्मटायझेशन आलं मानसिक रोगांच्या बाबतीत, ज्याला आपण कलंक निवारण असं म्हणून, हा सगळा प्रवास डॉक्टरांनी अत्यंत खुलेपणाने मांडलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राबवलेले उपक्रम, त्यांनी जोडलेली माणसं, याविषयी पण त्या पुस्तकात आहे. म्हणजे सविताजी तुम्हाला सांगू का, मनोविकार तज्ञ ते मनोविकास तज्ञ हा जो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टरांचा, हा सगळा प्रवास त्यात आलेला आहे. म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावी अशी ही संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, ही संस्था म्हणजे अशा प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, केवळ सायकोलॉजिकल हेल्थसाठी नाही, कुठल्याही प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, ते संस्था उभारणी आणि मनुष्य बांधणी कशी करायची असते याचं उत्तम उदाहरण देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे यातनं तुम्ही इतकं काही शिकता आणि अवाक होऊन जातो हे.

0: खरी शिकण्यासारखं आहे.
1: डॉक्टरांनी माझ्या माहितीप्रमाणे काही कथा पण लिहिल्या, काही ललितलेख पण गोष्टीरूपात लिहिलेत, तर ते कोणते, काय त्याचं वैशिष्ट्य आहे?
0: डॉक्टरांनी मन आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक माध्यमं वापरली. मग कविता आहेत, नाटकं आहेत, हो संवाद आहेत, पुस्तक लेखन आहे, स्तंभलेखन आहे. तर मितुलय आणि रसाळ हे त्यांचं जे ललित लेखांचं संकलन आहे, यामध्ये ते फिल्म अप्रिसिएशन, माध्यम साक्षरता, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बोलतात. हा, पण हेही दिवस जातील ही एक त्यांची कथा आहे. आणि कोकणातनं मुंबईला आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये एका आजारी मुलाला सेवा देण्यासाठी राहिलेल्या अनाथ मुलाची कहाणी आहे. यामध्ये करुणा, सेवाभाव, प्रेम, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना या उन्नत भावनांवर आधारित ही कथा आहे. दुसरं त्यांचं एक आहे वादळाचे किनारे म्हणून. म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन माणूस असतो त्या कुटुंबातील मुलांच्या व्यथा, त्यांचा संघर्ष हे दाखवणाऱ्या या सहा कथांचा संग्रह आहे. व्यसनी व्यक्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.
1: अशी पुस्तकं नक्कीच आपल्या संग्रही असली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे कोविडच्या दिवसात पण जेव्हा अगदी सैरभैर अवस्था सगळीकडे झाली होती तेव्हा पण डॉक्टरांनी खूप महत्वाचं काहीतरी लिखाण केलं होतं.
0: हो, कोविडच्या दिवसात ना सगळीच माणसं हल्ली होती आणि या संक्रमणातून जाताना विचार आणि भावनांचं आरोग्य कसं जपायचं यासाठी डॉक्टरांनी काही ऑडिओ सिरीज चालवली होती, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. ते आता ह्याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर म्हणतात की कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर मी जसा वागत होतो तसा बोलत होतो. मनाचा पॉडकास्ट हे पण जे आहे की मन म्हणजे काय, मनाविषयी असलेले काही प्रश्न शंका, याची 60 श्राव्य भागांची जी मालिका आहे ती आता पुस्तक रूपात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी करोना काळात अनेकांना आपल्या पॉडकास्टमधनं, ऑडिओ सिरीजमधनं दिलासा दिलेला आहे, त्याची आता पुस्तकं झालेली आहे.
1: म्हणजे अजूनही ते वाचू शकतात, त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात.
0: नक्कीच, नक्कीच.
1: आणि जीवन प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.
0: खरंय.
1: अध्यात्म आणि मानसशास्त्र याची पण खूप वेगळ्या पद्धतीने सांगड घातली होती.
0: हो,
1: ती कशी होती?
0: डॉक्टरांचा वेदांत, उपनिषद, बौद्ध दर्शन यांचा अभ्यास होता बरं का. ते बुद्धासोबत क्षणोक्षणी हे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित मराठी कवितांचा संग्रह आहे. त्याच्यात त्यांचं गद्य निरूपण पण आहे. तर बौद्ध तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची सांगड घालत पॅन्डेमिकच्या काळात डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्याबरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन अडचणी, मनकल्लोळ यातून सावरण्यासाठी अध्यात्म आहे. आणि डॉक्टर आपल्याला मनाचे अंतरंग आणि बहिरंग त्या निमित्ताने उलगडून दाखवतात. डॉक्टरांची पुस्तकं वाचली ना आणि ती आत्मसात केली तर तुमच्या आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. आता ध्यान करताना कसं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, त्याप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय लागते, हे एक प्रकारचं ध्यानच आहे. की ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्यावरची एक थेरपी आहे. सर्व काही डॉक्टरांनी सढळ हस्तानी शेअर केलंय. खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे देणाऱ्याचे हात हजारो आहेत, किती करांनी घेशील तोही आमची परिस्थिती आहे. तर डॉक्टरांच्या जाण्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक सगळीच हानी झाली आहे.
1: पण तरीही आतापर्यंत त्यांनी आपल्याला जेवढं दिलं आहे ते पुस्तक रुपाने आपल्याजवळ आहे, साहित्याच्या रुपाने आपल्याजवळ आहे.
0: हो,
1: आणि तो दिवा आहे आपल्या आयुष्यातला.
0: खरंय.
1: ते अंधार दूर करण्यासाठी तो दिवा जितका जवळ कराल तितका आपण प्रगल्भ होत जाणार.
0: अगदी खरंय.
1: तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर असं डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रकाश जोत टाकलात. तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकला.

आकाशवाणी पुणे केंद्रनिर्मित साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्या प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कुट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग हे माझ्या राजा तूर, हे माझ्या सरजा तूर, हे हे हे हे हे
3: हे. तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही व्यावसायिक संदेश.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी,
0: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
5: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
4: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
7: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध

0: विषयांवर चर्चा केली त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशांचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी महेश पांढरे, सोलापूर.
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी

0: 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही. वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या 2र्या आणि 4थ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा
4: क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्त्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्हं काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं, देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो. सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही, तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही, तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाही, तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही, तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे, पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे गट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे, विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीचे जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले आहे. जसं आपलं आयुर्वेद असेल, योग असेल, हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा धातूचा तुकडा नाही, तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घर वापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय, तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी, आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय, तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे, समाज म्हणून, देश म्हणून.
1: आंतर

0: राष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन, या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला. याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
1: मागच्या बारा वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपलं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा, या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागलाय, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर, भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे, गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्प्रस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे, जसं आपण म्हणू कंबोडिया, व्हिएतनाम, इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
0: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या. या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
1: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 600 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहेत. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
0: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
1: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय त्याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष गोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसीद्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपत्ते कर्तव्य पथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना, आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
0: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
1: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान

0: लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, त्यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताची जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय, त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं, परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलं आहे. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश प्रगत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात, आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी

0: पणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुक

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 8 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकणार आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. चला ऐकूया.
0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझं शिवार. मंडळी, आपल्या घराच्या कार्यापासून पूजेच्या कार्यापर्यंत झेंडूचं फूल आजच्या काळात अत्यावश्यक झालंय. चला तर याच अनुषंगाने आजचा पहिला विषय आपण ऐकूया, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन. आणि याविषयीची माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे. चला तर ऐकूया आजचा पहिला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन, आणि या महत्वपूर्ण विषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे, सहयोगी प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की झेंडू पीक लागवडीच्या नियोजनात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1: झेंडू या फुलपीक जे अत्यंत कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असणारं हे फुलपीक आहे. यशस्वी आणि नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीकरिता हवामान, योग्य जातीची निवड, लागवडीसाठी अंतर, खताचे अचूक नियोजन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य वाणाची आणि योग्य वेळी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकाची लागवड करताना बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केव्हा करावी?
1: आता बघा, झेंडू पिकाची लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामात होते भारतामध्ये. खरीप महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये रोपे तयार करून जुलै महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवण आपण मुख्य शेतात करावी लागते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात रोपे तयार करून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची लागवड करावी. उन्हाळ्यासाठी जानेवारीमध्ये बियाण्यापासून रोपे तयार करून फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड करावी. आता शेतकरी बंधूंनी मार्केटच्या झेंडूची लागवड करायची असेल तर मार्केट टार्गेट करून, म्हणजे बाजारपेठेच्या मागणीनुसार, जसं गणपती पूजनासाठी आपल्याला झेंडू पाहिजे असेल मार्केटमध्ये तर जून महिन्यामध्ये, दसऱ्याच्या सणासाठी आपल्याला मार्केटमध्ये झेंडू आणायचे तर जुलैमध्ये, दिवाळीसाठी आपल्याला फुले मार्केटमध्ये आणायची असेल तर जुलै ऑगस्ट मध्ये, तसेच नाताळ सणासाठी ऑक्टोबर मध्ये झेंडू फुलाची लागवड केली पाहिजे. महाशिवरात्रीमध्ये आपण लागवड केल्यास फुले गुढीपाडव्याच्या वेळेस किंवा रामनवमीच्या वेळेस, तसेच उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभ खूप असतात त्यावेळेस सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. समजा टप्प्याटप्प्याने, एक वेळा लागवड न करता टप्प्याटप्प्याने, म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने झेंडू पिकाची लागवड केल्यास वर्षभर मागणीनुसार झेंडू फुलाचा पुरवठा बाजारपेठेत आपल्याला करता येऊ शकतो.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडूचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी कोणत्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात?
1: आता बघा, झेंडू मध्ये दोन प्रकार आहेत, एक आफ्रिकन झेंडू आणि दुसरा आहे फ्रेंच झेंडू. तर व्यापारी दृष्ट्या आफ्रिकन झेंडूची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर या प्रकारामधली झाडे जी आहे ती उंच असतात, 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत असतात आणि फुलांचा आकार सुद्धा मोठा आणि फुले गेंदेदार असतात. तर या प्रकारामध्ये आपण येलो सुप्रीम, क्रॅकर जॅक, हवाई अलास्का, आफ्रिकन येलो,

0: अफ्रिकन ऑरेंज, अफ्रिकन डबल ऑरेंज, क्लायमॅक्स, सन जायंट यासारख्या जातीची आपण लागवड करू शकतो. आता दुसरा प्रकार आहे फ्रेंच झेंडू. या प्रकारातली झाडे जी आहे ती बुटकी असतात, 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असतात आणि झुडपासारखी वाढणारी असून त्याला भरपूर अशा फांद्या असतात. फुलाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान व मध्यम असतो. या प्रकारातली फुले जी आहे ती बगीच्यामध्ये रस्त्याच्या कडेने ताटव्यासाठी लावता येतात. यामध्ये डबल मिक्स, अर्पिता, बटर स्कॉच, बटर बॉल, पाईन ऍपल, येलो बॉल, लेमन ड्रॉप, क्वीन सोपी यासारख्या जाती आहेत. त्याचप्रमाणे काही सुधारित जाती सुद्धा IARI आणि IIHR बेंगलोर यांनी विकसित केलेले आहे. यामध्ये पुसा बसंती गेंदा, पुसा नारंगी गेंदा, अर्का बानू, ADMU यासारख्या जातीची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो.
1: उत्पादन वाढीसाठी हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे?
0: आता हे झेंडू हे वर्षभर येणारे पीक आहे, तरी पण चांगले उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर झेंडू पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. समजा पाऊस असेल तर अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीचा विचार केल्यास हलकी मध्यम योग्य पाण्याचा निचरा होणार आणि जमिनीमध्ये कर्बाचे किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा जो सामू आहे तो 6 ते 7.5 च्या दरम्यान मध्ये असावा.
1: मॅडम, यानंतर सांगा की झेंडू पिकाची अभिवृद्धी कशाद्वारे करतात?
0: आता झेंडू पिकाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे रोपे तयार करून करतात आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याचे स्थलांतर हे मुख्य शेतामध्ये केले जाते. यासाठी रोपे लागवडीच्या 1 महिन्या अगोदर गादी वाप्यावर किंवा प्रोट्रे मध्ये बियाण्याची पेरणी करून रोपे तयार करावी. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जाती असेल तर 650 ते 1200 ग्रॅम बियाणे लागते आणि समजा संकरित जाती असेल तर 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. बी पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी रोपे तयार होतात आणि ही जी तयार झालेली रोपे आहे ते मुख्य शेतामध्ये आपण लावतो.
1: मॅडम, यानंतर सांगा की यासाठी जमिनीची पूर्वतयारी किंवा मशागत करावी लागते का?
0: होय, झेंडूची जी मुळे आहे ती फार उतळ असतात. जमिनीची 1 ते 2 वेळा चांगली नांगरणी करून घ्यावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. त्यामध्ये काही धसकटे असतील, तण असेल ते वेचून घ्यावे आणि हेक्टरी चांगले कुजलेले 10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर हंगामानुसार सरीवरंबे किंवा सपाट वापे तयार करावे आणि जमीन लागवडीसाठी तयार करावी.
1: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवड किती अंतरावर करावी?
0: तर झेंडू लागवड करताना हंगामानुसार लागवडीतील अंतर ठरवावे. तर पावसाळी हंगामात म्हणजे खरीप हंगामामध्ये 60 बाय 60 किंवा त्याला 2 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी किंवा 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करावी म्हणजे 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 45 बाय 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आणि 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बुटक्या ज्या जाती आहेत त्याची लागवड जसं फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे त्याची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर वर करावी. आणि लागवड करते वेळेस आपण पहिले वापे ओले करून वापसा आल्यानंतर रोपाची पुनर्लागवड जी आहे ती सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेस करावी. आणि लागवड करताना एक काळजी घ्यावी की एका ठिकाणी एकच रोप लावावे आणि तेही चांगले निरोगी रोप लागवडीसाठी निवडावे.
1: झेंडू पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल?
0: चांगल्या उत्पादनासाठी, फुलांचा चांगला मोठा आकार येण्यासाठी आणि भरपूर उत्पादनासाठी कोणत्याही पिकाला खत देणं आणि पाणी देणं आवश्यक असते. त्यासाठी झेंडू पिकासाठी जमीन तयार करत असताना आपल्याला 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळायचे आहे. त्यानंतर लागवडीपूर्वी यामध्ये प्रति हेक्टर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश टाकावे आणि जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्यानी म्हणजे 30 दिवसांनी 50 किलो नत्र त्या पिकाला द्यावे. म्हणजे रासायनिक खताची जी मात्रा आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी झेंडूला लागते. आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास खरीप हंगामामध्ये समजा पाऊस नसेल, खूप उघडीप असेल अशा वेळेस गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन असतात तर अशा वेळेस ठिबक सिंचनाचा सुद्धा उपयोग करून झेंडू पिकाला पाणी देता येईल.
1: मॅडम यानंतर सांगा, झेंडू पिकात आणखी कोणती महत्वाची कामं करू शकतो?
0: आता झेंडू पीक लागवडीनंतर त्याला अंतर मशागतीमध्ये आपल्याला खुरपणी करणे आवश्यक असते, कारण लागवड केल्यानंतर रोपे जोम धरू लागतात आणि रोपाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने खुरपणी करणे

0: गरजेचे असते. पिकामध्ये जे काही तण असेल ते फुलावर येण्यापूर्वी काढावे. दुसरे महत्वाचे काम झेंडू पिकामध्ये आपल्याला करायचे आहे, रोपे लागवडीच्या नंतर 20 ते 30 दिवसानंतर झेंडू पिकाचे जे मुख्य फांदी जी आहे त्याचे शेंडे खुडावे. यामुळे काय होईल की झेंडूच्या आजूबाजूला याला आपण पिंचिंग बनतो आणि यामुळे झेंडूच्या झाडामध्ये शाखीय वाढ चांगली होऊन जेवढ्या जास्त फांद्या असतील तेवढे जास्त त्याच्यावर फुले येतात. त्यामुळे फुलाची संख्या ही वाढते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. तिसरे म्हणजे जिब्रेलिक ऍसिड 200 PPM द्रावण करून 30 दिवसानंतर झेंडू पिकावर फवारावे. यामुळे लवकर फुलधारणा होते, फुलाचा आकार मोठा होतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. समजा तिसरं म्हणजे आपल्याला पिंचिंग करायची नसेल तर अशा केसमध्ये आपल्याला 30 दिवसांनी सायकोसिल जे आहे 40 PPM या संजीवकाची फवारणी केल्यास झाडाची उंची कमी होऊन शाखीय वाढ होते व उत्पादनातही वाढ होते.
1: मॅडम, सरतेशेवटी आम्हाला सांगा की फुलाची काढणी केव्हा करावी आणि हेक्टरी उत्पादन किती मिळू शकतात?
0: आता फुलाची योग्य काळजी घेतल्यास 2 ते 2.5 महिन्यांनी फुलाची तोडणी सुरू होते. सुट्या फुलासाठी देठ विरहित पूर्ण उमललेली फुलाची तोडणी करावी. पुष्प किंवा आपल्याला फुलदाणी ठेवायची असेल तर देठासोबत फुले उमललेली फुले तोडावी. फुले सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस तोडावी. आता फुले तोडल्यानंतर ती सावलीत आणावी, प्रीकुलिंग करावे आणि सुटी फुले जी आहे ती रंग आकार वजनानुसार त्याची प्रतवारी करावी, बांबूच्या करंडीत भरावी व विक्रीसाठी आपण बाजारपेठेत पाठवावी. आता लांब दंडासोबत आपण फुले तोडली असल्यास त्याच्या जुड्या करून वर्तमान पत्रामध्ये गुंडाळावी व ते खोक्यामध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आता उत्पादनाचा विचार केल्यास उंच जातीपासून 7 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तर बुटक्या व मध्यम उंचीच्या जातीपासून हेक्टरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन या महत्वाच्या विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांनी. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या महत्वाच्या विषयी सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

तर मंडळी, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, त्यांच्यात सुद्धा जीव आहे, त्यांच्यात सुद्धा प्राण आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखे आजार होऊ शकतात. चला तर याच विषयी आजचा पुढचा कार्यक्रम आपण ऐकूया. पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण. आणि याबद्दलची माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एम सोनकुसळे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विकृतीशास्त्र विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला महत्वपूर्ण विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या की पक्ष्यांचे विविध आजार कोणते.
1: तर सर्वप्रथम आपण माहिती करू घेऊ इच्छितो की पक्ष्यांमधले कुठले कुठले प्रमुख आजार आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे राणीखेत आजार, दुसरा आहे गंबरो, तिसरा आहे इन्फेक्शियस ब्रांकायटिस, चौथा आहे ई कोलाय, पाचवा आहे साल्मोनेला किंवा पुलरम, आणि सहावा महत्वपूर्ण आजार म्हणजे कक्सिडिओसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रक्तीआगमन.
0: सर, राणीखेत आजाराबद्दल आम्हाला माहिती द्या की त्याची कारणं कोणते, लक्षणं कोणते.
1: राणीखेत आजार म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा विषाणूपासून आजार होतो. या आजारांमध्ये हा आजार वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये येत असतो, मांसल कोंबडी असो, देशी असो किंवा अंडी देणारी कोंबडी असो. आणि या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे पक्ष्यांना घरघर ससा आवाज येतो, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, पंखांमध्ये लुळेपणा, पायांमध्ये लंगडेपणा, आणि त्याची मान अशी वरती मोडलेली असतात म्हणून त्याला मानमोडी असे आजार म्हणतो आपण. या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे हिरव्या कलरची पातळ संडास होणे. तर हे चार पाच लक्षणं आहेत. हे जर लक्षणं आपल्याला आढळून आले तर आपण याला मानमोडी आजार किंवा राणीखेत आजार असा म्हणून त्याला ओळखू शकतो.
0: सर, यावर उपाययोजना काय आम्हाला सांगा.
1: यावर उपाययोजना म्हणजे हा आजार जर झाला, पक्ष्यांना जर लागण झाली आणि आपल्याला ओळखून आला की हा आजार राणीखेत आजार आहे, तर या आजारावर आपल्याला सरळ सरळ लसीकरण करणं आहे. लासोटो नावाचं लसीकरण आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते लस घ्यायची. जेवढे पक्षी असले, समजा 1000 पक्षी असले, तर 1000 डोजेचं लसीकरण घ्यायचं. ते पाण्याद्वारे किंवा त्यांच्या डोळ्याद्वारे आपण करू शकतो. कमी जर पक्षी असतील 50, 100 किंवा 200, तर चांगलं आहे की तुम्ही त्यांना डोळ्याद्वारे ते लसीकरण द्या. आणि जास्त जर पक्षी असतील

0: शेजारवर्त, तर उत्तम आहे की त्याला तुम्ही आपण पाण्याद्वारे लसीकरण करू शकतो. पाणीद्वारे किंवा डोळ्याद्वारे जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण कराल, ते पाणी जे लस आहे, लसीचं जे पाणी आहे, हे थोडंसं थंड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बर्फाचा तुकडा टाकावा लागतो.
1: नक्की सर. यासारखं सर गंभोरो आजार आपण म्हणालात, याही बद्दल माहिती द्या की कारण काय, लक्षणं काय?
0: गंभोरो आजार हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जनरली महत्वपूर्ण म्हणजे 3 ते 6 हप्त्याच्या वय असलेल्या पक्ष्यांना हा आजार होतो. याची लागण 3 ते 6 हप्त्याचे वय गट जे असतो त्या पक्ष्यांना होतो. या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे फार तीव्र गतीचा त्यांना ताप येतो. ताप येऊन त्याला पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते आणि पक्ष्यांमध्ये थोडंसं कंपन असते. जसं आपल्याला थंडीपासून ताप येतो, तसंच पक्ष्यांना सुद्धा थंडीपासून ताप येतो तीव्र गतीचा आणि पांढऱ्या रंगाची संडास होते. तर या लक्षणावरून आपल्याला समजते, हे लक्षणं आणि वयोगट याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा गंभोरो आजार असू शकतो.
1: गंभोरोवर उपाययोजना काय असू शकते?
0: हा आजार जर ओळखला आणि याची लागण जर झाली पक्ष्याला, तर आपल्याला हा आजार आल्यानंतर आपल्याला लसीकरण नाही करायचं आहे. कारण लसीकरण केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त वाढेल. आजार आल्यानंतर लसीकरण करायचं नाही, तर फक्त जे आपल्याला लक्षणानुसार त्याला आपल्याला थोडंसं उपचार करायचा आहे. तर जसा ताप येतो तर पॅरासिटामॉलची टॅबलेट द्या. एक टॅबलेट तुम्हाला 500 mg टॅबलेट 50 kg वजन पक्ष्याच्या वजनामागे देऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये पक्षी दाना कमी खातो तर तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक द्या. आणि याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर बरेच काही सेलेनियम आणि व्हिटॅमिन ईचं प्रिपरेशन मार्केटमध्ये तयार आहे, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि हा आजार होऊ नये, याचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण याला पक्ष्यांना 13व्या किंवा 14व्या दिवशी गंभोरोची लसीकरण करायला पाहिजे.
1: याच अनुषंगाने आम्हाला इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस बद्दल सुद्धा माहिती द्या.
0: इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि यामध्ये 3 प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे श्वासनलीला त्रास होणे, जो म्हणजे श्वासनली जी आपली श्वसन प्रक्रिया आहे त्याला तो आघात करतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये अंड्याची जे क्षमता आहे ती कमी करतात. आणि तिसरं म्हणजे अंडी उत्पादन कमी होतं त्यामध्ये. आणि चौथं म्हणजे जे पथरी असते, जे त्यांच्या ज्या किडण्या असतात, त्या सुद्धा त्यांना आघात करतो आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या रंगाची संडास येते. यामध्ये पक्ष्यांना वजन कमी होणे, अंडी उत्पादन कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हे असे आपल्याला लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा याचं लसीकरण करायचं आहे. 1 ते 5व्या ते 6व्या दिवशी, तिसरं म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या मधात, आणि चौथं म्हणजे 75व्या दिवशी. शेवटचं म्हणजे चौथ्यांदा म्हणजे जेव्हा पक्षी 16 हप्त्याचा होतो, जर तो अंडी देणारा पक्षी असेल तो 16 हप्ते तुम्ही लसीकरण करू शकता आणि या आजाराचा तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता.
1: ई कोलाय जर आपल्या पक्ष्यांना झाला तर त्याची काय कारणं, लक्षणं आणि त्यावर उपचार आपण कसं करू शकतो याबद्दल सांगा.
0: ई कोलाय हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. जर तुमचं व्यवस्थापन जर खराब असेल, जसं पाणी खराब असेल किंवा पाणी पक्षी खराब करत असेल वारंवार आणि तेच पाणी जर प्याला दिलं, तर त्यावरून आपल्याला ई कोलाय आजार येतो. या आजारामध्ये पक्ष्यांची वाढ खुंटते, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. तर यावर लस काही तशी उपलब्ध नाही आहे आणि लसीचं काही कारणही नाही. आजार जर झाला तर यावर कुठल्याही प्रकारचं एक अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक ते तुम्ही देऊ शकता. दुकानांमध्ये भरपूर फार्मसीमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहेत, जसे की डॉक्झीसायक्लिन, निओमायसिन, याचं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा सेफॅलेक्झिन याचं सुद्धा देऊ शकता. तर हे अँटीबायोटिक 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तासाच्या पाण्यामध्ये देऊ शकता आणि सोबत लिव्हर टॉनिक देऊन त्याचं निर्मूलन करू शकता.
1: सर यासोबत साल्मोनेलोसिस किंवा पुलोरम हे सुद्धा आजार जीव घेणे असे आहेत, याही बद्दल सांगा.
0: साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार जनरली 1 ते 10 दिवसाच्या पक्ष्यांच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. हा आजार आपल्या फार्म मध्ये पण होऊ शकतो किंवा हॅचरी मधून पण, जिथून आपण पक्षी घेतले तिथून पण येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की चांगल्या नामांकित हॅचरी मधून किंवा अंडी उबवणी केंद्रामधून तुम्ही पक्षी घ्या. आणि समजा जर हा आजार तुमच्या फार्म मधून जर लागण झाली किंवा 1 ते 5 दिवसाच्या वयोगटामध्ये पक्ष्यांमध्ये जास्त मरतुकी असली, जसे छोटे होऊन मरतात आणि श्वास घ्यायला त्रास होते, किंवा मरतुकी जर जास्त असली तर साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार असावा असे आपण गृहित धरू. या आजारामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची संडास होते आणि पक्ष्यांची वाढ खुंटते आणि पहिल्या 5 दिवसामध्ये मरतुकीचं प्रमाण जास्त असते. जेव्हा पांढऱ्या रंगाची संडास किंवा छोटा पक्षी जास्त मरत असला असे जर दिसले आपल्याला, असे समजाव का हा पुलोरम आहे, सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये जर मरतुकी असली, तर या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा एक अँटीबायोटिक, मगाशी जसं सांगितलं मी, सेफॅलेक्झिन किंवा निओमायसिन आणि डॉक्झीसायक्लिनचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आणि सोबत परत लिव्हर टॉनिक देऊन याचं निर्मूलन करू शकता.
1: कॉक्सिडियोसिस सुद्धा हा एक भयानक आजार आहे, तर याबद्दल सांगा, कारण, लक्षणं आणि यावर उपचार कसा काय करायचा.
0: कॉक्सिडियोसिस याला आपण रक्तिहगवण म्हणतो, कारण की विष्ठेमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा विष्ठा ही रक्ताचीच येते म्हणून याला रक्तिहगवण म्हणतो. हा परजीवीमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पक्ष्याची वाढ खुंटे, मरतुकीचे प्रमाण अचानक वाढते आणि हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. तर या आजारामध्ये मुख्यतः व्यवस्थापनावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. पक्ष्यांची जे गादी असते ज्यामध्ये आपण तूस टाकतो किंवा धानाचं टाकतो किंवा माती टाकतो, तर तो कधीही ओला नसावा. जिथे जिथे ओला झाला असेल तर त्याला काढून टाकावा आणि

0: भवळा करून सुद्धा जर हा आजाराचे प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही बरेच काही याच्याबद्दल ड्रग्स आहेत ते तुम्ही वापरू शकता, जसे की अँप्रोलियम आहे, सल्फा ड्रग आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 ग्राम 2 लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये 24 तासांमध्ये 5 ते 6 दिवस तुम्ही देऊ शकता. दोन्ही पैकी एकच ड्रग घ्यायचा आहे, दोन्ही एकाच वेळेस नाही द्यायचा आहे. एक तर अँप्रोलियम घ्या की नाही तर मग सल्फा ड्रग घ्या आणि 1 ग्राम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये 24 तासाच्या पाण्यामध्ये देऊन त्याचं तुम्ही निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत किंवा जोड व्यावसायिक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल?
0: जर तुम्हाला उत्कृष्टपणे कुक्कुटपालन व्यवसाय योग्यरित्या चांगला यशस्वीपणे पार करायचा आहे तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. 1 म्हणजे तुम्हाला लसीकरण करायचं आहे, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून तुम्हाला आरडीचं, गंबोरोचं, आयबीचं हे लसीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणून मॅनेजमेंट, तुमचं व्यवस्थापन ते योग्य राहिलं पाहिजे. पक्ष्यांना योग्य ती जागा द्या, लाईट द्या आणि पक्ष्यांची जी गादी आहे, जसं तुम्ही तूस टाकतो, धानाचं टाकतो, ते कधीही ओलं नसावं, ओलं झालं तर त्याला काढून टाकावं. आणि पक्ष्यांचं पिल्लू जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चांगल्या नामांकित हॅचरीमधून चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोसिक्युरिटी, म्हणजे तुमच्या पक्ष्यांवर जास्त गाड्या यायला नको, जास्त माणसं यायला नको, जास्त माणसाचं आवागमन नको. जे काही आवागमन आहे दुसऱ्या पक्ष्यांचं असो, गाड्यांचं असो किंवा माणसांचं असो, त्यांचं कमी असावं, जेणेकरून बाहेरील जे काही आजार आहेत ते तुमच्या शेडमध्ये म्हणा किंवा तुमच्या फार्ममध्ये येणार नाही, ज्याच्याकरून सर्व बाजूनी तुमच्या शेडवर जे काही जीवाणू किंवा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव किंवा आंतर्भाव होणार नाही आणि तुमच्या पक्ष्यांचं बचाव होईल. जे काही आजार आहेत ते येणार नाही आणि पक्ष्यांची जे काही चांगली व्यवस्था आहे किंवा वाढ जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला योग्य तो नफा होईल.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण या महत्वपूर्ण विषयी आज आपल्यासोबत बातचीत केली तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे यांनी. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमचे शेतकरी जे आहेत आणि जोड व्यावसायिक आहेत त्यांना जी माहिती दिलीत महत्वपूर्ण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: तर मंडळी, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर पी एम सोनकुसळे यांच्याकडून.
1: तर मंडळी, यासोबत आजचा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: श्रोत्या, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकलं. कार्यक्रमात आता एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. श्रोते, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आता एक आठवण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग या विषयीची माहिती आपणास ऐकता येईल. उद्या या विषयीचा भाग पहिला. आणि उद्याच्या संध्याकाळी माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात गौ कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपणास ऐकता येईल.

अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. बरे श्रोते, याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम संपला. तेव्हा निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुन्हा उद्या भेटूया. नमस्कार.

माझा आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाच।

त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: श्रोता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून

0: जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3ऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8.564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रमात ऐकूया राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
2: अंबे करू न.

मान पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंडा गेला, कुणा ओरडला, राजा।

भ्रष्ट केलं राजा, भ्रष्ट केलं हे साजी रांजा जाणी पटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पटेल, राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळवाळी।

पाटीलाय पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता जेसाजी तसाच परत आला. राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे, पाटील मग्रूर आहे. तो राजानं म्हणाला, अजून नाळ वाळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजाने हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी, पुण्याला याल?

आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले, राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा.

पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत.

गेला मुजरा गेला मासाहेबांच्या कडे मान वळली मानेनाथ मासाहेबांना मुजरा गेला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाजाकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाजातून घेऊन येत होते. पुढे ढका

चिंता करू नका, पण जहताने तू तिला छेललीस, ज्या भोवलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि पाटील रांजाला पाठवा। मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील। एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली।

दादूजी म्हणत आहेत मा साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला, थोरले महाराज असते तर नाचले असते मा साहेब। आम्ही गणपतीला जातो, कश्म्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो श्री गजानना माझ्या बालराजा।

श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा आपण ऐकलात. शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी हा गायला होता. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: भीमराव पांचाळे यांच्या स्वरात इलाही जमादार यांची गझल आपण ऐकलीत आत्ताच्या भावधारा या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया मंजुषा केळकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आता प्रसारित करीत आहोत. राग शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केदार पंडित यांनी केली आहे. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी कला रामनाथन यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. आपण ऐकलात राग शुद्ध कल्याण, त्यांना तबला साथ केली होती केदार पंडित यांनी. यानंतर 10:30 आपण ऐकू शकाल पंडित प्रकाश संगीत यांचं गायन. आपण ऐकूया राग खंबावती, त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम व साथ अतुल फडके यांची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित प्रकाश संगीत यांचं गायन ऐकलं. आपण ऐकलात राग खंबावती. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. 11:11:10 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि

उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं आणि काही ठिकाणी खूप हलक्या सरी कोसळल्या. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 74% तर सांताक्रूज इथं 73% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथं 1.6 मिलीमीटर नोंदवली गेली. येत्या 24 तासात कुलाबा शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलक्या सरी किंवा गडगडाटासह काही ठिकाणी सरी येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे. किमान तापमान 28 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. दक्षिण महाराष्ट्राच्या आणि गोवा किनारपट्टी क्षेत्र तसंच कर्नाटक केरळचा किनारी भाग लक्षद्वीप मध्य पूर्व अरबी समुद्र मालदीव्स या क्षेत्रामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. सोमालियाचा दक्षिण पश्चिम लगतचा किनारी भाग ओमानचा किनारा पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम अरबी समुद्रालगतच्या भागात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने वर्तवलेला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकलात. रात्रीच्या 11:12 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

भावधारा या कार्यक्रमात आत्ताच आपण भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील गीत ऐकलं. गीतरचना होती अरुण सांगोले यांची आणि संगीत दिलं होतं भीमराव पांचाळे यांनी. भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात प्रमोद वाडनेरकर यांची गीतरचना. संगीत दिलं आहे अशोक गोकर्ण यांनी. ऐकूया अनिरुद्ध यांच्या स्वरातील ही गीतरचना.

अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतरचना होती प्रमोद वाडनेरकर यांची. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत हर्ष नारायण यांचं सारंगी वादन आपण ऐकू शकाल. आपण ऐकाल राग सरस्वती. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतारकर यांनी. विलंबित गत रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया हर्ष नारायण यांचं सारंगीवादन राग सरस्वती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण हर्ष नारायण यांचं सारंगी वादन ऐकलं. आपण ऐकलं राग सरस्वती, त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. यानंतर आपण पुन्हा एकदा मध्यरात्री 1 वाजता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 12 वाजता प्रसारित होईल कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार.
2: घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा हे गाणं ऐकताना साहजिकपणे आपल्याला सर्वांनाच दीनानाथांची आठवण येते. जणू काही लताबाईंनीच विनंती करून हे गाणं लिहून घेतलं की काय असं देखील सांगितलं जातं. अर्थात त्यातलं नेमकं सत्य काय आहे याच्या संदर्भात कुठेही लिखित स्वरूपामध्ये मी काही कुठं वाचलेलं नाही. मात्र कल्पवृक्ष कन्यासाठी लावून या वावा गेला हे गाणं आपण ऐकवलं होतं रसिकांना.
3: त्यावेळेलाच मी म्हणालो होतो की हे लता मंगेशकरांनी सांगितलं आणि पी सावळारामनी
1: संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या भावना नेमक्या त्या गाण्यामधून व्यक्त होत होत्या. आता या गाण्यांच्या बाबतीत काय आहे आपण रसिकांच्यावरच सोडूया. घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा
3: संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

0: बाळा होऊ कशी उतर आई तुझ्यामुळे मी झाले आई, हे केवळ आईचंच गाणं आहे असं मला वाटत नाही, तर मातृत्वाची महत्ता सांगणारं देखील एक गाणं आहे. कारण आई होणे ही संकल्पना म्हणजे संपूर्ण स्त्री आयुष्याचं एक साफल्य आहे, अशी भावना नेमकी या गाण्यामध्ये व्यक्त होते असं मला तरी वाटतं. आज कदाचित या प्रकारचे भावना कुणाला अपील होईल का नाही ह्याच्याबद्दल मी थोडा संभ्रमात आहे, पण गाणं म्हणून पी सावळारामांचं हे एक अतिशय उत्तम गाणं आहे यात काही प्रश्नच
1: नाही. आता लक्षात घ्या तुम्ही,
0: आणि तसं तुलनेनं कमी देखील ऐकायला मिळत आहे.
1: प्रेम तुझ्यावर करीते मी रे नववधू प्रिया मी बावरते, या पठडीतलंच हे गाणं आहे. बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई, तर ही रचना आपण ऐकणार आहोत पी सावळाराम यांची आणि लता मंगेशकरांनी ही गायलेली.

0: रागदारी संगीतातील अनेक गायकांनी भावगीत गायनामध्ये देखील हजेरी लावलेली आहेच हे आपण ऐकतोच. त्याबद्दल अर्थातच आपण पुन्हा विस्ताराने बोलणार आहोतच पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये. मात्र आता आपण कुमार गंधर्व यांनी गायलेलं एक भावगीत ऐकणार आहोत. हे भावगीत कवी अनिल यांनी अतिशय अपवादात्मक परिस्थितीत रचलेलं आहे. कुसुमावती देशपांडे त्यांच्या पत्नी गेल्यानंतर त्यांनी हे रचलेलं गाणं आहे. अर्थात त्या गाण्याच्या संदर्भामध्ये अनेक खरे खोटे अतिरंजित असे काही किस्से देखील आहेत. आपण त्याच्याकडे न वळता
1: अनिलांनी म्हणलं होतं की हा स्वतःशी साधलेला संवाद
0: आहे.
1: तर शास्त्रीय संगीतातील प्रयोगशील कलावंत म्हणून कुमार गंधर्व ओळखले जातात. त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग शास्त्रीय संगीतातही केले आणि भावसंगीतातही केले. गीतवर्षा, गीत हेमंत, तोडीचे प्रकार, मला उमजलेले बालगंधर्व, तुकाराम, भारत आंबे यांच्या रचनांचेही कार्यक्रम त्यांनी केलेले होते. नाट्यगीताप्रमाणे कुमार गंधर्व यांनी चार भावगीतंही गायलेली आहेत आणि त्या चार भावगीतापैकी एक रचना आजच्या कार्यक्रमामध्ये आपण निवडलेली आहे. ती म्हणजे अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना. ही कवी अनिल यांची गीतरचना आपण ऐकूया आणि याचं संगीतही कुमार गंधर्वांनीच केलेलं आहे.

0: कुमार गंधर्व यांनी गायलेली सर्व भावगीते त्यात काही युगलगीतं देखील आहेत, लोकप्रिय झालेली आहेत ती सगळीच, ती आपण पुन्हा कधीतरी ऐकणार आहोतच. आता आपण यानंतर जे गाणं ऐकणार आहोत ते आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. सर्वार्थानं हे हृदयनाथ मंगेशकर यांचेच गाणं आहे आणि गीतकार कवी आहेत
1: सूर्यकांत खांडेकर.
0: त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहे सका हे त्यांचं भावगीत अतिशय लोकप्रिय झालं होतं.
1: लोकप्रिय झालं होतं आणि आज 50 वर्ष झाली तरी सुद्धा ते ऐकलं
0: जातं.
1: आणि एका मुलाखतीमध्ये हृदयनाथांनी म्हणलेलं होतं की सूर्यकांत खांडेकरांची रचना ही मी मुकेश यांच्याकडनं गाऊन घेणार होतो.
0: बर.
1: आणि त्याच्या रिहर्सल्सही झालेल्या होत्या पण नंतरच्या काळामध्ये मुकेशनं वेळ मिळाला नाही त्यामुळं मग मी हे गाणं गायलेलं आहे. त्यामुळं आज आपण हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजातली ही रचना ऐकणार.

0: श्रोतेहो, यानंतर आपण ऐकणार आहोत वाराकांत यांची एक रचना. वाराकांत यांची वसंतराव देशपांडे यांनी गायलेली गाणी मला वाटतं आपण पूर्वी रसिकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. उर्दू साहित्याचे जाणकार, आणखी विशेषतः गालिब हा वाराकांत यांचा अतिशय अभ्यासाचा विषय होता, आणखी त्याचे ते निस्सीम असे चाहते होते. अरुण दाते यांनी ही रचना गायलेली आहे आणि संगीत वसंत प्रभूंचं
1: आहे. आणि काय आहे, ही 1967 सालातली वसंत प्रभूंची शेवटची रचना आहे.
0: बर,
1: म्हणजे 47 ते 67 हा वसंत प्रभूंचा कालखंड. दारूच्या व्यसनांनी अनेक कलावंतांचा अंत झाला. वसंत पवार आणि वसंत प्रभू हे दोन मुख्य संगीतकार ह्या व्यसनाधीनतेमुळेच आपल्यातनं गेले. त्यांच्या आवाजात सूर जुळले, शब्द जुळले ही रचना आपण याआधी ऐकलेली आहे अरुण दाते यांच्या आवाजात. आणि आज जी आपण रचना निवडली आहे वाराकांत यांची, ती सखी शेजारणी तू हसत रहा ही रचना आपण ऐकूया. ज्याचे संगीतकार आहेत वसंत प्रभू आणि गायक आहेत अरुण दाते.

0: राधानाथ मंगेशकर आणि त्यांच्या अनवट चाली ह्यांच्याबद्दल तू एकदा मागे उल्लेख केलेला होतास. राधानाथ मंगेशकरांच्याबद्दल तू साधारण आपल्याला असं दिसतं की 65-66 नंतर त्यांचा
1: 66 सालापासून
0: त्यांचा भावगीतांमधील कालखंड हा सुरू झाला. महत्वाची गोष्ट राधानाथ मंगेशकरांच्याबद्दल अशी सांगता येईल की अनेक जुन्या नव्या कवींच्या कवितांना चाली लिहून त्यांची गाणी करण्याचं श्रेय जे होतं तर ते राधानाथ मंगेशकर यांनाच जातं.
1: त्याचा अभ्यास केलेला होता गाण्यांचा त्यांनी, त्यामुळं त्यांनी एका मुलाखतीत म्हणलेलं होतं की बा मला म्हणजे लिहून घेतलेल्या गाण्यापेक्षा मूळ कवितांना चाली लावणंच आवडतं. पण काही वेळेला असं होतं की एखादी चाल सुचलेली असती आणि त्यावरनं गाणं लिहून घ्यावं लागतं. आणि अशा पद्धतीचं हे गाणं आज आपण निवडलेलं आहे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, ही आशा भोसले यांच्या आवाज.
0: आणि याच्याबद्दल काय अधिक लोकांना सांगायची काहीच गरज नाही.
1: आणि आपण ऐकलं आहे की सुरुवातीला राजा बढे यांची गीत रचना चांदणे शिंपित जाशी ही आकाशवाणीसाठी हृदयनाथाने आशा भोसले यांच्या आवाजात केली, आणि त्यानंतर हे जीवलगा राहिले रे दूरघर माझे ही एका चिजेवरनं केलेली आहे,
0: पारंपरिक गाणं आहे मला
1: शांता शेळकेंची रचना आहे आणि पारंपरिक चिजेवरनं ही रचना केलेली आहे. आणि ते रचना म्हणजे संगीत रचना ऐकून शांताबाईंनी गाणं लिहिलं आहे.
0: क्या बात आहे.
1: आणि त्याच्यामध्ये नंतर त्या पारंगतच झाल्या. आणि हृदयनाथाने असंही म्हणलेलं आहे की राहिले रे दूर घर माझे ही सुरुवातीची ओळ शांताबाईंनी दिली आणि पूर्ण गाणं झालं. एक शब्द मात्र मी दिलेला आहे तो म्हणजे जीवलगा. तर आपण ही शेवटची रचना ऐकूया आजच्या कार्यक्रमाची, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास। सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी। निर्मिती सहाय्य अभिराम सराफ। सादर करते सुनील शिंदखेडे। मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। सुरुवातीला ऐकूया मंगळसूत्र या चित्रपटातील गीत कृष्णा काळे यांच्या स्वरात, गीतरचना

बाळागाव कशी अंगाई या चित्रपटातील गीतत्ताच आपण ऐकलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. गीतरचना होती मधुसूदन कालेलकर यांची, संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. यानंतर ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातील गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

अबोली या चित्रपटातील गीत त्याचं आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना होती नाधू महानोरे यांची. संगीत दिलं होतं निशिकांत सदाफुले यांनी. यानंतर ऐकूया बनार बापू या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि विजय कुमार यांच्या स्वरात. गीत आहे मुरलीधर गोडे यांचं. संगीत दिलं आहे ऋषिराज यांनी.

अनुराधा पौडवाल आणि विजयकुमार यांच्या स्वरातील गीतरचना आत्ता आपण ऐकली. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीतरचना.

बोले तैसा नाचाले या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना होती मधुसूदन कालेलकर यांची, संगीत दिलं होतं शंकरराव कुलकर्णी यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचा 1 वाजलेला आहे. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जिशान खान यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग मालकंस. त्यांना तबला साथ केली आहे निलेश जाधव यांनी. सारंगीवर साथ उस्ताद फारुकी लतीफ यांची आणि हार्मोनियमवर साथ विनोद पडघे यांची. विलंबित बंदिश झुमरा तलात निबद्ध आहे. बोल आहेत पीर न जाने. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत याद आवत मोहे पीकी बतिया. आणि द्रुतबंदिश एका तालात निबद्ध आहे. बोल आहे दित लंगर मानत नाही. ऐकूया जिशान खान यांचं शास्त्रीय गायन राग मालकंस.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण जिशान खान यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग मालकंस. त्यांना तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी. सारंगीवर साथ होती उस्ताद फारुकी लतीफ यांची आणि हार्मोनियमवर साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही वनिता मंडळ.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचं 1:30 वाजलेलं आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
3: नमस्कार युवा मित्रांनो, क्रमात वय वादळ विजांचं या मालेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, जगातील अतिशय मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नाही, त्यामुळेच आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा लागतो. वेळ वाया जाण्यापेक्षा तो सार्थकी लागणं हे फार महत्त्वाचं. तर मित्रांनो, आज आपण आपल्या या वय वादळ विजांचं या कार्यक्रमात याच विषयांवरच्या गप्पा ऐकणार आहोत आणि ह्यामध्ये सहभागी झाले आहेत प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. चला तर ऐकूया वय वादळ विजांचं भाग 5वा.
4: नमस्कार मित्रांनो, वय वादळ विजांचं यामध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर आज दवनेश्वरांशी गप्पा मारण्यासाठी मी अनेक वादळं झेली आहेत, कारण मी आत्ताच क्लासवरून आलो आहे आणि क्लासवरून तसाच घरी बॅग ठेवून लगेच इथं आलो आहे, कारण मला गप्पा जास्त महत्त्वाच्या वाटतात आणि मला ते आवडतात. सर, याबद्दल मला विचारावं असं वाटतं की आज आमचं एवढं बिझी शेड्यूल्ड आहे की आम्ही म्हणजे अशा आमच्या छंदवर्गासाठी वेळच काढू शकत नाही. क्लास, कॉलेज, अजून काही बाहेरचे दुसरे क्लास, त्यासाठी आमचे छंद आम्हाला जोपासायला वेळच मिळत नाही.
5: विठ्ठल, वेळेचं वादळ झेलून तू इथपर्यंत आलास, कारण गप्पांची मी वाट पाहत होतो. आणि काय झालं आहे माहिती आहे का, तुम्ही माझी वाट किती पाहता मला माहिती नाही, पण आता अलीकडे काय झालं आहे, विठ्ठल आणि चैताली दोघं तुम्ही मला इतकं गुंतवून टाकले तुमच्यामध्ये की केव्हा गप्पा मारायला तुम्ही येत आहे आणि केव्हा मी तुमच्याशी गप्पा मारतोय. आणि आपल्या गप्पांना एक सूत्र पण आहे ना, आणि आपण ते सूत्र मुळात घेतोय की वय वादळ विजांचं मध्ये हे तुमच्या आयुष्यातलेच काही पैलू आहेत. आणि आता तू एक फार महत्त्वाचा असा बिंदू अधोरेखित केलास, तो म्हणजे या सगळ्या तुमच्या बिझी बिझी बिझी अशा गर्क अशा तऱ्हेच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला जगण्यासाठी वेळ नाही. मध्यंतरी माझ्या मोबाईलवर एक छान SMS आला, फार क्वचित वेळा असे SMS चांगले येतात, ते असे भंपक आणि गुळगुळी बरेच येतात, पण एक छान SMS आला. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही सगळ्या जगाला अपॉइंटमेंट देता, पण तुम्ही कधी स्वतःला अपॉइंटमेंट दिले का? आणि या वाक्याने मी हादरलो आणि माझ्या लक्षात असं आलं की खरीच गोष्ट आहे,
4: नक्कीच विचार करण्यासारखी,
5: की आपण जगाला वेळ देत राहतो परंतु आपण आपल्या आत सुद्धा कोणीतरी वाट पाहते.
6: हो सर,
5: आपल्या मनातही कोणी वाट पाहते, तर त्या मनात वाट पाहणाऱ्याला आपण काही अपॉइंटमेंट देत नाही. हे जर लहान वयाचं कळलं तर तुझ्या पिढीची घुसमट मला कळते. मी एका गावाचा मुद्दा म्हणून उल्लेख करत नाही, पण मला घटना सांगावीशी वाटते. एका कार्यक्रमाला गेलेलो असताना

0: मला ती घटना कळली आणि मी हादरलो चैताली. मला असं सांगितलं की या गावातली मुलं इतकी परीक्षा केंद्रित आहेत आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुणवत्ता यादीतली मुलं या गावातून येतात. पण पुढे ऐक, ही मुलं गुणवत्ता यादीत येण्यासाठी सारखं त्यांना परीक्षेला बसवतात. सारखं परीक्षा
1: हो सर.
0: म्हणजे लागोपाठ त्या मुलांनी फक्त पेपरच द्यायचे. काय भयंकर आहे तुमच्यावर.
2: भयंकर आहे सर.
0: नाही, अन्याय केवढा मोठा. म्हणजे पूर्वी कसं होतं की एक 3 महिने परीक्षा, 6 महिने
2: परीक्षा
0: झालीच तर 9 महिने
2: 9 महिने
0: आणि मग वार्षिक, म्हणजे 3 किंवा 4 मध्ये काही चाचण्या व्हायच्या. मला धक्का बसला, अलीकडे मुलं रोज 2-2, 3-3 पेपर्स, अतिशयोक्ती नाही, रोज 2-2, 3-3 पेपर्स फक्त लिहित राहायचे. आणि त्या शर्यतीच्या बैलाला तळघरात ज्याप्रमाणे काळोखात कोंडून ठेवतात आणि मग त्याला प्रकाशात सोडल्यानंतर तो धावतो, पिसाळून धावतो आणि खूप धावल्यानंतर लोक म्हणतात पहिला आला. तसं काहीतरी तुमच्या पिढीचं आमच्या पिढीने करून टाकलंय आणि त्याचा मी मनापासून धिक्कार करतो. मला स्वतःला मुळीच आवडत नाही. सारखं परीक्षा देत राहता, ही परीक्षा झाली की ती परीक्षा, ती परीक्षा झाली की ती परीक्षा. त्या गावामध्ये मला कळलं की ज्या गावाचं मी नाव घेत नाही मुद्दामून, पण धक्का बसेल. मला तिथल्या पालकांनी सांगितलं या गावातले एक दोन तरी तरुण सायकलच्या अपघातात मरण पावतात. मी म्हटलं असं कसं होतं का, तर काय सांगितलं त्या बाईंनी, एका क्लास मधून दुसऱ्या क्लासला धावताना वेळ पाळण्यासाठी जीवाची कुतरोड त्या मुलांची होते. एक क्लास संपतो नाही तर दुसरा क्लास संपतो नाही तर तिसरा क्लास. काही क्लास एकापासून दूर असतात आणि त्यामुळे रस्त्यातून जाताना सिग्नलही कळत नाहीत, ब्रेकही लागत नाहीत आणि तरुण मुलं पटापटात जातात.
1: सर, तुमचा हाच मुद्दा मला मांडायचा आहे. तुम्ही जे म्हणालात की मुलांना क्लासेससाठी वगैरे धावपळ करावी लागते, तर आमचं सुद्धा जीवन जवळजवळ तसंच आहे. सकाळी उठायचं, महाविद्यालयात जायचं, तिकडनं सरळ क्लासेसला जायचं, मग रात्री 9-9:30 घरी पोहोचायचं. मग टाइम मॅनेजमेंट पण आम्ही कसं करायचं?
0: टाइम मॅनेजमेंट पण मी येतोच आहे. परंतु याने जे मगाशी सांगितलं चैताली, आमच्या छंदांसाठी वेळ केव्हा, आमच्या हौशीसाठी वेळ केव्हा, गिर्यारोहण करायचं असेल तर वेळ केव्हा, काही गोष्टी आयुष्यातल्या उत्तम गोष्टी या तारुण्यातच करायच्या.
2: तारुण्यातच, बरोबर आहे.
0: काय म्हणतो ते कळतं ना. विचार कर, गिर्यारोहण करायचंय तर वयाच्या 90व्या वर्षी केव्हा करणार. काय शंख शिंपले गोळा करायचे आहेत, तिकीटं गोळा करायचे आहेत, उत्तम व्यक्तींची व्याख्यानं ऐकायची आहेत, सामाजिक संस्थांना भेटीगाठी द्यायचे आहेत, जवळच्या कुठल्या दुर्बल लोकांची थोडी सेवा शुश्रूषा करायची आहे, लता दिदींचं छान गाणं ऐकायचं आहे, गुलाम अलींची गझल ऐकायची आहे, पंडित रविशंकरजींची सतार ऐकायची आहे. हे सगळं जर ऐकायचं असेल तर ते म्हातारपणे ऐकून चालेल का? काय चैताली, हे सुद्धा तारुण्यातच केलं पाहिजे ना. यासाठी तुम्हाला वेळच मिळत नाहीये आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ न मिळणं याच्यासारखं कुठलंही दुर्दैव नाही. आता तुम्हाला विचारलंस की सर आमची समस्या तुम्ही मांडताय, पण मग उपाय काय त्याचा? आता उपाय काय खरं म्हणजे मी सांगू का, की जसं पुढीतून उदी काढावी तसा याला अक्षर इलाज नाही. याच्यावर कुठलाही उपाय नाही. उपाय असलाच तर तो त्या घरानी करण्याचा आहे, त्या मुलांनी करण्याचा आहे. मला काय वाटतं माहिती का, की काही प्रश्नांना उत्तरं ही अशी अक्षर इलाज दिल्यासारखी पुढीतून देता येत नाहीत. ही जडीबुटी याच्यावर हा उपाय असा नसतो. मी असं सांगेन, या गप्पा ऐकणारे जे आपले सगळे जे लाखो श्रोते आहेत त्यांना मी सांगेन आणि तुमच्या वतीनं मी सांगतोय, तुमच्यासाठी सांगतोय. तरुण पिढी आणि तरुण पिढी ज्या घरात आहे त्या घरावर माझं आणि माझ्या पिढीतल्या अनेक जणांचं प्रेम आहे. म्हणून मी हे सांगेन की एकदा आईवडिलांनी आणि मुलांनी किंवा विशेषतः आईवडिलांनी बसून ठरवलं पाहिजे की शेवटी थांबायचं कुठे. केव्हा तरी योग्य ठिकाणी थांबणं ही पण नव्या गोष्टीची सुरुवात असते. मी थांबणं याचा अर्थ दगडासारखं बसून राहा असं म्हणत नाहीये. 90% झाले की 95%

0: 95%, 95 झाले की 97, 97 झालं 98 उरताच आहेत, असं करता करता मुलाच्या मेंदूचा स्फोट होतो आणि शेवटी निसर्गाने अव्यंग दिलेलं मूल हे व्यंगाने भरलं जातं आणि घरच्या घर बेचिराक होतं. असं होऊ नये म्हणून त्याला फुलायला तर वेळ द्या. आता मला सांग, एखादी बी जमिनीमध्ये आपण रुजायला टाकली, पाणी टाकलं, सारखं जर 2-2 मिनिटांनी आणि 8-8 मिनिटांनी जर माती उकरून पाहिली, अंकुर आला का, अंकुर आला का, पुन्हा माती टाकली, पुन्हा काढली, अंकुर आला का, तर बीला अंकुर येईल का?
1: नाही.
0: तस सतत तुमच्याकडे अरे हा किती टक्के देतोय, वाढलाय का, विकसित होतोय का, सारखं तुमच्याकडे बघत राहिल्यानंतर तुम्हाला तो काही वाव मिळणार नाही. त्यामुळे याचा उपाय, तुम्हाला वेळ मिळावा, माझा मुद्दा कळतोय तुला, तुम्हाला वेळ मिळण्याचा उपाय प्रवीण दवणे किंवा जगातला कुठलाही माणूस देऊ शकत नाही. माझं म्हणणं की घरातल्या आई वडिलांनी आणि त्या मुलांनी एकत्र येऊन ठरवावं की मला हे मिळवायचंय, पण ते मिळवताना आयुष्य गमवायचं नाहीये, चांगलं वाचलं पाहिजे.
2: हो सर.
0: तू सांग चैताली, 16 ते 20 या वयोगटात मृत्युंजय वाचलं नाही, खांडेकरांचा ययाती वाचलं नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप वाचलं नाही, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांचं शिवछत्रपती वाचलं नाही, बाबा आमट्यांचं चरित्र वाचलं नाही, नंतर समिधा साधना आमट्यांचं पुस्तक वाचलं नाही, आय डेअर किरण बेदींचं पुस्तक वाचलं नाही, हे काहीच वाचलं नाही आणि तुम्ही फक्त 97% मिळवले आणि काही वाचन नाही, उपयोग आहे का?
2: नाही.
0: म्हणजे हे सगळं करण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ पण आपण शोधला पाहिजे. तो जर वेळ काढता येत नसेल तर काहीतरी गोंधळ होतोय. म्हणूनच तुम्हाला शैक्षणिक यश मिळवताना, विठ्ठल, शैक्षणिक यश मिळवताना माणूस म्हणून जे यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी वेळ काढला पाहिजे. एक गंमत, मला एक छोटी रूपकथा आठवली.
2: हां सर.
0: तुम्हा तरुण मुला मुलींना हल्ली सिरियल मधल्या आणि सिनेमातल्या कथा आवडतात, पण त्या रूपकथा पण आवडतील तुम्हाला. काय झालं, एक फकीर होता आणि त्या फकीराजवळ एक सामान्य माणूस गेला आणि तो म्हणाला, देव प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काय मागायचंय याची यादी मी केली, ती जरा तपासून बघ. त्या फकीराने ती यादी पाहिली, यादी फार मोठी होती, 10 ते 12 हजार गोष्टी होत्या. देव प्रसन्न झाला तर हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. त्या फकीराने ती यादी फेकून दिली. काय म्हणाला माहितीये का तो?
1: काय?
0: अरे का फेकून दिली, काय झालं? अरे तुझ्या यादीत अर्थ नाही. तो म्हणाला, का काय नाही त्याच्यात? अरे तू सगळ्या बाहेरच्या गोष्टी मागितल्यास, पण स्वतःच्या मनशांतीसाठी आणि स्वतःच्या विकासासाठी वेळच मागितला नाही.
1: ते जास्त महत्त्वाचं असतं.
0: विठ्ठल, आज तुझ्या या 17, 18, 20 वर्षी तुझ्यासारख्या मुला मुली नाही पटणार नाही. हा तू म्हणाल दवणे सर कुठल्या तरी जुन्या जमान्यातलं बोलताय, तसं नाहीये. माझा विश्वास ठेव, विश्वास आणि श्रद्धा मी म्हणत नाही कारण मी सामान्य माणूस आहे, पण मैत्री आहे आपली.
1: मैत्री.
0: एक लक्षात घे की जर या वयात स्वतःसाठी वेळच नसेल तर पुढे तुम्हाला किती मिळालं तरी सुद्धा त्याचा आनंद घेता येणार नाही. आता मी तुझ्या तब्येतीकडे बघतोय, किडकिडीच आहे, धुणी घालत वाळत घालायची काठी असावा तसा आहे. आता तुला 97% मार्क असतील आणि तुला लोकलमध्ये चढायचं झालं, तुझा एखादा गुंडा अंगावर आला, आई गुंडा अंगावर आला आणि तुला 2 हात नाही करता आले, तेव्हा तू त्या गुंडाला सांगणार का 97.5? नाही ना. तेव्हा त्याचा हात धरण्याची पण तयारी पाहिजे. म्हणजे मी काही तुला दुखावत नाहीये, आता ते पण आवश्यक आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर 12 नमस्कार घालणं याला वेळ पाहिजे की नाही? तेव्हा हा वेळ पण आयुष्यात महत्वाचा आहे आणि तरुणात वाचनासाठी, आरोग्यासाठी, स्वतःच्या छंदांसाठी वेळ काढलाच पाहिजे. मी आत्मस्तुती करत असेल तर मला क्षमा करा, पण आज मी जे तुमच्याशी बोलतोय, आज 50-55 पुस्तकांचं माझं जे लेखन झालं, हे सगळं माझ्या हातून होऊ शकलं याचं कारण 15 ते 22 म्हणजे 10वी 11वी ते MA होईपर्यंत हा जो माझा अभ्यासाचा काळ होता त्या वयात मी अभ्यास केलाच, पण त्या व्यतिरिक्त मी नाटकाची शिबिरं केली, मी ग्रंथालयात जाऊन बसलो, मी वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं ऐकली, म्हणून मी आज या ठिकाणी आहे. हे माझं विधान

0: कृपया तुम्ही स्वतःची स्तुती करतोय असं घेऊ नका.
1: नाही नाही
0: नाही घेऊ नका. हे मी त्याला माझ्यासाठी वेळ काढला, नाही तर मराठीचे प्राध्यापक शेकडो आहेत, उपयोग काय? या यशाचं सुवर्ण पदक केवळ कपाळावर मिरवून काय होत नाही, मनातल्या आनंदाचं एक पदक असतं जे पदक बाहेर दिसत नाही. पण ते पदक मिळवण्यासाठी तुम्हाला आता स्वतःचा वेळ काढला पाहिजे. आणि हे तुमच्या आईवडिलांनी जे जागरूक समजतात स्वतःला, त्या जागरूक आईवडिलांनी पण हे ठरवलं पाहिजे की हा त्याला छंदासाठी वेळ दिलाच पाहिजे. हा जर वेळ दिला नाही तर त्यांनी काहीही मिळवलं तरी सुद्धा तो कदाचित खूप पैसेवाला माणूस होईल, पण हा आनंदी माणूस होणार नाही. तुम्हाला एक पैसे देणारं यंत्र हवंय का एक आनंदी माणूस हवंय, तुम्ही ठरवा.
1: नक्कीच सर, आनंदी माणूसच हवा.
2: सर, बघतो की अनेक माझे मित्रमैत्रीण वेळ फुकट घालवतात आणि कधी कधी मीही त्यांच्याबरोबर भरकटतो, कारण तरुण वय, सांगणार काय, करणार काय. पण वेळ फुकट घालवताना मला तर तेव्हा काय वाटत नाही, तेव्हा एन्जॉयमेंट करतो. पण जेव्हा घरी येतो आणि जेव्हा वाटतं मनातून खऱ्या अर्थानं वाटतं की अरे रे आपला वेळ फुकट गेला, तेव्हा मग स्वतः म्हणजे याच्याबद्दल आम्ही स्वतः चिंतनच करू शकत नाही की आम्ही काय केलं याबद्दल थोडंसं.
0: एक लक्षात ठेव, केव्हा तरी मित्रमैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारणं म्हणजे काही वेळ फुकट घालवणं नाही. आज पण केव्हा केव्हा तुम्ही मुलं कॅन्टीनमध्ये बसलेली असता आणि एका कटिंग चहामध्ये बऱ्याच गोष्टी करता, गप्पा मारता, कधी गाण्यांच्या गप्पा मारता, कधी गाण्यांच्या भेंड्या खेळता. किंवा मला वाटतं मी कॉलेजमध्ये प्राध्यापक असण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं आणि तुमच्यामध्ये बसावं आणि गप्पा माराव्या. त्यामुळे केव्हा तरी गप्पा मारणं, केव्हा तरी असं चकाटे पिटणं आणि जरा धतिंग करणं, धमाल करणं, याच्यात काही फार मोठं काहीतरी नुकसान होतंय असं मला वाटत नाही. पण त्या वेळेचं पण एक मॅनेजमेंट पाहिजे. म्हणजे कॅन्टीनमध्ये गप्पा मारणं, कट्ट्यावर बसून आवडत्या व्यक्तीकडे डोळे भरून आणि डोळे लावून बघणं,
2: टवाळक्या करणं,
0: टवाळक्या म्हणतो काही म्हण, पण त्याचं पण एक वेळापत्रक असतं. म्हणजे दवणे सर मुलांना टवाळक्या करायला शिकवतात असा अर्थ नाही. अर्थ असा आहे की या वयातल्या ज्या गमती असतात त्या पुढे करता येत नाही. उद्या जर 70 वर्षाच्या आजोबा टवाळक्या करायला लागले तर ते शोभणार नाही. पण 18-19 वर्षाचा मुलगा गंमत करतोय, गप्पा मारतोय, याच्यात मजा आहे. पण काय माहितीये का विठ्ठल आणि चैताली, काही काही मुलं इतक्या वेळ गप्पा मारतात की त्यांना भानच राहत नाही की आपल्याला एखादी वही पूर्ण करायची आहे, एखादं जर्नल पूर्ण करायचं आहे, क्लासची वेळ झाली, एखादा कोर्स आहे, एखादं वाद्य शिकायचं आहे, त्यालाच वेळ नाही. हे सगळं करायचा वेळ जो असतो तो वेळ असाच निघून जातो. म्हणजे मी काय म्हणतोय की ही सगळी मनमुराद मजा करताना एक घड्याळ आतमध्ये चालू पाहिजे. तेव्हा ती उत्तमच आहेत सगळी तरुण मुलं. पण हे सांगेन मी की त्या वेळेचं पण एक घड्याळ हवं. मी आता सांगत होतो एक घड्याळ आतमध्ये पाहिजे. आणि चैताली पुढे जे उदाहरण देतोय ते तू दाद देशील. जसा एक बाहेर वॉचमन असतो ना वॉच ठेवणारा, तसा एक हृदयात वॉचमन पाहिजे. वॉचमन आपल्या आतमध्ये तो वॉचमन जागा पाहिजे की किती वेळ फुकट घालवतोय, कोण मित्र आहेत, कुठले विषय आहेत. नाही तर काय होतं, गप्पांतून वेळ असा भरकटच जातो. मग नको त्या गप्पा, नको त्या निंदा, मग काहीतरी नको त्या गोष्टी, त्याच्यातून भांडणं, मग आणखीन टोकाला, हे नको नको ते होत जातं. म्हणून मजा किती आणि मजेनंतर कर्तव्य किती याचं एक व्यवस्थापन लागतं, याचं एक घड्याळ लागतं. ते जर घड्याळ कळलं तर मला असं वाटतं की त्यासारखा दुसरा आनंद नाही आहे.
1: सर, या ठिकाणी मला सुरेश भटांचं एक सुंदर वाक्य आठवतं, आयुष्य हे मागे न वळते रे. पण या वाक्याचा अर्थच मुळी मला उमजत नाही. या वाक्याचा अर्थ जरा सांगाल का?
0: तुला कविवर्य सुरेश भट आवडतात
1: भरपूर
0: आणि त्यांची कविता तुला आवडते याचाच मला आनंद होतो. अरे कविवर्य भटांनी काय सुंदर कविता लिहिल्या. आज गोकुळात रंग खेळतो हरी, छान कविता आहे. किंवा मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, किंवा मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, किंवा तुम्हाला अतिशय आवडणारं उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. त्याच कविवर्य सुरेश भटांची ही ओळ आहे, आयुष्य हे मागे न वळते रे. आणि तुला त्याचं कुतूहल आहे, काय सुंदर लिहिले बघ त्यांनी, काय सुंदर आहे. हजारो शास्त्रज्ञ एकत्र आले तरी असा शास्त्रज्ञ आपल्याला निर्माण करता येणार नाही की जो गेलेली वेळ पुन्हा देऊ शकेल. आयुष्य हे मागे न वळते रे. जर तुम्हाला आत्ताच जर वेळेचं महत्त्व नाही कळलं आणि आयुष्य पुढे गेलं, आज तुम्ही 20 आहात, तुम्ही जर 40 झालात आणि तुम्हाला कळलं की मी 20 असताना वेळ फुकट घालवला, नको त्या टवाळक्या करण्यात जास्त वेळ फुकट घालवला, तर तुम्हाला पश्चाताप जरी झाला तरी पुन्हा मागे येऊन 40 असताना 20 होता येईल का?
1: नाही.
0: आता ओळ तुला कळेल. आयुष्य हे मागे न वळते रे. पुन्हा आयुष्य मागे वळत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांच्या मध्ये जर निरांजन लावता आली, प्रत्येक क्षण कर्तृत्वाचा झाला, प्रत्येक क्षणाचं जागेपणाचं भान आलं, तर चैताली आणि विठ्ठल तुमच्याकडे केवढा मोठा वेळ आहे. माझ्याकडे, माझ्या समोर एखादा मोठा उद्योगपती आला तरी मला हेवा वाटत नाही, पण मला तुमच्यासारखे रसरशीत तरुण तरुणी दिसले तर हेवा वाटतो का? कारण माझा जो वेळ निघून गेला तो वेळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही जर आत्ताच जागे झालात तर तुम्हाला आयुष्य घडवायला खूप स्कोप, खूप खूप तुम्हाला काहीतरी चांगलं करण्यासाठी बरीच संधी आहे. आणि त्यामुळे एक सांगू, वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचं व्यवस्थापन आहे. आयुष्य जर तुम्हाला नीट बांधायचं असेल तर तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. मी तर आज सगळ्या तरुण मुला मुलींना प्रेमाने सांगेन आणि तुम्ही कळवाल माझा निरोप. अरे सगळं आयुष्य तर दूर, उद्याचा दिवस तर नीट बांधा, आजचा दिवस तर नीट बांधा, लवकर जागे व्हा. प्रत्येक तासाचं, प्रत्येक सकाळ दुपार संध्याकाळचं काहीतरी ठरवा आणि मग तुम्ही मागे जेव्हा वळून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल एवढं माझ्या हातून झालं, हे कसं काय झालं, हे कसं काय झालं, याचा अर्थ कसं काय झालं, याचा अर्थ हे त्या त्या वेळेला तुम्ही जागेपणाने केलेलं असतं म्हणून ते झालं. आत्ता जर वेळ उडून गेला असेल तर ते होणार नाही. ते मला वाटतं वेळेचं महत्त्व आणि आयुष्याचं व्यवस्थापन याच्यावर तुम्ही आज मुक्तपणे गप्पा मारल्यात आणि आपल्या या गप्पांच्या माध्यमाला पण वेळेचं महत्त्व आहे. नाही तर वेळेबद्दल बोलायचं आणि गप्पांची वेळ काही पाळायची नाही, चालेल का? म्हणून मला असं वाटतं की आज योग्य वेळी आपण थांबू आणि लक्षात ठेवा, एकमेकांनी एकमेकांना वचन दिलंय, पुढच्या वेळी याच वेळेला पुन्हा भेटू आणि गप्पोत्सव सुरू करू. नमस्कार.
2: नमस्कार
1: मित्रांनो, आताच आपण कार्यक्रमात वय वादळ विजांचं हा संवाद ऐकलात. या संवादामध्ये सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. बरं तर मित्रांनो, पुन्हा भेटूया रविवारच्या कॉफी हाऊसमध्ये. तोपर्यंत नम्रता मटकरचा नमस्कार.
3: मालिका विशेष या कार्यक्रमाच्या अंतर्गत वय वादळ विजांचं भाग 5 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

0: आता माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्या

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे यांनी. सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये दोन वेळा प्रार्थना का असते, सकाळी आणि संध्याकाळी? तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कागदाचा कप्पा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत.
2: श्रोते हो, हे अतिशय तात्विक आणि अभ्यासू असे विचार आहेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसोपचार या क्षेत्रात तज्ज्ञ असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्या विचारांमधून ते सतत आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतुलनीय अशी कामगिरी केली आहे, अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आजच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर

0: नंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्य समृद्धीविषयी आणि याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टर ज्योती मॅडम या गेली अनेक वर्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यात काम करत होत्या. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा संपूर्ण साहित्यिक प्रवास. ज्योती मॅडम, आमच्या कार्यक्रमात आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातच अशी की तुमचा डॉक्टरांशी संबंध कशा पद्धतीने आला?
1: पुणे वेध हा जो कार्यक्रम होतो, जो डॉक्टर आनंद नाडकर्णी वेध हा कार्यक्रम गेली 30-35 वर्ष ठाण्यात आयोजित करत होते आणि पुण्यात तो 2011 पासून सुरू होता. आणि मग डॉक्टरांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फॅकल्टीचा सगळा रिसर्च किंवा इंटरव्ह्यू डिझायनिंग आणि को अँकरिंग ही जबाबदारी मी माझ्या हाती दिली आणि त्यामुळे डॉक्टरांबरोबर 10-11 वर्ष मी सतत मुलाखती घेतल्या. त्यामुळे डॉक्टरांना जवळून बघायचा योग आला, त्यांच्याकडनं शिकण्याचा योग आला आणि अशा प्रकारे मी त्यांच्या बरोबर काम केलं.
0: डॉक्टर खरं तर वैद्यकीय क्षेत्रामधले
1: हो,
0: पेशंट तपासणं किंवा उपचार करणं त्यांच्यावर हे असं सगळं करणारे, पण साहित्यिक म्हणून जनमानसात मध्ये ते मग कसे पोहोचले?
1: डॉक्टर मुळात एक सृजनशील व्यक्ती होती, प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या आणि त्यामुळे लेखन, वाचन, वेगवेगळ्या कल्पना या त्यांच्या मनात अशा झरझर धबधब्यासारख्या साकारायच्या. मुळात डॉक्टरांचा जो उद्देश होता या सगळ्या त्यांच्या कार्याच्या मागे, तो डिस्टिग्मटायझेशन म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राविषयी जे काही समज किंवा गैरसमज समाजात आहेत त्याच्यातली दरी कमी करणं, ते दूर करणं हा डॉक्टरांचा उद्देश होता. आणि त्यात त्यांनी अनेक माध्यमं वापरली, त्यापैकी लेखन हे माध्यम वापरलं आणि त्यामुळे ते त्या उद्देशाने समाजापर्यंत पोहोचले. डॉक्टरांचं एक पुस्तक आहे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, जे त्यांनी 1990 मध्ये लिहिलेलं आहे. मानसिक आरोग्य विषयाचं ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि समाजाची त्याबद्दलची वृत्ती बदलावी यासाठी वैद्यकीय अनुभवांचा साठा हा समाजासमोर खुला केला पाहिजे हे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवलं. आणि मग काय झालं, मेडिकल सायन्समधली जी काही वर्ड्स असतात त्याचा जंजाळ न वापरता अत्यंत सोप्या मराठीत ते समाजापर्यंत पोहोचायला हवं, सहज शैलीत पोहोचायला हवं आणि त्याबरोबर ते इंटरेस्टिंग पण हवं. हे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं, एका सायकियाट्रिस्टची डायरी, या पुस्तकामध्ये एक मनोविकार तज्ज्ञ दिवसभरात आलेले आपल्या पेशंट्स विषयीचे अनुभव किंवा त्यांच्या नातेवाईकांविषयीचे अनुभव कथन करतोय, जे यात विकाराची लक्षणं येतात, नातेवाईकांची मनस्थिती येते, पेशंटचं सहकार्य किंवा असहकार याविषयी पण काही अनुभव त्यांचे आहेत आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची दिशा हे सर्व त्यांच्या या अनुभव कथनातून उलगडत जातं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक स्वतःच्या अनुभवाशी ते रिलेट करू शकतात. म्हणजे मनोविकार क्षेत्रात काम करणाऱ्या नवागतालाही एक विशिष्ट दृष्टी मिळते, एक नॉलेजचा खजिना खुला होतो. दुसरं असं आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे आपोआपच डॉक्टर हे जनमानसापर्यंत पोहोचतात त्या डायरीच्या रूपाने.
0: थेट पोहोचले. व्यसनाधीन लोकांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्याविषयीचं काही साहित्यिकात मध्ये त्यांचा काही उल्लेख आहे का?
1: नक्कीच आहे. डॉक्टरांनी ऍक्च्युली कॉलेज जीवनातच गर्दच्या विळख्यात असलेल्या लोकांवर काम करायला सुरुवात केली आणि मुक्तांगणमध्येही डॉक्टरांनी खूप जास्त योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याविषयी ते आहे मुक्तिपत्रे. सविताताई, मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे हा मानवी मनाचा एक हुंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्र संवाद आहे. या पुस्तकाचा नायक आहे प्रतीक. तो परदेशी गेला आहे पण पत्राद्वारा पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअपसाठी तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि तिथनं परदेशातनं तो त्यांना पत्र लिहितो आणि विशेष म्हणजे डॉक्टर त्याला उत्तर लिहितात असा तो संवाद आहे. व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची ती धडपड, त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं. या प्रतीकच्या कुटुंबाचे आणि कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्या मुक्तिपत्रांमधून उलगडतात. या

0: पात्रांमधली डॉक्टरांची काही वाक्य मला जशीच्या तशी उद्धृत करावीशी वाटतं.
1: जरूर जरूर.
0: आता मी एक तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगते की कोणतंही काम करत असताना, आयुष्य जगत असताना, ते तन्मयतेने करणं महत्वाचं, म्हणजे अगदी भांडी घासणं सुद्धा, हा प्रतीक आहे ना, परदेशात गेलेला आहे, कुटुंबापासून एकटा राहतोय आणि तो पुन्हा उभा राहू पाहतोय, त्याला तिथे नोकरी मिळालेली आहे. कारण इथे असताना व्यसनामुळे त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता तो पुन्हा उभारी घेतोय. तर त्यावेळी तो म्हणतो की डॉक्टर, मी तिथे भांडी घासतो, आधी मला राग यायचा पण आता मी मन लावून भांडी घासतो, कारण एकटाच राहतोय ना. त्यावर डॉक्टरांची वाक्य आहेत, आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते.
1: ग्रेट ग्रेट.
0: ती समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. किती मोठा संदेश आपल्याला डॉक्टर त्याच्यातनं देत आहेत. या पत्रांमधल्या त्या संवादामुळे एक कौटुंबिक चित्रपट डॉक्टर आपल्या समोर उभं करतात, अक्षरशः आपले डोळे पाणवतात.
1: मला असं वाटतं ना की आताही कोणी घरात व्यसनाधीन आहे किंवा त्यापासून त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर नक्कीच अशा पुस्तकांचा आधार अगदी जरूर घेऊ शकतो, कुटुंबातली सगळी लोक सुद्धा आणि ती व्यक्ती.
0: निश्चित निश्चित.
1: आता मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन या लोकांसाठी खूप डॉक्टरांनी काम केलं हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच
0: आहे,
1: पण सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्यासाठी साहित्यिक काय कार्य आहे त्यांचं?
0: मुळात हे जे व्यसनाधीन रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविषयी जे साहित्य लिहिलेलं आहे ते आपण सुद्धा वाचावं ना, पण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच ते भाग आहेत. आणि जर हेच खरं आहे तर मग त्या लोकांसाठी सुद्धा सहसंवेदना क्रिएट व्हावी आणि त्यांना आपण समजून घ्यावं, या दृष्टीने जे काही आपल्याकडनं सहाय्य लागणार आहे हे आपण एक समाजाचा घटक म्हणून करू शकतो, म्हणजे ही आपलीही जबाबदारी आहे. मुळात डॉक्टर म्हणतात तसं, कुठलीही व्यक्तीही वाईट नसते, त्याच्यातलं एखादं वर्तन हे चुकीचं असू शकतं, म्हणून त्याच्यावर आपण ठप्पा लावू नये की हा माणूसच वाईट.
1: आणि कधी कधी ते वर्तन घडण्यासाठी परिस्थिती सुद्धा
0: कारणीभूत असते
1: असू शकते.
0: त्यामुळे आपला लढा त्या चुकीच्या वर्तनाशी आहे, व्यक्तीशी नाही. ह्या जर सहसंवेदनेने आपण जर वागलो किंवा त्या रुग्णांकडे पाहिलं तर आपण पण त्यांना उभारी द्यायला मदत करू शकतो. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने वाचावं. दुसरं असं आहे की डॉक्टरांनी सर्व वयोगटांसाठी, अगदी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, प्रौढ लोक, तरुण व्यक्ती, नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्येष्ठ, वृद्ध, या सगळ्या वयोगटांसाठी डॉक्टरांचं साहित्य उपयोगी आहे, त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. वयोगटांबरोबर सगळ्या प्रोफेशन्ससाठी पण लिहिलेलं आहे, म्हणजे मग ते खेळाडू असोत, शिक्षक असोत, तुम्हाला सांगते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असोत, अधिकारी पदाच्या व्यक्ती असोत, या सगळ्यांसाठी त्यांचं साहित्य हे ऍप्लिकेबल आहे. तिसरा जर विचार केला तर सगळ्या नातेसंबंधांसाठी पण आहे, म्हणजे मुलं आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, बॉस आणि कर्मचारी, त्यानंतर पती पत्नी, सासू सून, दोन मित्र किंवा मैत्रिणी, या सगळ्यांमधली ही जी नाती आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा ते साहित्य त्यांचं जे आहे ते दिशादर्शक आहे. म्हणजे आपली नाती, आपलं जगणं आपण जास्तीत जास्त अर्थपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी कसं करू शकू याची दिशा डॉक्टरांच्या साहित्यात मिळते. स्वभाव विभाव म्हणून डॉक्टरांनी एक 2000 साली पुस्तक लिहिलं, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अजूनही ते पुस्तक खूप मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं.
1: मला वाटतं त्याला महाराष्ट्र शासनाचा
0: पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि काय आहे या पुस्तकात, तर डॉक्टरांनी जी आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, ही जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली, त्याची तत्व सगळ्यांसाठी सोपी करून सांगितलेली आहेत. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या किंवा करिअर संबंधी समस्या, नात्यांच्या दृष्टीने समस्या, या सगळ्यांचा उहापोह डॉक्टरांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या अनुभवातनं केलेला आहे. म्हणजे ह्या समस्यांचं निराकरण कसं करायचं आरईबीटी वापरून, त्याचे टप्पे कोणते, आपण किती टोकाची भूमिका घेतो किंवा टोकाचा विचार करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो हे आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवतं. आणि मग ते पाहण्याची योग्य दिशा आणि मानसिक स्वास्थ्याचं रक्षण हे त्या आरईबीटीच्या

तत्वांमुळे होतं. मग सांगा, ते तुम्हालाही आवश्यक आहे, मलाही आवश्यक आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला ताण येतो किंवा आपला मूड जातो, आपल्याला नैराश्य येतं, चिंता वाटते, तर ह्यासाठीचं जे काही गायडन्स आहे तो आरईबीटी आपल्याला देते. ती आरईबीटी सामान्य माणसांनी स्वतःवर सुद्धा वापरावी अशा प्रकारे डॉक्टरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी जी वाक्य वापरली आहेत ना याच्यात, ती अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर चिकटून रोज त्याचं स्मरण करण्याची आहेत. काही सांगते गोष्टी, मला माझ्या अवाक्यातील गोष्टीवरच शक्ती पणाला लावायला हवी, म्हणजे यश मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर हे कुणाला म्हणतात, खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना, आपल्याला किती टक्के पडतील किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धेत आपण जिंकू की नाही, हा स्ट्रेस घेऊन जर मैदानात उतरला तर त्याच्या खेळावर परिणाम होतो किंवा विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. पण हा जर विचार केला की माझ्या आवाक्यातल्या गोष्टी कोणत्या, आवाक्याबाहेरच्या गोष्टींवरचा विचार मी करणारच नाही, पण माझ्या आवाक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी पूर्ण फोकस करीन, तर मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टींवरच शक्ती पणाला लावायला हवी, म्हणजे मग यश मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं, बरेच वेळेला आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, दुःखी होतो आपण, त्रास होतो त्याचा, आणि वर्षानुवर्ष निघून जातात पण मनात कुठेतरी खोल जखम राहते. डॉक्टर काय म्हणतात, दुःख स्वीकारायचं पण त्याचं मळब ठेवायचं नाही. मला दुःख झालंय हे पहिलं ऍक्सेप्ट करायचं की हे आणि मला दुःख झालंय, मला त्रास होतो, हे आधी पहिलं स्वीकारायचं, पण त्याच्या पुढे काय, त्याचं मळब मात्र ठेवायचं नाही. आपल्या जगण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या इतरांशी वागण्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. किती सुंदर आहे ही कल्पना. अजून एक छोटंसं उदाहरण आहे. आता बरेच वेळेला असतो, मी एवढं करतीये पण त्याचं मला फळ मिळेल की नाही, मला यश मिळेल की नाही, कुणाला कदर आहे की नाही, असा आपला एक सेल्फ टॉक सतत सुरू असतो. त्यावर ते म्हणतात, मी जी कृती करेन त्यातून छान वाटणं महत्वाचं, त्यासाठी मी ती कृती जास्तीत जास्त छान, मस्त, सुंदर, अर्थपूर्ण, धम्माल, क्लासिक करण्याचा प्रयत्न करायचा. किती छान आहे. रिझल्ट तुमच्या हातात पूर्णतः नसतो, पण मग तुमच्या हातात काय असतं, तर 100% प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांचाही आनंद घेणं. अजून एक मला वाक्य मुद्दाम सांगावंसं वाटतं, मी बिनचूक नाही हे मला कळलं तर स्वतःला बनचुका या अहंभावनेपासून आपण दूर ठेवू शकतो. किती सुंदर आहे. ही स्वतःची स्वतः थेरपी आहे. स्वभाव विभाव वाचावं, आपली आपल्याला थेरपी केल्यासारखी वाटते. तसंच डॉक्टरांचं पुढचं पुस्तक आहे विषादयोग, ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. तर ते म्हणतात, विनोबांचा त्यांनी हे उद्धृत केलंय वाक्य, विषाद ही स्ट्रेसशी निगडीत भावना, योग म्हणजे जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची हातोटी. काय सुंदर आहे. या डॉक्टर आणि त्या विषादयोग या पुस्तकामध्ये बरं का, डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना मांडतात, म्हणजे फुल टेन्शन, अतिशय जास्त ताण, की म्हणजे हाताला घाम फुटणं, थरथरायला होणं, ताण लागणं, घशाला कोरड पडणं, आणि निल टेन्शन म्हणजे बेदरकारी, काय करायचंय, काही होत नाही, होईल सगळं. तर ह्या दोन्ही टोकाच्या भावना आहेत. त्या टोकाच्या भावनांमधनं तुम्ही फुल टेन्शन या लेवलला या, म्हणजे योग्य टेन्शन पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या हातनं कृती घडेल, पण इतकंही टेन्शन नको की ज्यामुळे त्या कृतीवर परिणाम होईल. यासाठी डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना देतात. अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी विषादयोग मध्ये दिलेल्या आहेत. डॉक्टरांचं देवराईच्या सावलीत हे पण एक खूप सुंदर पुस्तक आहे. आपण म्हणतो असं, डॉक्टर एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देवराई हा जो स्किझोफ्रेनियावर आधारलेला एक चित्रपट मध्ये आला होता, तर त्यासाठी त्यांनी एक डॉक्टर म्हणून काही इनपुट्स दिले होते. तर त्यानंतर त्या चित्रपटाचा रसास्वाद, त्याची प्रोसेस, हे सगळं त्यांनी त्या देवराईच्या सावलीत लिहिलेलं आहे. डॉक्टरांच्या आणखीन एका पुस्तकाबद्दल मला आवर्जून बोलायचंय, म्हणजे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट. 2010 साली डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय आहे, तर लहानपणी अनुभवलेल्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, त्यातून स्वतःला त्यांनी घडवणं, त्यांचं शालेय जीवन किंवा मेडिकल कॉलेजमधले दिवस, आणि इथपासून ते मनोविकार तज्ञ होण्याचा प्रवास, व त्यांच्या मनात संस्था उभारायची, मन आरोग्य क्षेत्रात काम करणारी, हे त्यांचं स्वप्न हे कॉलेजच्या दिवसांपासून होतं.
मग त्या स्वप्नात त्यांनी कसं साकार

0: त्या साकारताना येणाऱ्या असंख्य अडचणी, तर ती संस्था नावारूपाला आणणं, मग त्यामागे टीम बिल्डिंग आलं, डिस्टिग्मटायझेशन आलं मानसिक रोगांच्या बाबतीत, ज्याला आपण कलंक निवारण असं म्हणून, हा सगळा प्रवास डॉक्टरांनी अत्यंत खुलेपणाने मांडलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राबवलेले उपक्रम, त्यांनी जोडलेली माणसं याविषयी पण त्या पुस्तकात आहे. म्हणजे सविता दी तुम्हाला सांगू का, मनोविकार तज्ञ ते मनोविकास तज्ञ हा जो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टरांचा, हा सगळा प्रवास त्यात आलेला आहे. म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावी अशी ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, ही संस्था म्हणजे अशा प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, केवळ सायकोलॉजिकल हेल्थसाठी नाही, कुठल्याही प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, ते संस्था उभारणी आणि मनुष्य बांधणी कशी करायची असते याचं उत्तम उदाहरण देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे यातनं तुम्ही इतकं काही शिकता आणि अवाक होऊन जातो, हे खरोखरी शिकण्यासारखं आहे.
1: डॉक्टरांनी माझ्या माहितीप्रमाणे काही कथा पण लिहिल्या, काही ललितलेख पण गोष्टी रूपात लिहिलेत, तर ते कोणते, काय त्याचं वैशिष्ट्य आहे?
0: डॉक्टरांनी मन आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक माध्यमं वापरली, मग कविता आहेत, नाटक आहेत, हो संवाद आहेत, पुस्तक लेखन आहे, स्तंभलेखन आहे. तर मितुलय आणि रसाळ हे त्यांचं जे ललित लेखांचं संकलन आहे, यामध्ये ते फिल्म अप्रिसिएशन, माध्यम साक्षरता, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बोलतात. हा, पण हेही दिवस जातील ही एक त्यांची कथा आहे. आणि कोकणातनं मुंबईला आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये एका आजारी मुलाला सेवा देण्यासाठी राहिलेल्या अनाथ मुलाची कहाणी आहे. यामध्ये करुणा, सेवाभाव, प्रेम, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना या उन्नत भावनांवर आधारित ही कथा आहे. दुसरं त्यांचं एक आहे वादळाचे किनारे म्हणून, म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन माणूस असतो त्या कुटुंबातील मुलांच्या व्यथा, त्यांचा संघर्ष हे दाखवणाऱ्या या सहा कथांचा संग्रह आहे. व्यसनी व्यक्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.
1: अशी पुस्तकं नक्कीच आपल्या संग्रही असली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे कोविडच्या दिवसात पण जेव्हा अगदी सैरभैर अवस्था सगळीकडे झाली होती, तेव्हा पण डॉक्टरांनी खूप महत्वाचं काहीतरी लिखाण केलं होतं.
0: हो, कोविडच्या दिवसात ना सगळीच माणसं हल्ली होती, आणि ह्या संक्रमणातून जाताना विचार आणि भावनांचं आरोग्य कसं जपायचं यासाठी डॉक्टरांनी काही ऑडिओ सिरीज चालवली होती, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. ते आता ह्याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर म्हणतात की कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर मी जसा वागत होतो तसा बोलत होतो. मनाचा पॉडकास्ट हे पण जे आहे की मन म्हणजे काय, मनाविषयी असलेले काही प्रश्न शंका, याची 60 श्राव्य भागांची जी मालिका आहे ती आता पुस्तक रूपात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी करोना काळात अनेकांना आपल्या पॉडकास्टमधनं, ऑडिओ सिरीजमधनं दिलासा दिलेला आहे, त्याची आता पुस्तकं झालेली आहे.
1: म्हणजे अजूनही ते वाचू शकतात, त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात,
0: नक्कीच
1: आणि जीवन प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.
0: खरंय,
1: अध्यात्म आणि मानसशास्त्र याची पण खूप वेगळ्या पद्धतीने सांगड घातली होती.
0: हो,
1: ती कशी होती?
0: डॉक्टरांचा वेदांत, उपनिषद, बौद्ध दर्शन यांचा अभ्यास होता बरं का. बुद्धासोबत क्षणोक्षणी हे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित मराठी कवितांचा संग्रह आहे, त्याच्यात त्यांचं गद्य निरूपण पण आहे. बौद्ध तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची सांगड घालत पॅन्डेमिकच्या काळात डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्या बरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन अडचणी, मनकल्लोळ यातून सावरण्यासाठी अध्यात्म आहे. आणि डॉक्टर आपल्याला मनाचे अंतरंग आणि बहिरंग त्या निमित्ताने उलगडून दाखवतात. डॉक्टरांची पुस्तकं वाचली ना आणि ती आत्मसात केली तर तुमच्या आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. आता ध्यान करताना कसं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, त्याप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील विचार

0: वर लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय लागते हे एक प्रकारचं ध्यानच आहे. की ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्यावरची एक थेरपी आहे. सर्व काही डॉक्टरांनी सढळ हस्तानी शेअर केलंय, खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे देणाऱ्याचे हात हजारो आहेत, किती करांनी घेशील तोही आमची परिस्थिती आहे. तर डॉक्टरांच्या जाण्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक सगळीच हानी झाली आहे.
1: पण तरीही आतापर्यंत त्यांनी आपल्याला जेवढं दिलं आहे ते पुस्तक रूपाने आपल्याजवळ आहे, साहित्याच्या रूपाने आपल्याजवळ आहे. आणि तो दिवा आहे आपल्या आयुष्यातला.
0: खरंय,
1: ते अंधार दूर करण्यासाठी तो दिवा जितका जवळ कराल तितका आपण प्रगल्भ होत जाणार.
0: अगदी खरंय.
1: तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर असं डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रकाश जोत टाकलात. तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. सूत्रसंचालन केलं होतं सविता जेरे यांनी. सादरकर्ते होते सुमित श्रीवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2:25 आणि 16 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया आभाळाची सावली या चित्रपटातील गीत महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात, गीतरचना नीती नाकवे यांची, संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

अभाळाची सावली या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया महिमा खंडोबाचं चित्रपटातील गीत. विजय सरतापे, शकुंतला जाधव, जान्हवी अरोरा, विवेक नाईक, हर्षित अभिराज यांच्या स्वरात. गीतरचना आहे शंकर अवसर यांची, संगीत दिले हर्षित अभिराज यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील वसंत सबनीस यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरातील गीतरचना आहे प्रमोद वडनेरकर यांची, संगीत अशोक गोकर्ण यांनी.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील गीत आत्ता आपण ऐकलं. गीतरचना होती शंकर रमणी यांची. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होता. या कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील इलाही जमादार यांची रचना. संगीत दिलं आहे भीमराव पांचाळे यांनी.

रसिका करमळेकर यांच्या स्वरातील गीत आत्ताच आपण ऐकलं, त्याला संगीतबद्ध केलं होतं मनीष उपाध्ये यांनी आणि गीतरचना होती माधव बोबडे यांची. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रहाचे वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि 55 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन. ऐकूया राग परमेश्वरी. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. मध्यलय गत अध 3 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन राग परमेश्वरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन ऐकलं. आपण ऐकलात राग परमेश्वर.

0: मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले कष्टले हे मुंबई घडताना.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मौसमी तालुकदार यांचं गायन. आपण ऐकूया राग देसी. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. सारंगीवर साथ आहे उस्ताद फारुकी लतीफ खान. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे, बोल आहेत अरे वीर बमनवा. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, बोल आहेत मनुआ लारजी मोरा. ऐकूया मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन राग देसी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग देसी, त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. सारंगीवर साथ उस्ताद फारुकी लतीफ खान यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम

0: आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर कधी कुठे

आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते हो. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता. पहाटेचे 5:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. मंत्र्याची सून या चित्रपटातील गीत ऐकूया वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत रचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे यशवंत देवी यांनी.

वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया सत्यशोधक या चित्रपटातील गीत विवेक नाईक यांच्या स्वरात. गीत आहे संत सावता माळी यांची रचना, संगीत दिलं आहे अमित राज यांनी.

विवेक नाईक यांच्या स्वरात आत्ताच आपण सत्यशोधक या चित्रपटातील गीत ऐकलं. यानंतर ऐकूया गावची इज्जत या चित्रपटातील गीत विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात. गीतरचना आहे मीना बिदिकर यांची. संगीत दिलं आहे कुमारसेन गुप्ते यांनी.

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात गावची इज्जत या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. यानंतर ऐकूया जीवापाड या चित्रपटातील गीत दिलीप नाईक शैलेश राजे यांच्या स्वरात. गीतरचना परशुराम बागडे यांची, संगीत दिलं आहे लहू ढवळे यांनी.

अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं, सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. यानंतर ऐकूया जय तुळजाभवानी या चित्रपटातील गीत उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत आहे मादा देवकाते यांचं, संगीत दिलं आहे राम किंकर यांनी.

अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरातत्त आपण गीतरचना ऐकली. चित्रपटाचं नाव आहे माळावरचं फूल. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील आणखी एक गीत आपण ऐकूया, पायगुण या चित्रपटातील. गीत आणि संगीत पांडुरंग दीक्षित यांचं.